नमस्कार श्रोते हो, सुप्रभात. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे युद्धवरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 11 ज्येष्ठ, शक 1948, 1 जून 2026, पहाटेचे 5:55 आणि 42 सेकंद झाली आहेत. आजचा कार्यक्रम आता सुरू करत आहोत. पुणे विद्यार्थीच्या प्रातकालीन सभेत मी विक्रम शिंदे आमच्या सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. प्रसारणाची सुरुवात करूयात या मंगल सुरांनी.

श्रोते उस्ताद बिस्मिल्ला खा आणि सहकार्याने सनईवर वाजवलेली ललित पंचमरागातली धुवण आपण ऐकलीत. यानंतर ठीक 6 वाजता हिंदी समाचार आणि 6:05 वंदनवार आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून प्रसारित होत आहे. आम्ही ते सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड। कन्वर्ट लाइफ इन टू सेलिब्रेशन।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
2: रोज सकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, गंमत गाणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुंठेकर रोड, पुणे।
5: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली। या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
0: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी। या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची, काळजी आमची।
5: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
3: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स, मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स, 1827 पासून परंपरा तीच, रूप नवे।
5: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर सांज धारा। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर, मिशन हेल्दी आईज।
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 7:15 जरूर ऐका कार्यक्रम ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता। या कार्यक्रमाचे प्रायोजक डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी।

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली। इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री।
2: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास, आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन। मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आई वडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी। आणि यासाठी आपण फोन करू शकता मंगळवारी 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात। आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706। आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल रविवारी 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।

0: येईल न येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला परत. भैरवीच्या सुरांनी त्या मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या
2: नक्की.
0: हा म्हणजे आता दरवर्षी इथे या बर का, येवा कोकण आपलाच असा.
3: यावेळी उमा सदनची मंडळी गेली आहेत कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमा सदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नाम जोशी, सादर करत्या गौरी लागू.
4: 101 उमा सदन.
5: श्रोतव हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM. सकाळचे 6:34 आणि 47 सेकंद झाले आहेत. यंदा ठीक 6:35 रामचरित माणस 206 भाग आपण ऐकू शकाल आमच्या राष्ट्रीय वाहिनीवर. आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.
6: आप सुन रहे हैं विविध भारती राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन. प्रस्तुत है श्री रामचरित मानस गान भाग 206.

0: श्री रामचरित माणस गाणे याचा भाग 206 आपण ऐकल्यात आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून. सकाळचे 7:15 वाजलेत. यानंतरचा कार्यक्रम ऐकूयात.
1: श्रोते हो, क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इन टू सेलिब्रेशन. भगवद्गीतेत श्रीकृष्ण सांगतात, योग हा कर्मसु कौशलम, कामातील कुशलता चिकाटी म्हणजे योग.
2: आर्थिक जीवनात ही कुशलता येते शिस्तबद्ध आणि सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून.
1: योग्य गुंतवणुकीतून आर्थिक समृद्धी आणि गीतेतील शिकवणीतून मनशांती मिळवा.
2: क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, आर्थिक समृद्धीचा मार्ग विश्वासाच्या साथीनं.
1: संपर्क 97-64-12-55-33,
2: 9764-12-55-33.
3: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.

अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 58वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: Peter.
1: श्रीमद भगवत गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 58वा श्लोक, याचा अर्थ असा आहे, हा स्थितप्रज्ञ पुरुष एखाद्या कासवाच्या अवयवांप्रमाणे आपली सर्व इंद्रिय त्यांच्या त्यांच्या आवडत्या विषयांपासून निश्चयपूर्वक आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी पूर्णपणे स्थिर झाली असं म्हणावं. याच गीता श्लोकाचा आपल्या गीताईमध्ये समश्लोके अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, घेई ओढूनी संपूर्ण विषयातुनी इंद्रिये जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली. याच गीता श्लोकाच्या संदर्भात आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा सांगतात, या गीता श्लोकात संहरते असं पद आलंय, त्याचा अर्थ फक्त ओढून घेणं असा नाही तर कुशलतेने आवरून सौम्यपणाने खेचून घेणं असं आहे. कारण इंद्रियांचं संयमन ही गोष्ट फार नाजूक आहे, तेवढीच ती अत्यंत कठीण आहे. यासाठी गीता सोप्यातलं सोपं पारमार्थिक साधन सांगत आहे. इथे थोडी तुलना लक्षात घ्यायला हवी. या इंद्रिय संयमनाबाबत सांख्य तत्वज्ञानी आकाशात उडणाऱ्या पक्षाचं उदाहरण देतात, तर ध्यानमार्गी हळूहळू चालणाऱ्या पण इप्सित स्थळ गाठणाऱ्या मुंगीचं उदाहरण देतात. भगवद्गीतेला ही अतिशय तीव्रता आणि दुसरीकडे कमालीचा संथपणा हे दोन्हीही मार्ग पसंत नाहीत. भगवद्गीतेला मध्यम मार्ग पसंत आहे, ज्याच्यात योग्य गती असावी आणि त्यातून प्रगतीची खात्री असावी. म्हणूनच गीता सांख्य मार्ग आणि ध्यान मार्ग यांचा समन्वय साधणारा मध्यम मार्ग सांगते. तो आहे परिस्थितीनुरूप पण निश्चयपूर्वक आत्मसंयमन करू शकणाऱ्या कासवाचा. कासवाची ही वृत्ती प्रवृत्ती मनुष्य मात्रांना जमू शकेल. तुलनाच करायची तर ती सहज सुलभ पण दृढ निश्चयी भक्ती मार्गासारखी आहे. म्हणूनच दुसऱ्या अध्यायातलं हे कासवाचं उदाहरण अत्यंत मार्मिक आणि प्रभावी आहे. तसं पाहिलं तर दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ लक्षणात तीन दृष्टांत आलेले आहेत. पहिला आत्मसंयमी कासवाचा, दुसरा वारा ओढून नेतो त्या नौकेचा, आणि तिसरा सारे जलप्रवाह स्वतःमध्ये शांतपणे सामावून घेणाऱ्या सागराचा. आणि ही तिन्ही उदाहरणं मोठी मार्मिक आहेत. ती गीतेचा संदेश आपल्या मनावर उत्तम रीतीने ठसवतात. 58व्या श्लोकाबद्दल भाष्य करताना लोकमान्य टिळक यांचे शिष्य जस करंदीकर म्हणतात, हा स्थितप्रज्ञ पुरुष सृष्टीतल्या कासवाप्रमाणे वागतो म्हणजे कसा? तर कासवाला जेव्हा काही कारणांनी भय वाटलं तर ते आपला अवयव आपल्या पोटाखाली आखडून घेतं आणि येऊ शकणारा आघात झेलण्यासाठी आपली दगडासारखी कठीण पाट सज्ज करतं. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुष आपल्या इंद्रियांच्या विनाशकारी अशा शब्द स्पर्श इत्यादी विषयांपासून आवश्यक तेव्हा त्यांना आवरून घेतो. याचा नेमका अर्थ असा की तो आपल्या इंद्रियांना विषयांमध्ये रंगू देत नाही, त्यांना मोकाटही सोडत नाही. कासवाचं वैशिष्ट्य असं की त्याचे अवयव जसे त्याच्या स्वाधीन असतात, योग्य वेळी तो त्यांना आवरून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञही पूर्ण स्वेच्छेने अगदी पक्केपणाने इंद्रिय संयमनही करू शकतो. त्याची इंद्रिय शब्द स्पर्शादी पंचविषयांना कधीच भुलत नाहीत. उलट भगवत भक्तीच्या साधनेत मात्र अक्षरशः फुलून उठतात आणि समरसून जातात. हीच गीताप्रणीत स्थितप्रज्ञाची खास विशेषता आहे. इथेच आपण एक मुद्दा लक्षात घेऊया. आपल्याकडे सामान्यपणे प्रत्येक मंदिराच्या सभा मंडपात एक दगडी कासव आढळून येतं. त्याचा हेतू मानव मात्राने भगवंताच्या दर्शनापूर्वी आपली इंद्रिय कासवाप्रमाणे संयमित करावीत आणि मगच त्या मंदिरात विनम्र भक्त म्हणून प्रवेश करावा, असाही हेतू असू शकेल. इथे आपण हेही ध्यानात घ्यावं की आपल्या सर्व इंद्रियांना त्यांना प्रिय असणाऱ्या विषयांपासून आपल्या मानसिक सामर्थ्यांनी आवरून घेण्याच्या क्षमतेलाच योगशास्त्रामध्ये प्रत्याहार असं म्हणतात. आणि ध्यान योगी हा जसा प्रत्याहार आपल्या श्वासावरील नियंत्रणाने म्हणजेच प्राणायामाने साधतो, पण भक्तीला हीच गोष्ट भगवत भक्तीमुळे सहजपणे शक्य होते. कारण तो डोळ्यांनी भगवंताचंच रूप पाहत असतो, तर आपल्या कानांनी आपल्या लाडक्या भगवंताच्याच गोष्टी ऐकत असतो. वेदांत

पुरुषाच्या बाबतीत जी उपरती तीव्र विवेकाने शक्य होते तीच गोष्ट अनन्यनिष्ठ भगवत भक्ताला मात्र अगदी सहजतेने आणि मोठ्या आनंदाने प्राप्त होते. याच गीता श्लोकाविषयी मार्गदर्शन करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का कुर्म जियापरी उवाहला अवेव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण, तैसी इंद्रिये आपैती होती, जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. याचा अर्थ असा की हे अर्जुना, स्थितप्रज्ञ कसा असतो? तर ज्याप्रमाणे एखादं कासव खुशीत असलं म्हणजे आपलं अवयव पसरतं आणि मनाला वाटल्यास आपलं आपणच आवरून घेतं, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात आणि तो म्हणेल ते ती इंद्रिय करतात, त्याची बुद्धी स्थिर झाली असं तू समज. या गीता श्लोकातल्या कासवाचं उदाहरण मोठं प्रभावी आहेच, पण मुख्य मुद्दा आपल्या इंद्रियांच्या संयमनाचा आहे आणि नेमकी तीच गोष्ट स्थितप्रज्ञाच्या स्थितीचा गाभा आहे. हे ज्याला जमतं त्याचीच बुद्धी स्थिर झाली, त्याचीच प्रज्ञा प्रतिष्ठित झाली असं म्हणायचं. या संदर्भात आपल्या स्थितप्रज्ञ दर्शन या पुस्तकात प्रस्तुत श्लोकाविषयी विवरण करताना आचार्य विनोबा म्हणतात, मुख्य गोष्ट सवयीची आहे. लहान मुलाला अगदी सुरुवातीपासून असं वळण लावलं तर त्याच्या अंगवळणी भगवद्गीता सहज उतरेल. मुळात गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की ती आपल्याला मनुष्य स्वभावाच्या विरुद्ध वागायला कधीच सांगत नाही, फक्त ती संयमाची अपेक्षा बाळगते आणि चांगल्या सवयी लागल्या तर गीतेची ही अपेक्षा पूर्णही होऊ शकते. पुन्हा मानसशास्त्रदृष्ट्या इंद्रिय संयमनाचे दोन प्रकार संभवतात, पहिला प्रकार साधा संयम तर दुसरा प्रकार निष्ठापूर्वक निग्रह. निग्रह हा महत्वाचा, अर्थात आपण सामान्य माणसं काही वेळापुरता निग्रह करतोही, जसं आपण विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट वारी उपवास करतो, पण हे तात्कालिक झालं. खरं म्हणजे संयम हे सबंध जीवनाचंच तत्व असतं. जसे आपले प्राचीन ऋषीमुनी हे आयुष्यभर मिताहारीच असत, याचा अर्थ संयम हा स्थितप्रज्ञाच्या अंगातच मुरलेला असतो, तोच त्याचा स्थायी भाव असतो. ज्ञानेश्वर माऊली एके ठिकाणी म्हणतात की माझ्या इंद्रियांचा स्वभावच असा बनलाय की जे पाहू नये तिकडे दृष्टी जातच नाही, जे ऐकू नये ते मी ऐकतच नाही. यावर विनोबाजी म्हणतात, आणि हे फार कठीण आहे असं नाही, कारण जिथे अग्निकुंड आहे त्यात हात घातला जाईलच कसा. पण हा विषयांचा धोका आपल्या मनाला अधिक कळायला हवा, आपल्याला तो कळत नाही आणि स्थितप्रज्ञाला तो कळतो, हेच त्याचं मोठेपण आहे. यासाठी संयम हवा, निग्रह हवा. या दोन्हीमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे स्वतःचा स्वतःवर अंकुश हवा, आणि हीच स्थितप्रज्ञ असण्याची गुरुकिल्ली आहे. श्रीमद भगवद्गीतेतल्या या कासवाच्या दृष्टांतामागे यजुर्वेदातला एक संदर्भ असू शकेल. आपल्या मनातली कामना नियंत्रित करणं हा संदेश यजुर्वेदात सात ऋषींच्या दृष्टांतांनी सांगितलेला आहे. तिथे असं म्हटलंय की नासिका, जिव्हा, नेत्र, त्वचा, कर्ण, वाणी आणि मन ही सात इंद्रिय म्हणजे सप्तर्षीच आहेत. ते इंद्रियांना भुरळ घालणाऱ्या सर्व विषय सुखांपासून म्हणजे सप्त नद्यांच्या महापुरापासून मानवी देहाला सुरक्षित ठेवतात, आणि या कार्यात त्यांना मदत करण्याचं काम दोन वीरकुमार करतात, ते म्हणजे प्राण आणि अपान. या संदर्भात पंडित सातवळेकर म्हणतात, यजुर्वेदात या सप्त ऋषींना तपोनिधी होऊन अंतर्मुख व्हायला सांगितलेलं आहे. अंतर्मुख होणं याचाच अर्थ आपल्या मनातल्या सगळ्या कामना सोडणं, वितरागी होणं, अनासक्त बनणं आणि आपल्या आत्म्यामध्येच आत्मशक्तीच्या योगाने सदा संतुष्ट राहणं. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. इथे यजुर्वेदात सर्व शहा आणि सर्व थैव असे दोन महत्वाचे शब्द उपयोगात आणलेले आहेत, याचंही भान हवं. नाहीतर विषय भावना केवढ्या प्रभावी असतात हे नव्याने सांगायला नको. या श्लोकाचा आजच्या संदर्भात विचार करायचा तर आज सर्वत्र माहितीचा महापूर येतोय. अशा वेळी अनावश्यक माहिती आपल्या मनाला विचलित करत असते. अशा वेळी अनावश्यक माहितीपासून स्वतःला दूर ठेवणं हे शिकलं पाहिजे, त्यामुळेच आपल्या मनाची एकाग्रता साधू शकेल. तसंच आज समाजात चंगळवाद वाढतोय, अशा वेळी आपण इंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे, स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहिलं पाहिजे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी धावलं पाहिजे हे खरं, पण कधीतरी थांबायचं कुठे हेही ठरवता आलं पाहिजे. तसंच बाह्य कोलाहलापासून स्वतःला तोडायचं कसं ही कला सुद्धा साध्य करायला हवी. थोडक्यात, बाह्य जगाचा गुलाम होण्यापेक्षा आपल्या आंतरिक शक्तीवर आपण आपलं लक्ष केंद्रित करायला हवं.

0: रतिः पिता श्रीकृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 58वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. प्रसारण डॉट पुणे ऍट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल ॲड्रेसवरती, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावरती.

0: श्रोते हो क्रिसेंट अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
1: श्रोते हो, हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकतात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते हो, वेळ लक्षात घ्या, सकाळचे ठीक 7 वाजलेत.
2: उन्हाळा हिवाळा असो पावसाळा, GS चहा परिवाराचा जिव्हाळा.
1: यानंतर आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून भूले बिसरे गीत हा कार्यक्रम प्रसारित होतोय, आम्ही तो सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते, विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 7:09 आणि 35 सेकंद झाली आहेत. यानंतर पुणे अ केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होत आहेत. आम्ही त्या सहक्षेपित करीत आहोत.
1: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
2: आकाशवाणी पुणे, माधुरी कुलकर्णी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. IPL जेतेपद रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आता सविस्तर बातम्या. भावसंगीतात आपल्या मखमली आणि मधाळ स्वरांनी अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल रात्री मुंबईतल्या राहत्या घरी निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनानं संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. 28 जानेवारी 1937 या दिवशी अविभाजित भारतातल्या ढाका इथं सुमन कल्याणपूर यांचा जन्म झाला. गायन आणि चित्रकलेची आवड असलेल्या सुमनताईंनी पंडित लक्ष्मणराव अमृते, पंडित केशवराव भोळे, उस्ताद खान अब्दुल रहमान खान आणि पंडित यशवंत देव यांच्याकडून शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं. सुमन हेमाडी या नावानं संगीत क्षेत्रात प्रवेश केलेल्या सुमनताई लग्नानंतर सुमन कल्याणपूर या नावानं प्रसिद्ध झाल्या. 1952 ऑल इंडिया रेडिओवर गाण्याची संधी त्यांना मिळाली. केतकीच्या बनीसारखं भावगीत, निंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपल्यासारखी अंगाई, गवळण, विरहगीतं, भावगीतं, भक्तिगीतं, बालगीतं अशा वैविध्यपूर्ण मराठी गाण्यांनी त्यांनी एक काळ गाजवला. भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम या गायिकांच्या तारका मंडळात त्यांनी स्वतःचं स्थान निर्माण केलं. अजहून आहे बालमा, ठेहरीये होश में आलू, न तुम हमें जानो सारखी असंख्य गाणी गाऊन त्यांनी हिंदी चित्रपट संगीतातही आपला वेगळा

0: ठसा उमटवला. अत्यंत भावपूर्ण आणि मधुर आवाजात त्यांनी मराठी हिंदीसह विविध भाषांमधली हजारो गाणी अजरामर केली. त्यांच्या आवाजातली सात्विकता आणि भाव रसिक मनाला थेट भिडणारे होते. सुमन सुगंध हे त्यांचं आत्मचरित्र प्रकाशित झालं आहे. संगीतातल्या त्यांच्या अमूल्य योगदानासाठी भारत सरकारनं पद्मभूषणनं तर मध्य प्रदेश सरकारनं लता मंगेशकर पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील दैवी आणि सुरेल सुमन असा स्वर आज शांत झाला अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा अजित पवार यांनी सुमन कल्याणपूर यांना श्रद्धांजली अर्पण केली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशतकोत्तर पहिल्या जयंतीनिमित्त काल राज्यभरात त्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी मुंबईत लोकभवन इथं अहिल्यादेवींच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड तालुक्यातल्या चौंडी या अहिल्यादेवींच्या जन्मगावी आयोजित कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यासह अन्य मंत्री आणि आमदार उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या मूल्यांचा प्रसार अहिल्यादेवींनी आपल्या कार्यातून देशभर केला. त्यांच्या विचारांचा वारसा अंगीकारण्याची समाजाला गरज आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी चौंडी इथल्या अभिवादन सभेत केलं. अहिल्यादेवींनी न्यायदानाची भक्कम व्यवस्था उभी केली. महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वतंत्र महिला सैन्य तुकडी उभारण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला अशा शब्दात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आदरांजली वाहिली. सोलापूर शहरात झालेल्या अभिवादन कार्यक्रमात उपस्थितांनी त्यांच्या विचारांचा आणि आदर्श कार्यपद्धतीचा वारसा जतन करण्याचा संकल्प व्यक्त केला. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. देशहितासाठी समाजहितासाठी असामान्य कार्य करणाऱ्या विविध ठिकाणच्या नागरिकांच्या कार्यातून आपल्याला नवी प्रेरणा मिळते असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मन की बात कार्यक्रमात केलं. समाजासाठी निस्वार्थ वृत्तीनं काम करणाऱ्या विविध व्यक्तींचा त्यांनी गौरवपूर्ण उल्लेख केला. आंबा उत्पादक देशाच्या कृषी अर्थव्यवस्थेत महत्वाची भूमिका बजावत असल्याचं ते म्हणाले. कोकणातल्या हापूसप्रमाणेच देशाच्या विविध भागात आढळणाऱ्या आंब्यांच्या प्रकारांचा उल्लेख करून त्यांनी आंबा उत्पादनाचा प्रवास गाव खेड्यातून जागतिक बाजारपेठेपर्यंत झाला आहे असं सांगितलं. आपल्या छंदासाठी वेळ काढणं आणि सतत काहीतरी नवीन शिकत राहणं गरजेचं आहे असं सांगून विद्यार्थ्यांनी सुट्टीचा उपयोग यासाठी करावा असं पंतप्रधान म्हणाले. तारांगण पाहायला जाणं किंवा खगोलशास्त्र मंडळाचं सदस्य होणं अशा गोष्टी अवश्य करा असं सांगताना पंतप्रधान म्हणाले.
1: साथियों, रात में तारों को निहारना अपने आप में अद्भुत अनुभव होता है. ज्योतिर्विद्या परिसंस्था भी एस्ट्रोनॉमी के सबसे पुराने संस्थानों में से एक है. यहाँ ऑब्जर्वेशनल फैसिलिटीज के साथ साथ बुक्स लाइब्रेरी और टेलीस्कोप लाइब्रेरी की सुविधा भी है. मैं युवाओं से आग्रह करूंगा कि वे किसी एस्ट्रोनॉमी क्लब से जरूर जुड़े और इन छुट्टियों में किसी प्लेनेटेरियम को भी जरूर देखने जाएं.
0: पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्थेचा उल्लेख पंतप्रधानांनी कालच्या भागात केला. याबाबत बोलताना संस्थेचे उपाध्यक्ष अनिरुद्ध देशपांडे म्हणाले.
2: 1944 साली स्थापन झालेल्या या संस्थेच्या अगणित सभासदांनी केलेल्या कामाची ही पोचपावतीच म्हणायला लागेल. इंग्रजी राजवटीत खगोलशास्त्राचा अभ्यास अभ्यासक्रमातून काढून टाकल्यामुळे पुण्यातील काही नामवंत लोकांनी एकत्र येऊन ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना केली. आकाश दर्शनाचे कार्यक्रम, प्रदर्शने, वेधशाळांच्या अभ्यासली, खगोलशास्त्रीय अभ्यास वर्ग अशा अनेक माध्यमातून वर्षभर खगोलशास्त्राचा प्रसार चालू असतो. तसेच निरीक्षणासाठी वेगवेगळ्या दुर्बिणी संस्थेकडे आहेतच, पण सभासदांसाठी पुस्तके आणि दुर्बिणी यांची लायब्ररी पण आहे. सभासदांच्या अभ्यासासाठी लोकमान्य टिळकांच्या केसरीवाड्यावरती संस्थेची स्वयंचलित दुर्बीण असून त्यातून रूपविकारी ताऱ्यांची निरीक्षणे घेतली जातात, तर लघुग्रहांच्या विधानांचीही निरीक्षणे घेतली जातात. त्याचप्रमाणे उल्का वर्षावाची पण निरीक्षणे ज्योतिर्विद्या घेते. ही सगळी निरीक्षणे आंतरराष्ट्रीय स्तरावर पाठवली जातात. जगभराचे खगोल निरीक्षक त्यांचा वापर करतात.
0: सध्या देशाच्या अनेक भागात कडक उन्हाळ्याची स्थिती आहे. अशावेळी नागरिकांनी सतत थोडं थोडं पाणी पित राहावं आणि सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचना लक्षात ठेवून त्याप्रमाणे राहणीमानात बदल करावा असा सल्ला पंतप्रधान

0: प्रधानांनी दिला. विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीकरता महायुतीचं जागा वाटप काल ठरलं. भाजपा 11, शिवसेना 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 2 जागा लढवेल. भाजपा नागपूर, अहिल्यानगर, धाराशिव, जळगाव, सोलापूर, लातूर, नांदेड, अमरावती, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि सातारा सांगली या मतदारसंघांमध्ये निवडणूक लढवेल. तर शिवसेना ठाणे, नाशिक, परभणी, हिंगोली आणि यवतमाळ या मतदारसंघात निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे आणि रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या 2 जागा लढवेल. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारू प्यायल्यानं आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्य सरकारनं याचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवला असून तपासासाठी सीआयडीची 5 विशेष पथकं नियुक्त करण्यात आली आहेत. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागातल्या काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. भारतीय बॅडमिंटनपटू सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीचं जेतेपद मिळवलं. काल झालेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात सात्विक आणि चिरागनं इंडोनेशियाच्या जोडीचा 18-21, 21-17, 21-16 असा पराभव केला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं काल इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल क्रिकेट स्पर्धेचं सलग दुसऱ्या वेळी अजिंक्यपद पटकावलं. अहमदाबाद इथंच अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघानं गुजरात टायटन्स संघावर 12 चेंडू आणि 5 गडी राखून विजय मिळवला. बंगळुरू संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतल्यावर त्यांच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करत गुजरात टायटन्सला 155 धावांवर रोखून धरलं. यात वॉशिंग्टन सुंदरनं केलेल्या नाबाद 50 धावांचा समावेश आहे. विराट कोहलीनं फटकवलेल्या नाबाद 75 धावा निर्णायक ठरल्या. विराटला सामनावीर तर वैभव सूर्यवंशीला मालिकावीर घोषित करण्यात आलं. राज्यात काही भागात आजपासून वादळी पावसाची शक्यता असली तरी त्याचा मोसमी पावसाशी कोणताही संबंध नाही, कारण मान्सून अद्याप केरळमध्ये पोहोचलेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी मान्सूनपूर्व वादळी पावसावर अवलंबून राहून पेरणीची घाई करू नये. योग्य आणि स्थिर पावसाची खात्री झाल्यानंतरच पेरणीचं नियोजन करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन, संगीत विश्वावर शोककळा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीनिमित्त राज्यभरातून अभिवादन. समाजासाठी चांगलं काम करणाऱ्या व्यक्तींकडून प्रेरणा घेऊन काम करण्याचं पंतप्रधानांचं मन की बात मधून आवाहन. सात्विक चिराग जोडीला सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचं विजेतेपद. आयपीएल जेतेपद. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला. आणि राज्याच्या विविध भागात आज पावसाचा अंदाज, मात्र शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, मुख्यमंत्र्यांचा सल्ला. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते, आकाशवाणी पुणे अ केंद्रावरून प्रसारित झालेलं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकलं. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ऐकूयात भुले बिसरे गीत या कार्यक्रमाचा उर्वरित भाग आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.

0: इस कार्यक्रम के प्रायोजक थे वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: श्रोते हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यावरती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल। सकाळचे 7:30 वाजलेत, प्रसारित करीत आहोत।
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
3: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया। अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया।
4: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
3: संपर्क 89 29 30 41 42।
1: प्रसारित करत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून।
5: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कॅमेराचं तंत्र भारतामध्ये विकसित झाल्यानंतर अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. अशोक कुमार, किशोर कुमार, राज कपूर, देवानंद, मधुबाला, नरगिस अशा अनेक कलाकारांच्या गाजलेल्या चित्रपटांमधले किस्से आणि त्यातली गाणी आपण आतापर्यंतच्या कार्यक्रमात ऐकली सुद्धा. मंडळी,

या चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येक अभिनेत्याने आणि अभिनेत्रीने स्वतःचा असा एक काळही गाजवला. ज्यांच्याकडे स्वतःची नवीन स्टाईल, नवीन अदाकारी होती, त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर उत्तम छाप पाडली. अर्थातच ही शैली त्यांना स्वतःला गवसायला काही काळ जावा लागला, पण जेव्हा त्यांना ती शैली सापडली त्यानंतर तो त्यांच्यासाठी बेंचमार्क ठरला. असाच एक अभिनेता म्हणजे शमी कपूर.

0: मंडळी, मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण तुमसा नही देखा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. हा चित्रपट फिल्मिस्तान स्टुडिओचे मालक तोलाराम जालान यांचे शिष्य असलेल्या अमितासाठी खास लिहिला होता. या चित्रपटात तिच्या मेकअपची आणि वेशभूषेची विशेष काळजी घेण्यात आली होती. चित्रपटाची कथा सुद्धा या अभिनेत्री भोवतीच केंद्रित होती आणि अमिताच्या बरोबर अभिनेता म्हणून काम करत होते शम्मी कपूर. हा तोच चित्रपट ज्यात शम्मी कपूर यांनी स्वतःचा एक वेगळा लुक आणि वेगळी शैली पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आणली. पत्नी गीता बाली यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपली पेन्सिल मिशी काढली आणि 50s दशकातील प्रसिद्ध डफल अशी हेअरस्टाईल केली जी तेव्हा सर्वांना फारच आवडली. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यशामुळे संघर्ष करत असलेल्या शम्मी कपूरला रातोरात स्टारडम मिळालं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
2: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या शम्मी कपूर आणि अमिता यांच्या तुमसा नही देखा या चित्रपटाबद्दल. मंडळी, असं म्हणतात की तुमसा नही देखा या चित्रपटासाठी दिग्दर्शक नासिर हुसेन यांची पहिली पसंती देवानंद आणि वैजयंतीमाला यांना होती, पण त्यांनी ही कथा दोघांना वाचूनही दाखवली होती. पण देवानंद यांनी माघार घेतल्यामुळे या चित्रपटासाठी शम्मी कपूर यांना विचारण्यात आलं. नासिर हुसेन यांचं या चित्रपटाद्वारे पहिलं दिग्दर्शकीय पदार्पण होतं. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्यामुळे पुढे त्यांना अनेक चित्रपटांची कामं मिळाली. साहिर लुधियानवी यांनी या चित्रपटाचं शीर्षक गीत लिहिलं होतं, पण त्यांनी देखील नंतर चित्रपट सोडल्यामुळे बाकीची गीतं ही

मजरू सुलतानपुरी यांनी लिहिली. अजून एक गंमतशीर गोष्ट म्हणजे एका मारामारीच्या दृश्यादरम्यान तर अभिनेता प्राण यांचा बुक्का मारण्याचा अंदाज चुकला आणि खरोखरच शम्मी कपूर यांच्या नाकावरती बुक्का बसला आणि त्यांचं नाक मोडलं. त्यांना दुखापत झाली, पण तो प्रसंग खरा वाटावा म्हणून तसाच्या तसा चित्रपटात दाखवला सुद्धा गेला. अशाच चित्रपटांच्या अनेक गोष्टी जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मजरू सुलतानपुरी यांचं तुमसा नहीं देखा या चित्रपटातलं हे गाजलेलं गीत.

0: क्या कहना।
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू।
2: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: टीचर, मला माझ्या आई बाबांना बघायचे।
4: मला सुद्धा, आणि मला स्वतःला पण बघायचे। मी कसा दिसतो ते बघायचे।
5: मला रंग बघायचे, फुलं बघायची आहेत, समुद्र बघायचाय आणि आकाश पण बघायचंय।
3: टीचर, मला तुम्हाला बघायचंय, आपली शाळा बघायची।
4: मला ना जे पुस्तक मी रोज हाताने वाचतो ते डोळ्याने वाचायचंय।
5: ज्या डोळ्यांनी आपण बघू शकतो ते डोळे कसे दिसतात हे बघायचंय मला।
6: ही उत्तर होती माझ्या अंधशाळेतल्या मुलांची। जेव्हा मी त्यांना विचारलं की तुम्हाला 5 मिनिटांसाठी दृष्टी मिळाली तर काय बघायला आवडेल, आणि बघा आपल्याला हे सगळं सहज दिसतंय तर आपण त्याचं, आपल्या डोळ्यांचं काय महत्व जपलंय? तुम्हीच विचार करा आणि अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी आजच करा। देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू। संपर्क 89 29 30 41 42, 8929304142। देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी। नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। देशपांडे आय हॉस्पिटलचे ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट डॉक्टर आनंद देशपांडे सर आपल्या बरोबर आहेत। नमस्कार सर।
7: नमस्कार।
6: लॅसिक लेझर बद्दल आपण जेव्हा बोलतो तेव्हा

0: ट्रीटमेंट कशी केली जाते, त्याला किती वेळ लागतो आणि रिकव्हरी किती दिवसात होते याबद्दल आज आम्हाला सांगा.
1: युजुअली मी तुम्हाला सांगितलं ना की लॅसिक लेझर करताना आम्ही प्री ऑपरेटिव्ह वर्कअप खूप थरोली करतो. म्हणजे आमच्या हॉस्पिटलमध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की तास दीड तास नुसतं तुमचा वर्कअप मध्ये जातो. कारण त्याच्या मागचं हेच आहे की लॅसिक लेझर्सचे सेफ्टी पॅरामीटर्स ऑपरेशन पूर्वी चेक करणे हे सगळ्यात मोठं काम आहे. तर या ऑपरेशनला हार्डली 10 ते 12 सेकंद लागतात. तर या लेझर मध्ये समजा 4 नंबरचा चष्मा असेल असं विचार करा तुम्ही, 4 नंबरचा. तर तो 4 नंबरचा चष्मा जाण्यासाठी पेशंटला एका डोळ्याला 8 सेकंद लागतात. युजली म्हणजे 8 7 6 5 4 3 2 1 असं म्हणतो आम्ही, ऑपरेशन झालेलं असतं. म्हणजे तुमचा दुसरा प्रश्न होता की त्याला वेळ आणि रिकव्हरी किती. तर डे ऑफ सर्जरी फक्त त्या पेशंटला आम्ही युजली, हे तर ऑपरेशन मी युजली संध्याकाळी करतो 5 साडेपाचला, सो नेक्स्ट डे पासनं पेशंटला वाव
0: अच्छा
1: आलाच पाहिजे. सो तो टीव्ही बघू शकतो, पेपर वाचू शकतो, लॅपटॉप पाहू शकतो, गाडी चालू शकतो, फिरायला जाऊ शकतो, खेळायला जाऊ शकतो, त्याला ऍज सच कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही.
0: अच्छा श्रोते हो, डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने, देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. सर तुम्ही लॅसिक लेझरच्या ट्रीटमेंट बद्दल आणि रिकव्हरी बद्दल सांगत होता, अजून काय सांगाल त्याबद्दल?
1: रिकव्हरी जी आहे ती इतकी फास्ट आहे, म्हणजे प्रोसिजर जेवढी फास्ट आहे तेवढीच रिकव्हरी फास्ट आहे. पेशंटला तर नेक्स्ट डे पासून सगळं तो करू शकतो. बरेच वेळेस युजली फार पेशंट आणि त्यांच्या आई वडिलांना, हे युजली यंग मध्ये होतं, त्याच्यामुळे आई वडिलांना खूप चिंता असते की नाही हे दुसऱ्या दिवशीपासून लॅपटॉप पाहणार, मोबाईल पाहणार. तर आम्ही ठासून सांगतो पेशंटला की नक्की बघू द्या, कारण की हे लेझरनी एकदा चष्म्याचा नंबर गेला की तो आयुष्यभर गेलेला असतो. आणि याला परत काहीतरी खूप सारे रिस्ट्रिक्शन्स, जसं म्हणतो आपण की हे करा, हे नका करू, हे खाऊ नका, ते खाऊ नका, काय जे गैरसमज आहेत आधीचे ऑपरेशन बद्दलचे, तसं याला कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही. सो माझा म्हणण्याचा उद्देश की नेक्स्ट डे पासून ते पेशंट रुटीनली त्याचे त्याचे कार्य करू शकतो.
0: वा, इतकी ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे ही लॅसिक लेझर, आणि त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेतली. अशीच माहिती पुढच्याही भागात ऐकूयात. तोपर्यंत डोळ्यांच्या विविध आजारांवरील अत्याधुनिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, एकाच छताखाली डोळ्यांचे सर्व उपचार ते सुद्धा रोबोटिक प्रणालीने, देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू इथे. संपर्क 89 29 30 41 42, 89 29 30 41 42, 8929304142. पुन्हा भेटूयात देशपांडे आय हॉस्पिटल प्रस्तुत एक नजर डोळ्यांकडे या कार्यक्रमात डॉक्टर आनंद देशपांडे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: श्रोते, आत्ताच आपण ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम ऐकला, डॉक्टर देशपांडे आय हॉस्पिटल.
3: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट, ये हर दाना समान.
4: तो ऐसा बोलो ना,
3: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
5: क्यों छोटे साहब?
3: मम्मी मैं तो
5: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.
2: श्रोते हो, पावणे 8 वाजले, प्रसारित करीत आहोत जोगळेकर हॉस्पिटल गंमत गाणी.
6: जोगळेकर IVF सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर IVF सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866 91 676 72.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा. तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
2: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
1: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
2: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.

0: कलीना
1: श्रोते आपण ऐकत आहात सचिन मी होणार या चित्रपटातलं अबीद अभिषेकी यांचं हे गीत, प्रवीण दवणे यांचं रचना आहे आणि मीना खडीकर यांचं संगीत. आणि या गीताबरोबरच आजचा हा बालगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. खिडकी.

0: जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ गंमत गाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान, कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम।
1: श्रोतो, पुणे विविध भारतीचं 101 FM आपण ऐकत आहात। आता ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनल याच्याशी सहमत असेलच असं नाही।
3: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना, गाडगिळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स, कुंटे चौक, लक्ष्मी रोड सह।
4: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या PN गाडगिळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला।
5: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
4: आणि जावयासाठी ट्रेंडी, बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज,
5: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन।
4: आजच भेट द्या पूना, गाडगिळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत।
3: श्रोते हो नमस्कार। दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना, गाडगिळ आणि सन्स। या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। श्रोते हो, खर तर अधिक महिन्यात मंदिरांना पुरोहितांना दान देतात। महाराष्ट्रात जावयाला दान देण्याची पद्धत आहे, पण मला असं वाटतं की लाडक्या जावयाबरोबरच लाडक्या मुलीला देखील काही दागिना द्यायला हरकत नाहीये। तर मग असे कोणते दागिने आहेत की जे मुलीला दिले जातात, जे बजेट फ्रेंडली असतात, याची माहिती आज आपल्याला देणार आहेत पूना, गाडगिळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक।

0: मोडक साहेब नमस्कार.
1: नमस्कार
0: सर. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सौभाग्य अलंकार जे असतात ते अतिशय महत्वाचे असतात. जोडवी आणि त्याच्यासोबतच पायाला शोभा आणणारा पैंजण असतात. तर या दोन्ही विषयी आज आम्हाला माहिती सांगा.
1: आता हे सुद्धा अधिक मासामध्ये बऱ्याचशा स्त्रिया मुद्दाम येऊन जोडवी बदलतात. तुम्ही सराफाच्या दुकानात जर अधिक महिन्यामध्ये गेलात तर बाकांवरती खुर्च्यांवर बसलेल्या स्त्रिया दिसतील. त्यांच्यासमोर दुकानातले सेल्समन कारागीर त्यांचे आधीचे जोडवी काढत असतात, नवीन जोडवी घालत असतात. त्या आधीची जोडवी मोडीमध्ये ते देत असतात, नवीन जोडव्याचा हिशोब करून घेत असतात. आता जोडवी 4 ग्रॅमपासून पुढे बनतात. आपलं वेढणं जसं असतं त्या आकाराचं जोडवं असतं प्लेन, त्याला प्लेन जोडवं किंवा पेढेगाठी जोडवं म्हणतात. म्हणजे पूर्वीच्या काळातलं त्याचं नाव होतं पेढेगाठी जोडवं. तसंच तेच जोडवं पण त्याला जर मध्ये असे उंचवटा करून रेग असेल तर त्याला शिर्याची जोडवी, शीर जशी असते किंवा आपले भाज्यांची शीर काढतो तर तशी ते शीर असते टपोरे असे वरती. काही काही आता फॅशनेबल जोडवी पण येतात
0: बरीच डिझाईन, हा
1: ज्याच्यामध्ये खडी लावलेली असतात आणि त्याच्यामध्ये पानाफुलाची डिझाईन असतात, ऑक्सिडाइज केलेली असतात. एक तर जोडवं असं असतं की आपलं वेढणं जे छोटं असतं 3 वेड्याचं असतं पण ते 5-6 वेड्याचं असतं. ते ऑलमोस्ट पूर्ण तुमचं बोट आहे ते पूर्ण बोटभर ते जोडवं जातं. म्हणजे त्याला विनोदानी कधी कधी म्हणजे स्त्रिया सुद्धा म्हणताना स्प्रिंग जोडवं आहे का म्हणतात. म्हणजे ती पूर्ण मोठेच्या मोठे स्प्रिंग सारखं असतं. साधारणपणे जोडव्यांना मजुरी जर तुम्ही म्हणाल तर मजुरीपेक्षा 1300-1500 रुपयापासून जोडव्याचा एक जोड येतो. मग तो घेऊ तसा आहे, 5000 रुपयापर्यंत सुद्धा येतो चांगलं त्याला डेकोरेटिव्ह असेल तर. आणि त्याच्याबरोबर ज्या पैंजण हा नटण्या करताय, हा जसा सौभाग्याचा अलंकार आहे ते नटण्या करताय. तर अधिक मासामध्ये जोडव्याबरोबर पैंजणही विकली जातात चांगल्या प्रकारे आणि ते पण शुभशकून मानतात लोक. तर पैंजण जे असतं ते 20 ग्रॅमपासून पुढे 200 ग्रॅमपर्यंत येतं. जड असतात पैंजण, आग्र्याला बनतात, हुपरी महाराष्ट्रातलं जे आहे तिथे बनतात, त्यानंतर राजकोटला बनतात, सेलमला बनतात साऊथला, आणि जयपूरची जी पैंजण असतात त्याच्यामध्ये फॅन्सी असतात, ती ऑक्सिडाइज केलेली असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं मीना वर्क वगैरे केलेलं असतं. त्याला मजुरी जरा जास्त असते 6%. इतर जी पैंजण किंवा जोडवी असतात त्याला 4% मजुरी असते पण ह्याला मात्र मजुरी 6% असते. याला डेकोरेटिव्हनेस असतो.
0: बरोबर.
1: तर पैंजण आणि जोडवी हे अधिक महिन्यात विकलं जाणारं आणि स्त्रियांकरताचं, जसं मी मगाशी सांगितलं पुरुषोत्तम म्हणून सासू सासऱ्यांकडून जावई घेतो तसं स्त्रिया त्यांच्या मिस्टरांच्या मागे लागून म्हणतात की लक्ष्मीचं पण काहीतरी तुम्ही करा कौतुक तर आम्हाला पण हे करून द्या.
0: बरोबर. आणि याची बरीच व्हरायटी तुमच्याकडे उपलब्ध असेल.
1: व्हरायटी म्हणजे जोडव्यांमध्ये म्हणाल तर कमीत कमी 100 पेक्षा जास्त प्रकार असतात.
0: अरे वा.
1: आणि त्याच्यात अगदी सिलेक्शन करायला म्हणून बायकांची स्पर्धा लागलेली असते. कारण जसं साड्यांमध्ये जरा आणखीन काहीतरी दुसरं आणखीन काहीतरी दुसरं, तसं जोडव्यांमध्ये आणि पैंजणमध्ये असतं. पैंजण सुद्धा विविध डिझाईन्सची येतात आणि पैंजण ग्रॅम वरती विकली जातात, जनरली जोडवी ही नगावरती विकली जातात.
0: मोडक साहेब, लाडक्या जावयाबरोबर लाडक्या लेकीलाही अधिक महिन्यात काही दिलं पाहिजे हे खरंय, तर नक्की काय दिलं जातं याची माहिती आपण दिलीत श्रोत्यांच्या वतीने, त्याबद्दल मी आपले आभार मानते. धन्यवाद. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकप्रिय सुवर्ण पेढी पूना गाडगीळ आणि सन्स, पुणे जिल्ह्यात 11 शोरूम्स कुंटे चौक लक्ष्मी रोड सह.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: गुड मॉर्निंग श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, योग्य वेळेत योग्य इन्व्हेस्टमेंटला सुरुवात योग्य मार्गदर्शनाने केली तर वर्तमान आणि भविष्य दोन्हीचाही आनंद द्विगुणित होतो. आणि म्हणूनच आम्ही देतो

0: स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला. त्यासाठी आपल्या बरोबर आहेत क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर. गुड मॉर्निंग वाणी सर.
1: गुड मॉर्निंग मॅडम. गुड मॉर्निंग श्रोते हो.
0: आपली जिंगलच आहे साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन. आणि तुम्ही असं प्रत्येक वेळेला म्हणता की जी वेळ असते ती कायम योग्य असते, गरज असते फक्त डिसिजन घेण्याची. तर आज त्याचबद्दल आपण बोलूयात.
1: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन असं आपण कायम म्हणतो आपल्या जिंगलमध्ये. बघा तर योग्य वेळ याच्यासाठी आहे. बघा क्रूड ऑइलचे प्रायसेस वाढलेले आहेत, रुपी डेप्रिसिएट होतोय, डॉलर वर सरकलेला आहे, एकंदरीतच आर्थिक परिस्थिती ही जगाची खालावलेली आहे, त्रेधा तिरपीट उडालेली आहे. ऑपॉर्च्युनिटीज भरपूर जरी असल्या तरी अडचणी डोळ्यासमोर दिसत आहेत आणि अडचणींवर तेव्हाच मात होऊ शकते जेव्हा आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेतो तेव्हा. सो जेव्हा करेक्शन आहे, करेक्शनची फेज आहे, इकॉनॉमी थोडीशी स्लोडाऊन झालेली आहे, अशी सगळी परिस्थिती असताना गुंतवणुकीचा योग्य निर्णय आपल्याला येणाऱ्या 3-5 वर्षांच्या कालावधीत चांगला परतावा देऊ शकतो आणि त्याच्यासाठीच साठवून पैसा योग्य वेळी गुंतवीन. जो काही पैसा साठवलेला असेल त्या पैशाची एंट्री आता घेणं, त्या पैशाला आता योग्य दिशेला लावणं, म्युच्युअल फंडच्या माध्यमातून त्याला योग्य वाट मोकळी करून देणं म्हणजे आपल्याला फायनान्शियल फ्रीडमचा रस्ता मोकळा होणं. म्हणजे ते गाणं आहे बघा, झटपट पटापट लक्ष्मी घर के अंदर, ती तेव्हाच येईल जेव्हा आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ. म्युच्युअल फंड सही आहे पण निर्णय हा योग्य झाला पाहिजे कारण मार्केटचं व्हॅल्युएशन, मार्केटचा असणारा पी, ओव्हर ऑन मिड अँड स्मॉल कॅप मध्ये झालेलं करेक्शन, एफआयएसचा झालेला आउटफ्लो, या सगळ्या परिस्थितीत इंडियन इन्व्हेस्टरसाठी ही विजयाची पर्वणी आहे असं मी म्हणेल. एंट्री करा, लवकर करा, झटपट पटापट.
0: म्हणजे खरंच आता ही योग्य वेळ आहे जिथे बाकीचे सामान्य लोक विचार करतात की अरे मार्केट पडतंय सो जो पैसा गुंतवलेला आहे तो काढून घेऊ का. तर असा अजिबात विचार करू नका, उलट तुमचा पैसा सेफ असणार आहे. आणि अर्थातच आता वाणी सर यांनी सांगितल्याप्रमाणे ही योग्य वेळ असणार आहे. ज्यांनी अजूनही गुंतवणूक केलेली नाहीये त्यांनी गुंतवणूक सुरू करा आणि ज्यांची एसआयपी सुरू आहे त्यांनी ती टॉपअप करण्याचाही जरूर विचार करा. योग्य मार्गदर्शनासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-55-33, 9764125533. पुन्हा भेटूयात क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत स्मार्ट गुंतवणूकदारांना स्मार्ट सल्ला या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोतेहो. पुन्हा भेटूया. धन्यवाद. बाय बाय. गुड डे.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: साठवून पैसा योग्य वेळी गुंतवेन म्युच्युअल फंड.

0: Ampere Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: श्रोतो, पुणे विविध भारती 101 FM आपण ऐकतात. सकाळचे 8:01 झालाय. ऐकूयात ठळक बातम्या.
3: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
4: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीवरून काल मन की बात करताना देशातील सर्वात जुन्या पुण्यातील ज्योतिर्विद्या परिसंस्था या खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संस्थेच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. हौशी खगोलशास्त्र अभ्यासक आणि नागरिकांसाठी संस्थेद्वारे वर्षभर विविध उपक्रम व्याख्यानमालांचं आयोजन केलं जातं. 22 ऑगस्ट 1944 या दिवशी ज्योतिर्विद्या परिसंस्थेची स्थापना पुण्यातील काही मान्यवर नागरिकांनी केली. सर्वसामान्य लोकांमध्ये खगोलशास्त्राच्या ज्ञानाचा प्रसार करून या शास्त्रामध्ये यथाशक्ती भर घालण्याचा संस्थेचा उद्देश आहे. ज्ञानस्य निर्मलम नेत्रम ज्योतिष्यकमनुत्तमम या ध्येयवाक्यासह कार्यरत या संस्थेनं 1991 अखिल भारतीय हौशी खगोलप्रेमी संमेलन आणि 2012 पहिली अखिल भारतीय मॅरेथॉन आयोजित केली होती. पंतप्रधानांनी

0: मन की बातमध्ये निसर्ग संवर्धन, स्थानिक समस्यांवर उपाय आणि अन्य सामाजिक कर्तव्यासाठी समर्पित अनेक नागरिकांचंही कौतुक करताना त्यांचे प्रेरक पुढाकार आणि यशोगाथांचा उल्लेख केला. लातूर महानगरपालिकेचे आयुक्त मानसी मीना यांच्या निवासस्थानासमोर नाल्याचं काम सुरू असताना झाडं तोडल्याच्या निषेधार्थ ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या कार्यकर्त्यांनी एका झाडाची अंत्ययात्रा काढत प्रशासनाचं लक्ष वेधलं. ग्रीन लातूर वृक्ष मोहिमेच्या माध्यमातून गेल्या सुमारे 7 वर्षांपासून लातूर शहर आणि परिसर हरित करण्यासाठी शेकडो झाडं लावण्याचं काम सुरू आहे. मात्र नाल्याच्या कामासाठी झाड तोडण्यात आल्यानं या संस्थेच्या कार्यकर्त्यांना संताप आला. आयुक्तांच्या घरासमोर करण्यात आलेल्या या आंदोलनाची दखल महानगरपालिकेचे आयुक्त, उपायुक्त तसंच कर्मचाऱ्यांनी घेतली. संबंधित ठिकाणी योग्य ती कारवाई करून तातडीनं नवीन झाडं लावण्यात येतील असं आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आलं. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 25 अंश सेल्सिअस तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. उन्हाचा चटका कमी जाणवतो आहे. दुपारनंतर आकाश ढगाळ राहील. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 8:58
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे युद्धवरती 101 FM. आता वेळ आहे मराठी भक्ती संगीताची. प्रसारित करत आहोत लोकमान्य कोऑपरेटिव्ह सोसायटी मराठी भक्ती गीत.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
7: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
5: श्रोते हो, भारतीय संगीतसृष्टीला आपल्या मधाळ आणि शास्त्रीय सुरांनी समृद्ध करणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल अर्थात 31 मे 2026 रोजी दुःखद निधन झालं. मुंबईतील राहत्या घरी वृद्धापकाळानं त्यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज भक्तीसंगाची जी सुरुवात करणार आहोत त्यांच्याच या गीतानं.

0: संत तुकाराम महाराजांची ही रचना होती आणि स्वरता सुमन कल्याणपूर यांचं, संगीत होतं कमलाकर भागवत यांचं. यानंतरची भक्तिरचना थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: स्वामी
1: स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन, तुमची आवड जाणणार, तुमचं सौंदर्य उजळवणार स्वामिनी।
2: सौभाग्य सुंदर लेऊनी बसने उभी मन भावनी
1: स्वामी। स्वामिनी बिझीलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे। साड्यांची महाराणी स्वामिनी।

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत, मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात लोकमान्य कोऑपरेटिव्ह भक्ती संगीत. यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.
4: अहो, बहिणबाई विचारत होत्या लग्नाचा बस्ता कुठे आणि कधी बांधायचा ते.
5: अगं, मग सांगायचंच की 3 मजली प्रशस्त एअर कंडिशन दालन, अगत्यशील कर्मचारी वर्ग आणि आपल्या लग्नाचा बस्ता जिथे बांधला होता त्या स्वामिनी मध्येच बांधायचा बस्ता.
4: स्वामिनी मध्ये पारंपरिक पद्धतीने बस्त्याची विधिवत पूजा करून नाव घ्यायला लावून बस्ता बांधला जातो म्हणे.
5: तर मग स्वामिनी मध्येच बस्त्याला जायची तयारी करा म्हणावं.
4: स्वामिनी, साड्यांची महाराणी, बिझी लँड बिल्डिंग, कुंभेकर रोड, पुणे. स्वामिनीच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेज ला नक्की फॉलो करा.
6: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
7: अक्षय, अरे ये ना.
6: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
7: अरे हो, किती प्रश्न बाबा.
6: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
7: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
6: कोण जोगळेकर?
7: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय आणि त्याचं रूपांतर
6: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
7: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
6: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
7: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
6: नंबर दे ना त्यांचा.
7: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
6: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
7: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
3: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाय एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी. 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59 डॉक्टर

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अहो, रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
3: अगं, महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून बीकॉम, एमकॉम, बीए, एमए, बीएससी, बीबीए, बीएससी, सीएस अशा व्यवसाय विमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन्स जोरात सुरू.
2: संपर्क 9404598-9375.
3: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज .org.
4: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
5: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
6: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 18% अधिक.
5: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
6: लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: हर

0: श्रोतृ मराठी भक्तगीतांच्या या कार्यक्रमात आपण थोरली जाऊ या चित्रपटातलं ही भक्तिरचना अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकली. रचना होती सुधीर मोघे यांची आणि संगीत होतं सुधीर फडके यांचं. यानंतरची रचना थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सुरक्षितता आणि समृद्धी, लोकसमृद्धीने होईल आर्थिक वृद्धी.
3: सादर आहे लोकमान्यची लोकसमृद्धी निवेश योजना. 15 महिन्यांच्या ठेवीवर 9.50% व्याज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक.
2: आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050.
3: लोकमान्य प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: कार्यक्रमात शेवटी ऐकूयात अजित कडकडे यांच्या मुख्य स्वरात संत भानुदास यांची ही रचना.

0: विधोह या रचनेबरोबरच आजचा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत.
1: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत या कार्यक्रमाचे प्रायोजक होते लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. आपले विश्वासू लोकमान्य.
2: आणि
3: लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुंठेकर रोड पुणे.
0: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. सकाळचे 8:30 वाजले. प्रसारित करीत आहोत द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
4: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
5: कॉस्मॉस डिजिटल बँकिंग सेवा सहज सोपी आणि सुरक्षित.
6: इंटरनेट बँकिंग,
5: मोबाईल बँकिंग,
6: व्हॉट्सअप बँकिंग,
5: ई KYC,
6: NEFT, RTGS,
5: IMPS,
6: कॉस्मॉस रुपे व व्हिसा डेबिट कार्ड,
5: UPI अशा अनेक डिजिटल सेवांचा लाभ घेण्यासाठी आपलं खातं कॉस्मॉस बँकेत हवंच.
6: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लायनिंग आयव्हीएफ सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

0: कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575 आंबेकर लॉन्स. शाही समारंभासाठी आंबेकर
1: लॉन्स. अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
2: अक्षय, अरे ये ना.
1: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
2: अरे हो, किती प्रश्न बाबा.
1: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
2: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं. आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय. आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
2: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
2: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: नंबर दे ना त्यांचा.
2: हा गे, अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917 आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
2: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
3: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
4: अहो सकाळी सकाळी मी छान चहा केलाय, तो घ्यायचा तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
5: अगं मी तरुण भारतची वाट बघतोय, माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत, वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
4: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसंच शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
5: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूजपेपर.
6: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात. आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
7: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
6: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत.
8: कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. गदिमांच्या साहित्यात आई हे एक अत्यंत पवित्र दैवत राहिलं आहे. त्यांनी मातृत्वाच्या भावना आपल्या अनेक कवितांमधून आणि गाण्यांमधून अत्यंत मर्मस्पर्शीपणे मांडल्या आहेत. आज कार्यक्रमात गदिमांच्या अशाच काही आईच्या थोरवीचं वर्णन करणाऱ्या रचना आपण ऐकणार आहोत. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात ही रचना.

0: कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं जिव्हाळा या चित्रपटासाठी कृष्ण कल्ले यांच्या मुख्य स्वरात, श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात गायलेलं हे गीत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: तुमच्या मनातल्या सर्व अपेक्षा पूर्ण करणारी फिक्स डिपॉझिट स्कीम, सुरक्षितता, उत्तम व्याजदर आणि ठेवींचे आकर्षक पर्याय.
4: व्याजदर सर्वसाधारण ठेवीदार 7.05%, ज्येष्ठ नागरिक 7.30%, मासिक आणि त्रैमासिक व्याजाच्या पर्यायांसह, मुदत 16 महिने, अटी लागू.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आज आपल्याला फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर कसे योग्य उपचार करता येतात याची माहिती देत आहेत.
3: मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. वयाच्या 60 वर्षानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. आजकाल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही फेको इमल्सिफिकेशन विथ इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन या पद्धतीने केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पुढे चष्म्याची गरजही भासत नाही. या ऑपरेशन पद्धतीमुळे भुलीसाठी कोणतेही इंजेक्शन घ्यावे लागत नाही अथवा जखम अगदीच लहान असल्यामुळे टाके सुद्धा लागत नाहीत. शस्त्रक्रियेनंतर काही तासातच रुग्णाला घरी सोडलं जातं.
2: श्रोते हो, आपल्यालाही फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर योग्य उपचार करून घ्यायचे असतील तर विख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या

तेव्हा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204146100 या क्रमांकावर संपर्क करा. संधी.

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
1: गदिमा आपल्या गीतांना आईच्या ओव्यांच्या लेखी म्हणत असत। वाट्यावरच्या सावल्यांमध्ये त्यांनी आईच्या अनेक आठवणी सांगितल्या आहेत। गदिमांचं मातृप्रेम त्यांच्या गीतातून अगदी ठळकपणे जाणवतं। कार्यक्रमात आता ऐकूयात सुमन कल्याणपूर यांच्या मुख्य स्वरात वैशाख वणवा या चित्रपटातलं हे गीत। संगीत आहे दत्ता डावशेकर यांचं।

गदिमांच्या सिनेगीतात मातृ महात्म्याच्या अनेक पाऊल खुणा आढळतील. त्यांची भावगीतं कविता यातून भरपूर संदर्भ भिजता येतील. तुझ्या बंदितो माऊली पावलासही मातृवंदना तर त्यांनी त्यांच्या आईसाठी बनुताईंसाठी खास लिहिली होती. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात आईच्या वात्सल्याचं हृदयस्पर्शी शब्दरूप.

0: कार्यक्रमात घेऊ एक छोटीशी व्यावसायिक विश्रांती, यानंतरचा गीत थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली.
3: उद्योजकांना आर्थिक पाठबळ देणारी कर्ज योजना
4: कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन, व्याजदर फक्त 9.25% पुढे.
3: कॅश क्रेडिट किंवा टर्म लोन स्वरूपात रुपये 5 कोटींपर्यंत कर्ज उपलब्ध. अटी लागू.
4: इंडस्ट्री, ट्रेडिंग, सर्व्हिस इंडस्ट्री यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त कर्ज योजना कॉस्मॉस स्मॉल बिझनेस लोन.
3: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.

0: युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण. या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
1: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
0: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
1: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
0: संपर्क 78 23 84 11 20
1: 7823 84 1120.

शेखर लॉन्स, वडकी नाला, पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055775 9921057575. आंबेकर लॉन्स.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. धुंद येथे मी स्वैर झोकितो हे गदी माडगुळकर यांनी रचलेलं आणि सुधीर फडके यांनी गायलेलं अत्यंत लोकप्रिय मराठी भावगीत. बाळाला दूध पाजणाऱ्या आईचं वात्सल्य वर्णन करणारी ही भावूक शब्दरचना, तर या चिमण्यांना परत फिरारे हे गीत संध्याकाळचं स्तोत्रच जणू. ऐकूयात हेच गीत.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच द कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गतिमांजली हा कार्यक्रम आता आम्ही इथंच समाप्त करत आहोत.
1: कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गतिमांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध.
0: पुणे विद्यभारती 101 FM आपण ऐकत आहात, पुण्यातलं लोकप्रिय FM चॅनल. 8:00 वाजून

0: 57 आणि 55 सेकंद झाली आहेत. यानंतर ठीक 8:58 ऐकू शकाल ठळक घडामोडी, ठळक बातम्या.
1: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
2: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. आपल्या मंजूळ आणि भावस्पर्शी आवाजानं अनेक पिढ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं काल मुंबईत त्यांच्या राहत्या घरी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 89 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिव देहावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 28 जानेवारी 1937 रोजी जन्मलेल्या सुमनताईंनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतली असंख्य गाणी आपल्या मधाळ आवाजानं अजरामर केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह सिने आणि संगीत क्षेत्रातल्या अनेकांनी सुमनताईंना श्रद्धांजली वाहिली आहे. ज्येष्ठ शास्त्रीय गायक आणि अभिनेते पंडित चंद्रकांत लिमये यांचं काल हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं गुवाहाटी इथं निधन झालं. ते 75 वर्षांचे होते. नाट्य आणि शास्त्रीय गायक पंडित वसंतराव देशपांडे यांच्याकडे त्यांनी गुरुकुल पद्धतीनं गाण्याचं शिक्षण घेतलं होतं. आपल्या गायन आणि अभिनयानं शास्त्रीय संगीताची परंपरा जपत त्यांनी संगीत क्षेत्रात स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं होतं. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या विशेष निवासी आयुक्त श्वेता सिंघल यांनी काल आर विमला यांच्याकडून निवासी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला. भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2009 तुकडीच्या सनदी अधिकारी असलेल्या सिंघल यांनी यापूर्वी अमरावती विभागीय आयुक्त, महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या सचिव तसंच सातारा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आदी पदांवर काम केलं आहे. खासगी धाब्यांवर एसटी गाड्या थांबवणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे संकेत राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. सरनाईक काल रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. एसटी गाड्या प्रवाशांच्या जेवणासाठी अधिकृत स्थानकांवरच्या उपाहारगृहात थांबवणं बंधनकारक असतानाही काही चालक वाहक खासगी धाबा चालकांशी संधान साधून प्रवाशांना वेठीस धरतात. ही बाब गंभीर असून यामुळे प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागतो. याची दखल घेत त्यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन दिलं. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 9:58

0: अँफियर रजिस्टर्ड क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. क्रिसेंट
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: ठळक बातम्यांशी अभिमानाने संलग्न आहे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाईफ इंटू सेलिब्रेशन.
3: श्रोते आपण ऐकत आहात विविध भारती सेवेचं पुणे केंद्र 101 एफ एम, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय एफ एम चॅनल. सकाळचे 9:01 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत
4: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची काळजी आमची.
3: श्रोते व महाराष्ट्राची संत परंपरा ही भक्ती समता आणि लोककल्याण यांचा अद्वितीय संगम. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला तर संत तुकारामांनी त्यावर कळस चढवला. प्रत्येकात देव पाहणं हा विचार देऊनच समाजात क्रांती केली. जातीपाचीच्या विषमतेत होरपळूनही पांडुरंगाची भक्ती करीत राहिलेल्या संत सोयराबाई या त्यांच्यापैकी एक. असा कार्यक्रम केंद्रित आहे संत कवयित्री सोयराबाई यांच्यावर. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात एक पारंपरिक रचना.

0: संत सोयराबाई यांची रचना आपण ऐकत आहोत. ही होती एक पारंपरिक रचना जमाल गुलबू यांच्या स्वरात. यानंतरचं रचना थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
3: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
2: संपर्क 0206701900.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत. संत सोयराबाईंच्या अभंगातून डोकाणारं तत्वज्ञान सोपं आहे. संत सोयराबाई या संत चोखामेळा यांच्या पत्नी. खरं तर संत सोयराबाई आणि संत चोखा यांचे अभंग आधी स्वतःसाठी आणि मग जनांसाठी. आत्मशुद्धी ते परमात्मा असा तिचा प्रवास आहे चोखोबांचे अभंग. खरं तर त्यांना थोडंफार श्रेय मिळालं, मात्र संत सोयराबाईंच्या पदरी उपेक्षा झाली. कार्यक्रमात यानंतर ऐकूयात संत चोखामेळा यांची आवर्जून ही रचना ऐकूयात.

कीर्ती शिलेदार यांच्या स्वरातली ही रचना आहे संत चोखामेळे यांची. आजचा कार्यक्रम केंद्रित आहे संत सोयराबाई यांच्यावर, मात्र संत चोखामेळांच्या या पत्नी आहेत, त्यामुळं

0: कार्यक्रमातली यानंतरची रचना एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 0206701900.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
3: अक्षय, अरे ये ना.
2: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर. सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
3: अरे हो, किती प्रश्न बाबा.
2: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतका लक्षात राहतोस.
3: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं. आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
2: कोण जोगळेकर?
3: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेटमध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्याबरोबर जाहिरात करतो.

0: आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
0: हा अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
0: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: नंबर दे ना त्यांचा.
0: हा गे अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
0: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
3: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
4: भारत का गम एक्सपर्ट.
5: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पेरंगुट आणि देहू.
6: कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. आपल्या अभंगातून संत सोयराबाईंनी मानवनिर्मित भेदाभेद आणि अस्पृश्यतेवर सडकून टीका केली. विटाळ होईल म्हणून घरातल्या भांड्यालाही स्पर्श करायचा नाही असा काटेकोर रूढीचा तो काळ. एखाद्याची सावली अंगावर पडली म्हणजे पाप अशा या समाजातील स्त्रीनं चक्क विटाळाचे अभंग लिहिले. ऐकूयात यानंतरची रचना. संगीत आणि स्वर आहे हृदयनाथ मंगेशकर यांचा.

आपल्या अभंगातून संत सोयराबाईंनी स्वतःचं वेगळंपण सिद्ध केलं आहे. अत्यंत साधी, सोपी आणि रसाळ भाषा हे संत सोयराबाईंच्या रचनेची वैशिष्ट्य म्हणावी लागतील. मानवता, समता, न्याय आणि बंधुतेचं हे विचार त्यांनी समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं आहे. ऐकूयात संत सोयराबाईंची पुढची रचना.

0: लता मंगेशकर यांच्या स्वरातली ही रचना होती संत सोयराबाई यांची आई मी कुठं जाऊ हे चित्रपट आणि या चित्रपटातलं हे गीत यानंतरची गीतरचना थोड्याच वेळात.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी.
3: युरोलॉजी मध्ये 40 वर्षांहून अधिक काळ अत्याधुनिक उपचार देणारे एस हॉस्पिटल.
4: किडनी स्टोन, प्रोस्टेट, मूत्रमार्ग कॅन्सर, स्त्रिया आणि लहान मुलांच्या मूत्रविकारांवर लेझर ते रोबोटिक अशा अत्याधुनिक उपचारांसाठी एस हॉस्पिटल, एरंडवणे, पुणे.
3: संपर्क 02-0670-29-100.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
6: रमेश डाईंग.
7: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या. संध्या

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
1: आणि लग्न बस्त्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.
2: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते, आपण जाती धर्माच्या आणि वर्णाच्या रंगात विभागणी केली, मात्र या भूतलावर एकच रंग आहे असं संत सोयराबाई म्हणतात, आणि तो म्हणजे पांडुरंग. होय, ईश्वराचा रंग. ऐकूयात संत सोयराबाईंची ही रचना किशोरी अमनकर यांच्या मुख्य स्वरात.

0: श्रोते हो, या गीताबरोबरच हा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत.
1: एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे. किडनी तुमची, काळजी आमची.
0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. 9:30 प्रसारित करीत आहोत
2: पुणा आय केअर. मर्मबंधातली ठेव ही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: सौभद्र नाटकातलं हे पद आशा खाडीलकर यांच्या स्वरात आपण ऐकलं. संगीत आणि रचना होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची. यानंतरची नाट्यवध एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90-75-111-591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.
2: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही गं होऊ शकले.
3: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
2: हो,
3: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
2: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
3: घे ना 8800551178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है.
2: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय. भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले. तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना. पीएम सूर्य घर मोफत वीज योजना सहभागी.

0: होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in. सूर्यघर.
1: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
2: अक्षय, अरे ये ना.
1: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो, आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
2: अरे हो, किती प्रश्न बाबा.
1: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
2: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं, आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
1: कोण जोगळेकर?
2: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेट मध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय, आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
2: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
2: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: मग नंबर दे ना त्यांचा.
2: हा घे, अमेय जोगळेकर 9920114917
1: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
2: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
3: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.
4: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्रविकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात, आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोडवरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
5: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशनचे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087 8087 9 7.
4: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी.

0: यानंतरची पदरचना एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: कधी असले कधी गेले कधी
4: अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पुना आय केअर मधून. पुना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73502 77779. पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
0: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
3: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
4: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात शाकुंतली या नाटकातली ही पदरचना डॉक्टर वसंतराव देशपांडे यांच्या मुख्य स्वरात आणि संगीत आहे अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं. श्रोतो, यानंतरची पदरचना एका व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: पुन्हा आय केअर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर मिशन हेल्दी आईज.
3: कमी वेळात जास्त नफा,
4: बस एका क्लिक वर कमाल
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
6: जाणकार बना, सतर्क रहा.

0: श्रोते हो या नाट्यगीताबरोबरच आजचा नाट्यसंगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथंच समाप्त करत आहोत.
1: पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
0: विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. 9:58 मिनिटं होतात. ऐकूयात ठळक बातम्या.
2: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न आहेत प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
3: विविध भारती पुणे ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत म्यानमारचे राष्ट्रपती यू

0: मिन आउंग ह्लाइंग यांच्याशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक नातेसंबंध अधिक बळकट करण्यावर भर दिला जाईल. म्यानमारचे राष्ट्रपती शनिवारी 5 दिवसांच्या भारत भेटीसाठी बिहारमधल्या गया इथं पोचले. त्यांच्यासोबत एक उच्चस्तरीय प्रतिनिधी मंडळ असून त्यांची ही पहिलीच भारत भेट आहे. आज संध्याकाळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू त्यांची राष्ट्रपती भवनात भेट घेतील. व्यावसायिक आणि औद्योगिक संवादासाठी ते मुंबईलाही भेट देणार आहेत. गुजरातमध्ये आजपासून जनगणना 2027 पहिला टप्पा सुरू होत आहे. या ठिकाणी 3,74,00,000 अधिक लोकांनी आधीच स्वयंमोजणी पूर्ण केली आहे. यात राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य यांच्यासह नागरिकांनी सहभागी होऊन ऑनलाईन स्वयंमोजणी सुविधेद्वारे आपली माहिती सादर केली. ही भारताची पहिली पूर्णपणे डिजिटल जनगणना मोहीम आहे. देशाच्या इतिहासातली ही 16वी आणि स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना असून ती 2 टप्प्यांमध्ये पार पडणार आहे. यापूर्वीची जनगणना 2011 झाली होती. व्यावसायिक LPG सिलेंडरच्या किमतीमध्ये पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशभरातील रेस्टॉरंट्स, हॉटेल आणि खाद्य व्यावसायिकांवर खर्चाचा बोजा आणखी वाढला आहे. आजपासून लागू झालेल्या दरांनुसार दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक LPG सिलेंडरची किंमत 42 रुपयांनी वाढली असून किरकोळ विक्री किंमत प्रति सिलेंडर 3,113.50 रुपये झाली आहे. तथापि घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. हवामान विभागानं वादळी पावसाचा इशारा दिल्यानं केदारनाथ यात्रा काल स्थगित करण्यात आली होती. यात्रेकरूंना सुरक्षित ठिकाणी थांबवण्यात आलं. पाऊस आल्यास त्यांच्या सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली असल्याचं प्रशासनानं म्हटलं आहे. पुढील सूचना येईपर्यंत यात्रा मार्गस्थ न करण्याच्या सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 10:58.
1: उज्ज्वल आर्थिक भविष्याची अरेंजमेंट प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
2: अधिक माहितीसाठी कॉल 9850819041.
3: म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. रीड ऑल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली.
4: ठळक बातम्यांशी अभिमानानं संलग्न होते प्रसाद संगम यांचे अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट. सुरक्षित गुंतवणूक, सुखद भविष्य. अकॉर्निया इन्व्हेस्टमेंट.
5: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यार्थी 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. तुम्ही आमचं प्रसारण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता जगात सर्वत्र. श्रोतो, 10:01 झाला आहे. ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. सुरुवातीला विक्रम फिटनेस.
6: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ॲड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
7: श्रोत्यांनो नमस्कार. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. फिटनेस बद्दल आपल्याला सांगायला हेल्थ कोच विक्रम मेहंदळे माझ्यासोबत. गुड मॉर्निंग विक्रम.
8: श्रोत्यांनो नमस्कार.
7: विक्रम, आज जी केस आहे माझ्या समोर त्याच्यावरती नाव आहे सोनल साठे. 42 वर्षांचे आहेत. यांचा प्रॉब्लेम आता असा होता की यांनी कार्ब्स पूर्ण बंद केले होते. यांना असं सांगण्यात आलं होतं की कार्ब्स खाऊ नका म्हणजे तुमचं वेट वाढणार नाही.
8: बरोबर.
7: दिवसभरात फक्त 40-50 ग्रॅम कार्ब्स त्या खायच्या. त्यामुळे मग झालं असं की त्यांना कॉन्स्टिप्युशनचा त्रास होत होता, ऍसिडिटीचा भरपूर त्रास सुरू झाला होता आणि नॉर्मल काहीही खाल्लं तरी ऍसिडिटी व्हायची हे सगळे त्रास झाले. तुझ्याकडे आल्यानंतर त्या 3 महिन्यात आज त्यांचा 8.5 किलो वेट लॉस.
8: बरोबर.
7: काय
8: सांग. ऍक्च्युली आजकाल काय झालेलं आहे की भरपूर म्हणजे आता आपल्याला एक्सपोजर खूप झालेलं आहे. आपण फोनवरती सर्च करतो आणि आपल्याला काय काय गोष्टी कळतात. मग आजकाल असं एक चालू झालेलं आहे की कार्बोहायड्रेट्स म्हणजे पोळी, भात, भाकरी ह्या सगळ्या गोष्टी कम्प्लिटली बंद करायचा, फक्त प्रोटीन्स खायचे आणि म्हणजे मोजून खाण्याचा प्रकार करायचा आणि त्यामुळे वजन कमी होतं असं एक आहे म्हणजे. आणि तो लोक करण्याचा प्रयत्न करतात. साठे मॅडमची पण तशीच केस. ऍक्च्युली त्यांचं पोस्ट प्रेग्नन्सी जे वजन वाढलं त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न कधी केला नाही. त्यांचा पहिला प्रयत्न म्हणजे माझ्याकडे यायच्या आधी त्यांनी कार्बोहायड्रेट्स कम्प्लिटली बंद करून 1 महिना हे करण्याचा प्रयत्न केला. ते 1 महिन्यात त्यांचं 1.5-2 किलो कमी देखील झालं. फक्त आता ह्याच्यामध्ये काय, मी नेहमी लोकांना सांगतो की आपण लहानपणापासून काय पद्धतीने खात आलेलो आहे किंवा आपले आई वडील त्यांचे आई वडील काय पद्धतीने खात आलेले आहेत, तर त्याच पद्धतीने आपण खाल्लं तर आपलं शरीर जे आहे तर ते त्या खाण्यात जास्तीत जास्त न्यूट्रिशन एक्स्ट्रॅक्ट करू शकतं. आता आपण समजा US राहणाऱ्या माणसासारखं डाएट केलं किंवा एखादं युरोपियन डाएट फॉलो केलं किंवा त्यांच्या इकडे राहणाऱ्या व्यक्तीने आपल्यासारखं डाएट फॉलो केलं तर दोघांनाही त्याचे बेनिफिट्स नाही मिळणार असं एक माझं मत आहे.
7: बरोबर. श्रोते हो, कोणतेही गॅज

0: हेल्थ सप्लिमेंट्स न वापरता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच आता कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क करा. कॉन्टॅक्ट 9011325500, 9011325500, 90111 32500. विक्रम, ब्रेक वर जाण्यापूर्वी तू सांगत होता सोनल साठे यांच्या केस बद्दल की मग नुसते काब्स खाणे ना, त्यांचे प्रॉब्लेम्स वाढले, म्हणजे कॉन्स्टिपेशन सुरू झालं, ऍसिडिटीचा त्रास झाला.
1: राईट. आता काय, आपण कार्बोहायड्रेट्स कधी बंद केली नाहीत. आपण कार्बोहायड्रेट्स कायमच खात आलेलो आहे. गेले कैकशे वर्ष आपण कार्बोहायड्रेट्स खात आलेलो आहे. आणि साठे मॅडमनी एकदम कार्बोहायड्रेट्स बंद केल्यानंतर काय झालं की त्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास चालू झाला. त्याच्यानंतर कॉन्स्टिपेशनचा त्रासाबरोबर ऑब्व्हियसली ऍसिडिटी ही वाढतेच, त्यामुळे ऍसिडिटीचा त्रास चालू झाला. थोड्याफार प्रमाणात त्यांचं युरिक ऍसिड वाढलं होतं. तर हे सगळे त्रास त्यांना चालू झाले आणि त्यांनी एक पहिल्या महिन्यातच त्यांनी ठरवलं की हा काही मार्ग आपल्याकरता नाही. आणि मग माझ्याकडे आल्या. माझ्याकडे आल्यानंतर त्यांना मी तेच सांगितलं की आपल्याला अजिबात कार्बोहायड्रेट बंद करणं किंवा मोजून खाणं किंवा दिवसाभराच्या कॅलरीज काउंट करणं अजिबात आपल्याला गरज नाहीये. तर जे मी त्यांना डाएट दिलं, एक अत्यंत सिम्पल डाएट होतं. इनफॅक्ट पहिल्या डाएटमध्ये तर सकाळी मी त्यांना आय थिंक पोहे दिले होते नाश्त्याला, दुपारी पोळ्या, भाजी, वरण, सॅलड, ताक, त्याच्यानंतर त्यानंतर संध्याकाळी एखादं फळ खायला सांगितलं होतं, रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी भाजी खायला सांगितली होती. जे खायला लागल्यानंतर त्यांचं पहिल्या आठवड्यात परत त्यांची पोटाची जी हेल्थ होती ती नॉर्मलला आली. कॉन्स्टिपेशनचा त्रास गेला आणि त्यांना सकाळी उठल्या पोट साफ व्हायला लागलं, प्लस त्याच्याबरोबर आलेली ऍसिडिटी ही कम्प्लिटली निघून गेली. आणि आज आपण त्यांचा रिझल्ट बघितला तर ह्या पद्धतीने, साध्या नॉर्मल पद्धतीने, आपल्या घरच्या पद्धतीने जुन्यावाल्या खाऊन, दिवसाभरात एक तासभर व्यायाम करून आणि रात्रीची 7.5 ते 8 तास झोप मात्र कंपल्सरी घेऊन, आज त्यांचं 3 महिन्यामध्ये 8.5 किलो कमी झालेलं आहे.
0: म्हणजे पुन्हा एकदा त्यांनाही हे महत्व कळलं की असं काही नसतं की काल फक्त बंद
1: एक्झॅक्टली प्रोटीन, इनफॅक्ट मोजूनच खायची गरज नाही. म्हणजे मोजून खाणं ही गोष्टच माझ्यामध्ये मला चुकीची वाटते.
0: याबरोबरच आज वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोते हो, कोणतेही गॅजेट सप्लिमेंट्स न वापरता रोजचा घरचा आहार आणि घरच्या घरी व्यायाम करून फिटनेस राखा, यासाठीच विक्रम्स फिटनेसला कॉन्टॅक्ट करा. प्रभात रोड, लेन नंबर 5, पुणे. विक्रम्स फिटनेसची ब्रांच आता कोथरूडकरांसाठी मृत्युंजय मंदिर चौक, बँक ऑफ महाराष्ट्र जवळ, कर्वे रोड, पुणे इथेही. ऑनलाईन कन्सल्टेशनसाठी सुद्धा संपर्क करा. कॉन्टॅक्ट 9011325500, 9011325500, 90111 32500. विक्रम्स फिटनेस प्रस्तुत थिंक फिट स्टे फिट या कार्यक्रमात विक्रम सोबत अशाच गप्पा पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
4: नमस्कार.
3: आपल्याकडे असं म्हणलं जातं की प्रोटीन हे आहारात असलंच पाहिजे, ते खाल्लं गेलं पाहिजे, आणि भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप कमी आहे, त्यामुळे एक्स्ट्रा किंवा एक्सेस प्रोटीन हे वेगळ्या स्वरूपामध्ये खा असं सांगितलं जातं. पण जे एक्सेस प्रोटीन खातात त्यांची किडनी खराब होते, किडनी फेल होते. मग नेमकं या सगळ्यावरती उपाय काय आहे, या मागचं तथ्य काय आहे की प्रोटीन खाल्लं पाहिजे का नाही खाल्लं पाहिजे, त्याचं प्रमाण कसं ठरवायचं, कोणी किती प्रमाणात खायचं?
4: जर का तुम्ही 90च्या दशकामध्ये जर का बघितलं तर हार्ट अटॅकचं प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढत होतं. मग आता हार्ट अटॅक कशाने येतात तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉक होतात. मग हे ब्लॉक कशामुळे होतात तर चरबीमुळे होतात. मग त्यावेळेला बाबा फॅट्स खाल्लं तर प्रॉब्लेम, बरोबर ना, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅक होणार, हार्ट अटॅकचं मेजर. मग त्यामुळे त्यांनी डायटरी गाईडलाईन्स काढल्या. मग डायटरी गाईडलाईन्स मध्ये त्यांनी ट्रायंगल दिला. मग त्याच्यामध्ये काय की जास्ती कार्बोहायड्रेट खा, त्याच्यापेक्षा कमी प्रोटीन खा आणि फॅट्स एकदम कमी खा, बरोबर ना. नंतर नंतर तर तो कन्सेप्ट एवढा म्हणजे टोकाच्या लेवलला गेला की डायरेक्टली नो फॅट म्हणजे नो ऑइल, बरोबर ना, झिरो ऑइल म्हणजे ऑइलच घ्यायचं नाही, बरोबर की नाही, म्हणजे जसं काही फॅट्स खायचंच नाही. म्हणजे इव्हन एवढा तो गेला की बाबा शेंगदाण्यांमध्ये तेल आहे किंवा ड्रायफ्रुट्स मध्ये तेल बी आहे त्या, मग तेही खायचं नाही, तेही वाईट आहे. आणि मग त्याच्यातून म्हणजे लोकांना जर का तेलच मिळालं नाही शरीराला तर मग तुमच्या जॉईंट्सला बंगन मिळणार कुठून आहे? मग त्यामुळे जॉईंट्स पेन, आर्थरायटिस आणि एक्सेस कार्ब खाऊन डायबिटीसचं प्रमाण वाढायला लागलं. आणि मग नंतर लक्षात आलं अरे की कार्बोहायड्रेटमुळे काय व्हायला लागलं, डायबिटीस वाढायला लागलाय. आणखीन नवीन रिसर्च मध्ये असं लक्षात आलं की चरबी खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढतच नाही किंवा ट्रायग्लिसराइड वाढतच नाही. चरबीचा आणि त्याचा डायरेक्टली काही संबंध नाहीये. बेसिकली होते कशामुळे मग चरबी वाढते, तर ती कार्बोहायड्रेटमुळे वाढते. म्हणजे शरीर काय करतं, एक्स्ट्रा

0: साखर तुमची ग्लायकोजन मध्ये वगैरे स्टोअर करतो, पण त्याचंही एक प्रमाण आहे. त्याच्या पुढे गेलं तर शरीराला ते मॅनेज होत नाही, मग ते फॅट्स मध्ये कन्वर्ट होतं, दॅट इज कॉल्ड अ ट्रायग्लिसराइड. आणि मग तुमच्या रक्तवाहिन्यांमध्ये जे काही ब्लॉकेज होतात ते कार्बोहायड्रेट मध्ये होतात. आणि त्यामुळे आता त्यांनी जानेवारी मध्ये जे काही नवीन गाईडलाईन्स आणल्यात त्यामध्ये त्यांनी तो ट्रायंगल डायरेक्ट उलटा करून टाकला. म्हणजे असंही नाही की काही थोडेफार चेंजेस, डायरेक्ट उलटाच करून टाकला. म्हणजे सगळ्यात जास्ती तुम्ही काय खा, फॅट्स खा, बरोबर की नाही, त्याच्यानंतर प्रोटीन खा, आणि त्याच्यानंतर काय खा, कार्बोहायड्रेट एकदम थोडे खा, आणि इव्हन हळूहळू तर नो कार्ब डाएट वर सुद्धा प्रकरण आलेलं आहे. तर त्यामुळे कसं आहे त्यांना की एखादा प्रॉब्लेम बघायचा, त्या दृष्टिकोनातून ते डाएट ऍडजस्ट करायचं, बरोबर ना. आणि मग जेव्हा ते मॅक्झिमम लोक वापरायला लागतील त्यातून नवीन आजार क्रिएट होत आहेत, तर त्यामुळे ह्या फॅडकडे जाण्यापेक्षा ह्या सगळ्या बाबतीत आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे हे जर का तुम्ही नीट ऐकलं तरच त्यातून आरोग्याची निर्मिती होईल, अन्यथा मुश्किल आहे.
1: अगदी.
0: इव्हन आता तर नवीन असं आलेलं आहे की जसं तुम्ही प्रोटीनच्या बाबतीत बघितलं तर सगळ्यांनाच प्रोटीन चालते असं नाही, म्हणजे काही जणांना प्रोटीन चालतं, काही जणांची मात्र किडनी फेल होते. मग हे असं का होतं? प्रत्येकाला वेगवेगळं शरीर आहे प्रत्येकाचं. म्हणजे मग तुम्ही काय करायचं तर मायक्रोबायोम टेस्ट करायचे, पोटातले जे तुमचे बॅक्टेरिया आहेत ते तुम्हाला काय पचवायला तयार आहे हे बघायचं, आणि त्याप्रमाणे डाएट तयार करायचं. किंवा तुमचं जेनेटिक टेस्टिंग करायचं की तुमचं शरीर काय ऍक्सेप्ट करते, कार्बोहायड्रेट ऍक्सेप्ट करते, फॅट्स ऍक्सेप्ट करते का प्रोटीन ऍक्सेप्ट करते हे बघायचं, आणि त्यानुसार डाएट द्यायचं. असं नवीन म्हणजे रिसर्च अजून तो म्हणजे एवढ्या फुल्ली लेवलला आला नाही, पण याच्यावर चालू आहे. म्हणजे बेसिकली काही बेसिक गोष्टी त्यामध्ये आलेल्या आहेत. म्हणजे मग परत तुम्ही कुठे येत आहे, आयुर्वेदाकडेच येत आहे की नाही? आयुर्वेदाचं काय म्हणणं आहे? व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे एकाला जे डाएट चालेल ते दुसऱ्याला चालणार नाहीये. तर त्याच्यामुळे कसं आहे माहिती आहे ना की सध्याचे प्रॉब्लेम काय त्यानुसार ते डाएट मेंटेन केलं जातं, त्याला काही नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन लक्षात येतात, आणि आता ते जेनेटिक टेस्टिंग आणि हे ते जेव्हा होईल ते होईल. पण त्यापेक्षा आयुर्वेदानुसार त्यांची प्रकृती बघितली जाते, आणि त्या प्रकृतीनुसार त्या माणसाने काय आहार घ्यायला पाहिजे हे प्रॉपर वेने ठरवलं जातं, आणि त्या वेनीच जर का घेतलं तर तुम्हाला फ्युचर कॉम्प्लिकेशन येणार नाहीत, आणि तुमचे असलेले आजार, मग भले तुम्हाला डायबिटीस असेल किंवा म्हणजे हार्टचे प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही आर्थरायटिस सारखे प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही आयुर्वेदिक वेनी जर का त्याच्यावर काम केलं तरच या सगळ्या गोष्टी आपल्याला रिव्हर्स करता येतील. अन्यथा नको त्या डाएटच्या म्हणजे म्हणतो ना फॉलोअप करायला जाऊन म्हणजे ऑर्गन फेल्युअरकडे जाणाऱ्या केसेस फार वाढत चाललेल्या आहेत. त्यामुळे निरोगी जीवन जगायचं असेल तर आयुर्वेदाला पर्याय नाही आहे.
2: म्हणूनच श्रोते हो, डायबिटीस, हार्ट, किडनी, कॅन्सर, संधिवात, मणक्याचे आजार, पित्ताचे विकार, वंधत्व यावरच्या आयुर्वेदिक उपचारांसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर विद्याधर गिरी यांच्या ऍडव्हान्स आयुर्वेदाला. डॉक्टर गिरी गुरुवारी करिश्मा चौक कोथरूड इथे, शुक्रवारी काळेवाडी पिंपरी चिंचवड आणि ढोले पाटील रोड रुबी हॉल जवळ इथे, आणि इतर दिवशी हडपसर इथे भेटू शकतील. संपर्क 84 84 05 1025, 84 84 05 1025, 8484 05 1025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.

0: Amphire Registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: नमस्कार श्रोते हो, क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, क्रिसेंटचे संचालक भूषण वाणी सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
2: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो, गुड मॉर्निंग.
1: सर, या वर्षामध्ये अधिक मास आलेला आहे आणि असं आपण म्हणतो दरवेळेला की अधिक मासामध्ये जावयाला बऱ्यापैकी गोष्टी या दिल्या जातात, दान करण्याचं सुद्धा महत्व या काळामध्ये खूप असतं. तर आता या सगळ्या पारंपरिक गोष्टी झालेल्या आहेत, या पारंपरिक गोष्टींना आधुनिकतेची जोड देण्याचं काम आता बऱ्याच अंशी केलं जातं. तर फायनान्शियली किंवा इन्व्हेस्टमेंटच्या अनुषंगाने आपण याला कशी जोड देऊ शकतो आधुनिकतेची, याबद्दल आज बोलू.
2: काय विषय छेडलाय हो मॅडम तुम्ही. अधिकस्य अधिकम फलम असं आपण म्हणतो. ओके, म्हणजे हा संस्कृत श्लोक आहे, दिल्याने कमी होत नाही बघा असं काय म्हणतो आपण. आणि दान देताना म्हणजे जेव्हा मी उजव्या हाताने दान करतोय ते डाव्या हाताला देखील कळलं नाही पाहिजे.

0: अरे
1: अशी देखील एक भावना आहे. सो अधिक मास हा अधिक या शब्दातच त्याचं सगळं काही दडलेलं आहे असं मला वाटतं. म्हणजे आता ह्याची सुरुवात कशी काय, ह्याची हिस्ट्री काय, की वर्षात 12 महिने असतात. ओके, हा एक वेगळा महिना अधिक मास म्हणून येतो, दर 3 वर्षांनी येतो आणि म्हणून तो अधिक असं. आता परंपरा काय चालू आहे किंवा परंपरा काय आहे, तर अधिकात वाण दिलं जातं, वेगवेगळ्या गोष्टी 33-33 प्रमाणात दिल्या जातात, 33 गोष्टी 33 प्रमाणात दिल्या जातात. ओके, जावयाला वाण लावलं जातं किंवा मुलीला वाण लावलं जातं, भाच्याला वाण लावलं जातं, तर ही रूढी परंपरा आहेच. तर आता ह्याला आधुनिकतेची जोड द्यायची म्हणजे नक्की काय करायचंय, तर ह्या गोष्टी दिल्याच जाव्या, परंपरा रूढी ह्या जपल्या जाव्यात, कारण त्या संस्कृतीला अनन्य साधारण महत्व आहे आणि म्हणूनच त्या परंपरा ह्या जपल्या जाव्यात. पण त्या जपताना ती परंपरा पुढच्या पिढीलाही स्मरणात राहावी. ओके, त्यांनी कायम त्याची आठवण ठेवावी असा जर विचार आपल्याला जोपासायचा असेल तर त्याला आधुनिकतेची जोड देणं गरजेचं आहे.
0: श्रोते हो, SIP, SWP, एकरकमी गुंतवणूक, रिटायरमेंट प्लॅनिंग, फायनान्शियल फ्रीडम, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, होम लोन, एज्युकेशन लोन अशा सर्व प्रकारच्या गरजांसाठी आणि त्यांच्या बेस्ट फायनान्शियल सोल्युशन्ससाठी विश्वासाचं नाव म्हणजे क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता.
1: ही आधुनिकतेची जोड देताना ओके, नव्या गोष्टी अंगीकारणं गरजेचं आहे. म्हणजे नव्या गोष्टी अंगीकारायच्या म्हणजे काय करायचंय, तर आपण जेव्हा दान देतोय तर एक प्रकारचं आपण गिफ्ट देतोय. ओके, त्याला गिफ्ट हा शब्द वापरणं संयुक्तिक होणार नाही, पण आपण गिफ्टच्या स्वरूपात ते देतोय, त्या वस्तू देतोय, 33 गोष्टी 33 प्रमाणात देतोय. ओके, सो मग ह्याला जेव्हा आपण इन्व्हेस्टमेंटशी जोडणार आहोत, ओके, म्हणजे जोडणार आहोत असं जेव्हा मी म्हणतोय, तेव्हा दान देतानाच आपण जर ते दान किंवा देण्याची गोष्ट ही इन्व्हेस्टमेंट फॉर्म मध्ये दिली, म्हणजे समजा SIP चे 33 हप्ते, मग मी छोटी SIP असेल कदाचित, ती 500 रुपये महिन्याची SIP असेल, म्हणजे ज्या वस्तू आपण सगळ्या मिळून देणार आहोत त्याच वस्तूंचं मूल्यमापन करून तेवढी रक्कम जर SIP च्या फॉर्म मध्ये दिली तर कदाचित ते पैसे वाढणार आहेत, ते दान वाढणार आहे, ते कमी होणार नाहीये आणि ते कायम स्मरणात राहणार आहे. ओके, अशी एखादी आपण गोष्ट करू शकतो. जर असं असेल की म्हणजे नुकतंच आमच्या एका क्लायंटच्या मुलीचं लग्न झालं बघा, आणि त्यांनीच येऊन मला हा सल्ला दिला की भूषण मी ना वाण म्हणजे अधिक मास जेव्हा येणार आहे तेव्हा म्युच्युअल फंड मध्ये 2 लाख रुपये मुलीच्या नावाने गुंतवणूक करून ते जावयाला आणि मुलीला गिफ्ट करणार आहे. ओके, हे तुम्ही तुमच्या प्रत्येक क्लायंटला सांगा, कारण ते पैसे वाढण्याची गरज आहे आणि ते पैसे त्यांना भविष्यात कामी येणार आहेत, वेगवेगळ्या गोष्टींसाठी कामी येणार आहेत, तर असं का घडू नये. ओके, असं त्याच क्लायंटने मला सल्ला दिला, म्हणूनच आपण हा विषय आज छेडलेला आहे की अधिक मास आलाय आणि मग जावयाला दिलं जाणारं दान किंवा भाच्याला दिलं जाणारं दान, अधिक मासातलं दान हे इन्व्हेस्टमेंटच्या स्वरूपात असावं असं मला वाटतं.
0: नक्कीच. तेव्हा श्रोते हो, या अधिक मासामध्ये तुम्ही सुद्धा जर का तुमच्या मुलीला जावयाला वाण देण्याची तयारी करत असाल तर एक उत्तम पर्याय इन्व्हेस्टमेंटचा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून तुमच्या समोर आहे आणि त्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी SIP साठी, SWP साठी किंवा एकरकमी गुंतवणुकीसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. श्रोते हो, हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवर देखील ऐकू शकता. आणि सर, जसं आता तुम्ही म्हणालात की 33 SIP चे हप्ते, ही संकल्पनाच इतकी गोड आहे की खरंच म्हणजे या छोट्या छोट्या इन्व्हेस्टमेंट मधनं सुद्धा खूप काहीतरी मोठं आपण दुसऱ्याला देऊ शकतो, अमाऊंट छोटी असली तरी सुद्धा किंवा एक रकमी गुंतवली तरी सुद्धा. अजून काय सांगाल तुम्ही?
1: सो बेसिकली कसं आहे मॅडम की आपल्याला म्हणजे दान दिल्याने कमी होत नाही आणि अधिक मासातलं दान हे अधिक आहे, म्हणजे त्याचं पुण्य अधिक लाभत असं आपण म्हणतो, किंवा त्यात अशीही संकल्पना आहे की ज्या नवरा बायकोला म्हणजे मेबी तो जावई मुलगी असेल किंवा बादशाह आणि त्याची बायको असेल तर ही हा लक्ष्मीनारायणाचा जोडा आहे आणि यांना दिलेले दान हे कधीच कमी होत नाही, आपल्याला कधी कमी पडणार नाही दिल्याने. ओके, हा विचार जेव्हा मनात आहे तेव्हा

0: त्याला इन्व्हेस्टमेंटची जोड, कारण तो बाच्चाबाच्ची किंवा ते जावई आणि मुलगी यांना भविष्यात मोठा पैसा लागणार आहे. यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे किंवा लग्न होऊन 3-4 वर्ष झालेली आहेत, मुलांची उच्च शिक्षण आहे, त्यांचं रिटायरमेंट प्लॅनिंग आहे, वेगवेगळ्या कारणांसाठी पैसे लागणार आहेत. आणि मग त्याला जर थोडासा हातभार ह्या वाणातून लागला तर ते वाण आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. आणि जेव्हा ते स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कायम सुरू राहील, कारण ते पुण्य ज्या जोडीने दिलंय त्याला लाभणार आहे, ज्या जोडीला मिळालंय त्यांना आयुष्यभर स्मरणात राहणार आहे. आणि एकंदरीतच हे जेव्हा स्मरणात राहील तेव्हा ती परंपरा देखील कंटिन्यू होईल आणि मग त्याचं महत्व हे कायम अधोरेखित राहील. म्हणून वाण अधिक मास आणि इन्व्हेस्टमेंट याची सांगड ही अत्यंत महत्वाची आहे.
1: वा, खूप छान विषय आज आपण इथे चर्चा केलेला आहे. आणि श्रोते हो, म्हणूनच या अधिक मासामध्ये तुम्हाला सुद्धा तुमच्या मुलीला, जावयाला, भाच्याला किंवा सुनेला अशा पद्धतीचं वाण द्यायचं असेल, दान द्यायचं असेल, तर छोट्या छोट्या रकमेच्या SIP तुम्ही सुरू करू शकता. एक रकमी गुंतवणूक सुद्धा तुम्ही त्यांच्या नावाने करू शकता, कारण हीच इन्व्हेस्टमेंट पुढे जाऊन त्यांच्या उपयोगी पडणार आहे. तेव्हा अशा SIP साठी, एक रकमी गुंतवणुकीसाठी किंवा फायनान्शियल प्लॅनिंग साठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेडला. संपर्क 97-64-12-55-33, 97-64-12-55-33, 9764-12-55-33. हीच माहिती तुम्ही फंडा म्युच्युअल फंडाचा या क्रिसेंटच्या पॉडकास्टवरही ऐकू शकता. पुन्हा भेटूयात. क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत फंडा म्युच्युअल फंडाचा या कार्यक्रमात भूषण वाणी सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार मॅडम. नमस्कार श्रोते हो. पुन्हा भेटूया.

0: Bank be registered Christian Mutual Fund Distributors Private Limited. Contact number 9764125533. Convert your life into celebration.
1: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर. सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: नमस्कार श्रोते हो, एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीचे तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्याला नेहमी या कार्यक्रमात मार्गदर्शन करत असतात आणि त्यासाठी आज आपल्या बरोबर आहेत एस हॉस्पिटलचे डॉक्टर सुरेश पाटणकर सर. नमस्कार सर.
4: नमस्कार.
3: आणि डॉक्टर सचिन भुजबळ सर. नमस्कार सर.
5: नमस्कार.
3: डॉक्टर सुरेश सर, उन्हाळ्याच्या झळा जाणवायला लागलेल्या आहेत बाहेर आणि या उन्हाळ्यामध्ये प्रचंड वेगवेगळे त्रास आपल्याला होतात, त्याच्यामध्ये मूत्रविकार किंवा किडनी रिलेटेड पण अनेक विकार आपण बघतो, त्याबद्दल आज जाणून घ्यायचंय की उन्हाळ्यात काळजी कशी घ्यावी लोकांनी.
4: अगदी फारच महत्वाचा प्रश्न आहे. उन्हाळा येऊ घातलाय आणि तुम्ही म्हटला तसं की ह्या सीझन मध्ये मूत्रविकारांचं प्रमाण खूपच वाढतं आणि अनेक त्रास उद्भवू शकतात, तर त्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय ज्याला आपण म्हणतो यासाठी आज आपण सचिन सरांना विचारूयात की काय काळजी घेतली पाहिजे, काय रोग होऊ शकतात.
5: उन्हाळ्यामध्ये मुख्य प्रॉब्लेम जो येतो तो म्हणजे डिहायड्रेशन.
3: अच्छा.
5: स्वेटिंग खूप होतं, घाम खूप येतो आणि त्या प्रमाणात पाण्याचं प्रमाण जे आहे, पाणी पिण्याचं प्रमाण ते कमी असतं आणि त्याच्यामुळे मूत्रविकाराचं प्रमाण जे आहे ते इनफॅक्ट सर्वात जास्त उन्हाळ्यामध्येच येतं.
3: ओके.
5: जसे की पाणी कमी प्यायला गेल्यामुळे कॉन्सन्ट्रेटेड लघवी तयार होते आणि तसेच लघवीला जळजळ होणे हे खूपच कॉमनली बघितलं जातं उन्हाळ्यामध्ये. लघवीच्या वाटेचे इन्फेक्शन ज्याला आपण युरिन ट्रॅक इन्फेक्शन म्हणतो ते खूप कॉमनली आढळलं जातं. तसेच किडनी स्टोन किंवा किडनीचे मूत्रमार्गातले स्टोन याचं प्रमाण पण उन्हाळ्यामध्ये खूप जास्त वाढतं.
3: अच्छा. याबद्दल अजूनही जाणून घेऊया. तत्पूर्वी श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे.

0: संपर्क 895-666-1639, 895-666-1639, 8955-666-1639। डॉक्टर सचिन सर, आपण बोलत होतो की उन्हाळ्यामध्ये कुठले कुठले मूत्रविकार होऊ शकतात आणि ते होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी याबद्दल?
1: उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन टाळणे हे सर्वात महत्वाचं आहे। योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे। तसेच पाणी सकाळी एकदा पाणी प्यायला आणि डायरेक्ट संध्याकाळी पाणी प्यायला असे न करता रेग्युलर इंटरवल्समध्ये योग्य प्रमाणामध्ये पाणी पिणे हे खूप महत्वाचं आहे।
0: ओके।
1: लघवी आपली पाण्यासारखी क्लिअर होणं हे आपलं प्रमाण पाण्याचं प्रमाण योग्य आहे याचा एक द्योतक आहे।
0: अच्छा।
1: त्याच्यामुळे जर डार्क कलरची लघवी होत असेल तर याचा अर्थ आपलं पाणी पिण्याचं प्रमाण कमी
0: झालंय।
1: तसेच जसे की सायट्रस फ्रुट्स असतात, जसे की लिंबू सरबत असेल किंवा संत्री मोसंबी पायनॅपल, याचा इंटेक जर जास्त असेल तर ते आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचं आहे, जेणेकरून

0: होते.
1: तसेच जसे की सायट्रस फ्रुट्स असतात, जसे की लिंबू सरबत असेल किंवा संत्री, मोसंबी, पायनॅपल, याचा इंटेक जर जास्त असेल तर ते आपल्या शरीरासाठी जास्त फायद्याचं आहे, जेणेकरून युरिन ट्रॅक इन्फेक्शन होण्याचं प्रमाण तसंच किडनी स्टोन होण्याचं प्रमाण हे कमी होतं.
0: अगदी.
1: बऱ्याच वेळेस असं होतं की आपण बाहेरून येतो, खूप गरम झालेलं असतं, घाम आलेला असतो, आणि आपण येतो आणि फ्रीजमधलं थंड पाणी काढतो किंवा कुठल्या तरी कार्बोनेटेड ड्रिंक्स वगैरे घेतो. सो कार्बोनेटेड ड्रिंक्स घेणं हे शक्यतो जेव्हा टाळावं, कारण की त्यामुळे सुद्धा स्टोन्स होऊ शकतात किंवा युरिन ट्रॅक इन्फेक्शन होऊ शकतं. जे नैसर्गिक ज्युसेस आहेत किंवा फ्रुट्स आहेत, जसं कलिंगड असेल, संत्री, मोसंबी, लिंबू सरबत म्हणा, शहाळं म्हणा, हे जेवढं आपण जास्त घेऊ तेवढं आपल्या शरीराला फायद्याचं आहे.
0: नक्कीच. डॉक्टर सुरेश सर, शेवटची टिप तुम्ही काय द्याल?
2: जसं डॉक्टर सचिननी सांगितलं, किडनीचं जीवन हे जीवन म्हणजे जल, त्याच्यामुळे त्याचा जास्त जास्त प्रमाणात उपयोग करणं हे खूप महत्वाचं आहे.
0: अगदी खरंय. म्हणूनच श्रोते हो, जे घ्याल ते हेल्दी घ्या, पाणी जास्त प्या आणि ज्युसी फ्रूट जास्त खा असं सरांनी सांगितलंय, जेणेकरून तुम्ही स्वतःला उन्हाळ्याच्या विकारांपासून वाचवू शकता. याबद्दलचाच हा सगळा एपिसोड आपण यापुढेही करणार आहोत. अशा योग्य सल्ल्यांसाठी आणि छान अशा माहितीसाठी नक्की ऐका आमचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात एस हॉस्पिटल प्रस्तुत किडनीचे आरोग्य आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
2: नमस्कार.
0: श्रोते हो, प्रोस्टेट, किडनी आणि इतर मूत्रविकारांच्या संदर्भात योग्य मार्गदर्शन आणि अत्याधुनिक उपचारांसाठी सुद्धा तुम्ही संपर्क करू शकता एस हॉस्पिटलच्या टीम युरोलॉजीच्या तज्ञ डॉक्टरांना, एस हॉस्पिटल एरंडवणे पुणे इथे. संपर्क 895-666-16-39, 895-666-16-39, 895-666-16-39.
3: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर,

हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विद्यभारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनेल. श्रोतेओ, 10:27 झाली आहेत. ऐकूयात मराठी चित्रपट संगीत.

0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीची ही रचना आपण ऐकली सुमन कल्याणपूर यांच्या स्वरात. देव जागा आहे या चित्रपटासाठी ही रचना होती. 10:30 वाजतायत, ऐकूयात काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
3: श्रोते हो नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये मी शिबानी जोशी आपल्या सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, या कार्यक्रमामध्ये आपल्याला पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे हे डोळ्यांचे विकार आणि त्यावर असलेले आयुर्वेदातले उपचार याची माहिती देत असतात. गेल्या काही भागामध्ये आपण पंडुरोग असेल किंवा ताप किंवा ज्वर असेल, अंगावरून जाणं म्हणजेच अत्यार्तव असेल किंवा सतत डोळे लाल होणं असेल, अशा काही विकारांबद्दलची माहिती जाणून घेतली होती. तर डॉक्टर, या भागामध्ये आपण आम्ल पित्ताबद्दल बोलणार आहोत. आम्ल पित्त हा जरी आपल्याला अगदी पित्त झालाय असा सहज सोपा विकार वाटत असला तरी त्याचे परिणाम जे आहेत ते वेगवेगळ्या अवयवांवर अगदी डोळ्यावर सुद्धा होताना आपण बघतो. तर नेमकं आम्ल पित्त म्हणजे काय आणि त्याचे परिणाम डोळ्यावर कसे होतात याविषयी सांगाल का?
4: खरं तर आम्ल पित्त म्हणजे पित्ताला आम्लता येणं, विकृत झालेल्या त्या पित्तामुळं आम्ल पित्तामुळं शरीरावर बाधा यायला लागणं. मग काही पेशंटमध्ये छाती जळजळ, पोटात जळजळ, उलटी होणं, डोकं चढणं, कानाला कांठळ्या बसणं किंवा ह्याच पित्ताच्या ओकऱ्या होऊन थकवा यायला लागणं, अंगाला खास सुटणं किंवा गांधीयानं असे त्याचं स्वरूप आहे. आम्ल पित्त हे बऱ्याच अंशी शहरी भागात जे आपल्याला मिळतं सापडतं ते आपल्या दिनचर्येतल्या त्रुटींमुळे होतं. आम्ल पित्ताकडे तसा विकार हा दुर्लक्षित आहे. दुर्लक्षित ह्या अर्थे म्हणतोय, जोपर्यंत अँटॅसिड घेतोय तोपर्यंत त्रास देत नाही अशी त्याची समज असतो लोकांचा. म्हणजे आम्ल पित्त कोणालाही विचारा, साधी उल्टी झाली, पित्त जळजळ मळमळलं की तो जातो. अँटॅसिडची नावही लोकांना पाठायत जायचं, त्या औषधाचं नाव सांगायचं, ते औषध घ्यायचं, त्यानं घेतलं की बरं वाटतं. काही लोक काही औषधं किंवा काय कॅप्सूल स्वरूपात काही औषधं अशी मिळतात की वर्षानुवर्ष खाणारी लोक आहेत. पण इथं हे सगळं करत असताना ज्यावेळेस सजगता असते तुमची एखाद्या आम्ल पित्ताबद्दल औषधं मेडिकलमधनं आणून ठेवायची, चपळता जी दिसते तुम्हाला की त्याला महिन्याच्या सुरुवातीलाच महिन्याला मला एवढ्या गोळ्या लागतील पित्ताच्या अँटॅसिडच्या म्हणून आणून ठेवायची, तेवढी चपळता तुम्ही जर त्याचं निदान मूळ करण्याकडे लावली किंवा दिनचर्येतल्या काय त्रुटी आहे ज्याच्यामुळे पित्ताचा विकार होतोय हे बघण्याकडे जर तेवढी जागरूकता दाखवली तर त्याचे दुष्परिणाम दिसणार नाहीत. खरं तर आज विकार तो घेण्यामागचा उद्देशच असा आहे. आम्ल पित्त एवढा दुर्लक्षित ठेवण्यासारखा विकार नाही. त्वचा विकार आहे किंवा पोटाशी संबंधित मोठे विकार आहेत किंवा कोणत्याही मोठ्या विकारांचा त्रास इतका भयंकर असतो की त्याच्याकडे आपण तीव्रतेनं तेवढ्या लक्ष देतो आणि त्याची ट्रीटमेंट करतो. पण हे पित्त बिघडायला तुमच्या दिनचर्येतलं म्हणजे शिळ खाणं आहे, दुपारचं झोपणं आहे, रात्रीचं जागरण आहे किंवा अननेसेसरी औषध उपचार कुठले तरी घेणे आहे, ह्या गोष्टींचा परिणाम ज्यावेळेला पित्ताच्या हिशोबानं व्हायला लागतो त्यावेळेला हे आम्ल पित्ताची लक्षणे दिसायला लागतात. आणि ज्यावेळेला अँटीऍसिड सतत घ्यायला लागतो त्यावेळेला हे पित्त जिरायला लागतं आणि त्याचा परिणाम शरीरावरती, शरीराच्या वेगवेगळ्या अवयवांवरती आणि पर्यायानं डोळ्यावरती आपल्याला दिसत असतो, ज्याचा विचार आधुनिक शास्त्र कधीच करत नाही. योग्य वेळी आम्ल पित्ताची ट्रीटमेंट केली गेली, योग्य वेळी निदान केलं गेलं तर त्याचा परिणाम जो डोळ्यावरती येतोय तो आपल्याला नक्की टाळता येऊ शकतो.
3: आम्ल पित्त म्हणजे नेमकं काय याबद्दलची तुम्ही माहिती दिलीत, पण तरी सुद्धा अजून आपल्याला जाणून घ्यायचंय आम्ल पित्त आणि त्याचा डोळ्यावर होणारा परिणाम, तर तो जाणून घेऊया एका ब्रेक नंतर. श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 9852 5261 99 98 98 52 5261 99 98 52 5261 99 98 52 5261 99
5: तर डॉक्टर अजून आम्ल पित्ताबद्दल काय सांगता?
4: रक्तात पित्त वाढले, शरीर सुरुवातीला सिमटम दाखवतो, तुम्ही त्याकडे दुर्लक्ष केलं तर काही दिवस, काही वर्ष, काही महिन्यानंतर त्याचा परिणाम अत्यारत्वासारखा दिसायला लागतो. पित्त रक्तातनं बाहेर पडायला लागतं, शरीर फेकून द्यायला लागतं. तसं ज्या वेळेला सुरुवातीला जळजळ मळमळ पर्यंत आहे तोपर्यंत ठीक आहे, पण ज्या वेळेला हे वाढून वाढून नंतर ओकाऱ्यापर्यंत यायला लागतं, सांध्यांना सूज यायला लागते, अंगाव गांध्या यायला लागतात,
5: तोंडात
4: असं ज्या वेळेला किंवा दात आंबायला लागतात अशी मोठी लक्षणं दिसायला लागतात, त्यावेळेला मात्र शहाणं व्हायची.

0: वेळ आली, कारण ही मोठी लक्षणं आम्लपित्त हा विकार दाखवायला लागलाय. पण हे करत असताना आपण आधुनिक शास्त्राची औषधं घेत असताना ते पित्त सप्रेस करतोय, ते दाबून टाकतोय, याचा साधा विचारही कोणाच्या डोक्यात येत नाही. हे पित्त तसंच जिरायला लागतं. खरं तर उषपान म्हणजे सूर्योदयाच्या पूर्वी पाणी पिणं, त्याच्या नावाखाली सूर्योदयानंतर पाणी पिणारे लोक असू देत किंवा रात्रीचं जेवण झाल्यानंतर परत झोपेपर्यंत किंवा मध्यरात्री उठून पाणी पिणारे किंवा दूध पिणारे, दूध चांगलं असेल तरी दूध पिणारे लोक आहेत. हे द्रव पदार्थ चालत नाहीत कफकाळात. असं व्हायला लागलं की मग ह्या लोकांचं पित्त तात्पुरतं स्वरूपात कमी होतं, पण शरीरात वेगवेगळ्या भागांमध्ये त्याचं रिफ्लेक्शन सूजेच्या अनुषंगाने दिसायला लागतं.
1: डॉक्टर, आम्ल पित्ताचा सुद्धा डोळ्यावर कसा परिणाम होऊ शकतो त्याची माहिती तुम्ही देताय. अजूनही माहिती जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199. 9822 9892 9892 9892 9892 9892 9892.
1: तर डॉक्टर, ह्याविषयी अजून काय सांगता येईल?
0: जसं मी आता सांगितलं की ह्याच्यात दिनचर्येतल्या त्रुटी काढाव्यात, ह्याच्यातल्या आहारातल्या त्रुटी काढाव्यात, निद्रेतल्या त्रुटी काढाव्यात. वैद्याकडे जायचीच गरज नाही. म्हणजे भीती काय वाटते किंवा व्याख्यान ऐकले की लोकांना काय वाटतं की हे म्हणजे व्यवसायासाठी केलं जातं, ते नाही आहे. लोकांच्या मार्गदर्शनासाठी हे व्याख्यान आहे. कोणत्याही वैद्याकडे सुरुवातीला जायचीच गरज नाही. तुम्हाला आम्लपित्तासारखे विकार आहेत आणि डोळ्यांचा विकार होऊ नये असं वाटत असेल, डोळ्यांचाच नाही शरीरावरती त्या आम्लपित्ताचा कोणता परिणामच नको असेल, तर तुम्हीच कुठंतरी वैद्यांच्या फक्त सल्ल्यानं आहाराचं नियोजन केलं, विहाराचं नियोजन केलं, औषधोपचार घ्यायचीच सुरुवातीला गरज नाही. पण ज्या वेळेला बाल्यावस्थेत आम्लपित्त आहे, ज्यावेळेला नुसतं आम्लपित्त विकार आहे, त्यावेळेला तुम्ही फक्त आहार विहाराचं नियोजन करून तो विकार बरा करू शकता.
1: बरोबर.
0: जेवणाची वेळ काय असावी, रात्री झोपेची वेळ काय असावी, सकाळ संध्याकाळच्या जेवणाच्या वेळा काय असाव्यात. झोपायचंय दुपारी, पुणेकर दुपारी झोपतात, तर झोपायचं तर त्यासाठी जेवण आधी कधी करावं, झोप दुपारी कधी झोपावं,
1: तर जेवण काय घ्यावं,
0: हा जेवण काय घेतलं पाहिजे, दही असावं की न असावं, ह्या सगळ्या गोष्टींचा सांगोपांगही विचार करून जर आहार विहाराचं नियोजन केलं तर आम्लपित्तच होत नाही. पण ज्याला आम्लपित्त झालाय, तो जिरलाय, त्याचा परिणाम शरीरावरती, लिव्हरवरती, डोळ्यावरती आलाय, त्याला मात्र ट्रीटमेंट करणंच गरजेचं आहे. कारण त्या शरीरात जिरलेलं पित्त काढणं गरजेचं आहे. जसं स्पंजमध्ये पाणी ऍब्झॉर्ब होतं, तसं हे पित्त सततच्या अँटी ऍसिडमुळे शरीरात पूर्ण ऍब्झॉर्ब झालेलं असतं आणि शरीरात फाकून, पूर्ण शरीरात पसरून त्याचा सांध्यांवरती, त्वचेवरती, लिव्हरवरती आणि डोळ्याच्या पडद्यावरती परिणाम झालेला असतो. ती सूज काढणं तितकीशी सोपी नसते. अशा रुग्णांना आधी एका बाजूला आम्लपित्ताची ट्रीटमेंट तर करावीच लागते, पण त्याच्यासोबत आपल्याला पंचकर्मही करावं लागतं. काही लोकांना अवमन करावं लागतं, काही लोकांना विरेचन करावं लागतं, काही लोकांना बस्ती द्यावा लागतो. हे एका बाजूला शरीर शुद्धीचे प्रकार करत असताना दुसऱ्या बाजूला मात्र जो डोळ्यावरचा परिणाम आहे तो कमी करण्यासाठी, त्या डोळ्याच्या पित्ताचा डोळ्यावर झालेला परिणाम कमी करण्यासाठी डोळ्यासाठी काही ठराविक स्पेसिफिक पंचकर्म सांगून ठेवले. लोकांना डोळ्याची पंचकर्म वाटलं की हेच वाटतं, वमन विरेचन बसती, म्हणजे उलटी जुलाबानी बसती, असं नाहीये. डोळ्याची वेगळी पंचकर्म सांगून ठेवली. डोळ्यावरती लेप केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांचा पाला धारण केला जातो, डोळ्यावरती वेगळ्या औषधांची धार सोडली जाते, डोळ्यात औषधी ड्रॉप टाकले जातात, नस्य केलं जातं, जळू लावल्या जातात, पायाला लेप लावला जातो, कपाळावरती लेप लावला जातो, पूर्ण डोक्यावरती लेप लावला जातो, मुख लेपला सांगून ठेवलेले आहेत. हे नाना तऱ्हेनं आपल्याला आम्लपित्तामुळं, ह्या पित्ताचा परिणाम रक्तावर झाल्यामुळं आणि त्या रक्तात दूषित रक्तानं डोळा बाधित केल्यामुळं जी पडद्याला सूज आली कमी करण्यासाठी, हे शमन चिकित्सा, शरीर शुद्धीचे प्रयोग आणि डोळ्याला सांगलेले पंचक्रम, ह्या सगळ्याचा व्यवस्थित विचार करून मेळ घालून ट्रीटमेंट केली गेली तर आम्लपित्तामुळे जो पडद्यावरती परिणाम झालाय तो सुजीच्या हिशोबाने असो की रक्तस्रावाच्या हिशोबाने असो, तो आपल्याला कायम स्वरूपी काढता येतो.
1: डॉक्टर, ही अतिशय चांगली माहिती तुम्ही दिलीत की आम्लपित्त वेळेच आपण सुद्धा स्वतःच स्वतः रोखू शकतो, पण आपण सगळं नियोजन करण्याची गरज आहे आणि तसं नाही झालं तर अगदी सगळे अवयव डोळ्यांसकट सगळ्यावर आम्लपित्ताचा परिणाम आपल्याला दिसायला लागू शकतो.
0: बरोबर.
1: या भागामध्ये आपण आम्लपित्त या विषयावरची माहिती घेतली. पुढच्या भागात आपण आणखी एका वेगळ्या विकारावरची माहिती घेणार आहोत. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर त्यासाठी आपण डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर इथे, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि

0: इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे आपल्याला भेटू शकतात. त्यासाठी संपर्क क्रमांक आहे 9822526199 9822526199 98 22 51 99.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते श्री विश्ववल्लभ आयुर्वेद.
2: संकल्पना आणि निर्मिती अमेय जोगळेकर.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड हडपसर पुणे. श्रोते हो नमस्कार. आज आपण हर्निया या जीवनशैलीच्या आजाराबद्दल चर्चा करणार आहोत आणि याबद्दल आपल्याला अधिक माहिती देण्यासाठी पुण्यातील प्रसिद्ध लॅप्रोस्कोपिक आणि कोलोरॅक्टल सर्जन डॉक्टर चेतन म्हस्के आज आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर, स्वागत आहे आपलं या कार्यक्रमात.
4: नमस्कार
3: डॉक्टर. पहिला प्रश्न आपल्यासाठी, हर्निया म्हणजे काय आणि त्याची लक्षणं कोणकोणती असतात?
4: हर्निया म्हणजे असा वेगळा कुठला शरीराचा भाग नसतो. आपल्या शरीरातलाच भाग जेव्हा आपल्या शरीरातल्या काही ओपनिंगमधून बाहेर येतो, मग ती आतडी असते किंवा चरबीचा भाग असतो, तो आपल्या शरीरामध्ये सुरक्षित जागेमध्ये असतो. कधी कधी पोटामध्ये प्रेशर वाढलं, काही कारणास्तव आतल्या स्नायूंची दुखापत झाली किंवा स्नायू वीक झाले की हाच आतला भाग त्या एका लहानशा ओपनिंगमधून बाहेर यायला लागतो. या बाहेर येणाऱ्या प्रक्रियेलाच हर्निया असं म्हणतात. आता हर्निया कसा ओळखावा की मला हर्निया झाला आहे? तर हर्नियाची सुरुवात जेव्हा होते तो ज्या भागातून येतो तिथे एक दिसणारा एक फुगवटा येतो. तो फुगवटा आपण खोकलो, चाललो, स्ट्रेन केलं किंवा कुथलो की तो फुगवटा जास्त वाढतो आणि मग तिथे हर्नियाची सुरुवात झालेली असं कळतं. बऱ्याच वेळा आपल्या जांघेच्या भागाला किंवा ज्या भागात हर्निया सुरू होतोय ते थोडीशी अस्वस्थता किंवा डिस्कम्फर्ट वाटतो आणि मग दुखणं किंवा ती अचानक गाठ मोठी होणं, त्यात लालपणा होणं, असे बाकीचे कॉम्प्लिकेशन सुरू होतात. तर ह्या प्रकारे कुठलंही लक्षण आपल्याला आढळलं तर आपण ताबडतोब आपल्या जवळच्या डॉक्टरांना दाखवून हा नक्की हर्निया आहे का त्यामध्ये दुसरी काही गाठ आहे हे शहानशा करून चेक करून रूल आउट करणं गरजेचं असतं.
3: श्रोते हो, हर्निया पित्ताशयाचे आजार, यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येते. तसंच मूळ व्याध, बद्धकोष्ठता, भगंदर यावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 86 86 22 22 30 86 86 22 22 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 86 86 22 22 30 8686 22 22 30. डॉक्टर, हर्निया कोणाकोणाला होऊ शकतो?
4: हर्निया तसं म्हटलं तर कुणालाही होऊ शकतो, म्हणजे लहान मुलांपासून ते वयाच्या कुठल्याही गटाला हर्निया होत असतो. लहान मुलांच्या हर्नियाला आपण कंजनेटल हर्निया म्हणतो, तो जन्मताच दिसणारा हर्निया असतो. पण मुख्यतः जेव्हा हर्निया मोठ्यांमध्ये आढळतो तेव्हा काही ठराविक कारणं आहेत. उदाहरणार्थ त्यांना आधीच काही पोटावर ऑपरेशन झाले, त्यांचे स्नायू दुखापत झालेली असते, स्नायू जरा कमकुवत असतात, अशांना हर्निया होतो. खूप जुना खोकला आहे किंवा खोकल्याचा आजार आहे अशा लोकांना हरण्याचा चान्सेस जास्त असतात. बद्धकोष्ठता किंवा जोर लावणे पोटाला किंवा लघवीला जोर लावणे अशा गोष्टींनी पण हरण्या त्रास वाढतो. ओबेस किंवा लठ्ठपणा असेल आणि हर्निया असेल तर हा थोडासा डेंजर कॉम्प्लिकेशन आणि कॉम्बिनेशन असतं. कारण लठ्ठपणामध्ये हर्निया लवकर कळत नाही आणि जेव्हा कळतो तेव्हा ऑलरेडी तो थोडाशा कॉम्प्लिकेटेड स्टेजला गेलेला असतो. त्यामुळे लठ्ठपणामुळे अजून एक गोष्ट होते, स्नायूंमध्ये चरबी जमा होते, स्नायू कमकुवत आणि त्यामुळे हर्निया जास्त उद्भवतो. प्लस स्मोकिंग आहे किंवा बाकीच्या ज्या वेगळ्या गोष्टी आहेत, त्याने प्रेग्नन्सी आहे, या गोष्टीमुळे आपल्या ॲबडॉमिनलचा वॉल म्हणजे स्नायू कमकुवत होतात. अशा पेशंटला पण हर्नियाचा त्रास जास्त उद्भवतो.
3: श्रोते हो, हर्निया पित्ताशयाचे आजार, यावर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करता येते. तसंच मूळ व्याध, बद्धकोष्ठता, भगंदर यावर आधुनिक पद्धतीने उपचार केले जातात. याबद्दल आपल्याला काही माहिती हवी असेल तर आम्हाला अवश्य संपर्क करा. आमचा संपर्क क्रमांक आहे 86 86 22 22 30 86 86 22 22 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 86 86 22 22 30 8686 22 22 30. आमच्या उपचार केंद्राला अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आहे डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे सोलापूर रोड, गाडी तळ, हडपसर, पुणे. तर श्रोते हो, हे होते डॉक्टर चेतन म्हस्के. डॉक्टर, आज आपण आमच्या सर्व श्रोत्यांना जीवनशैलीच्या आजारांबद्दल ही माहिती दिली, आपले मनपूर्वक आभार. तर श्रोते हो, पुन्हा आपली भेट याच दिवशी

0: भेटण्याची याच वेळी, तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर म्हस्के हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर प्रायव्हेट लिमिटेड, हडपसर, पुणे.
2: संकल्पना आणि निर्मिती शिवराज सणस.
3: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 10:45 झाले आहेत. आपण ऐकलेत काही ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम. आता ऐकूया अपराधी या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मधुसूदन कालेलकर यांची रचना, संगीत N. दत्ता यांचं.

आपण ऐकलत एन दत्ता यांनी संगीतबद्ध केलेली अपराध या चित्रपटातील महेंद्र कपूर आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मधुसूदन कालेलकर यांची रचना. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.

0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे, एफ एम बँड 101 मेगाहर्ट्सवर. श्रोतेहो, सकाळचे 10:50 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम भिडे हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर पुणे. श्रोतेहो नमस्कार. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या IVF स्पेशलिस्ट डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर या कार्यक्रमात आपल्याशी बोलत असतात. डॉक्टर मंजिरी मॅडम नमस्कार.
3: नमस्कार
2: मॅडम. खूप छान माहिती तुम्ही पेशंटच्या प्रश्नांसाठी इथं देत असता या कार्यक्रमात. पेशंटचा प्रश्न असा आहे की टेस्ट ट्यूब बेबी ही जी ट्रीटमेंट आहे यासाठी वयाची काही अट असते का?
3: आता हा खूपच महत्वाचा प्रश्न आहे. आपण बऱ्याच वेळेला न्यूज पेपर मध्ये न्यूज मध्ये ऐकतो की 60-70 वर्षाच्या दाम्पत्यांना बाळ झालं, तर हे मेडिकल मिरॅकल जरी असेल तरी भारत सरकारनी 2022 मध्ये ARTी लॉ हा कायदा प्रचलित केलेला आहे. आता ह्या कायद्याच्या अंतर्गत वयाची अट ही 100% आहे. स्त्रियांची वयाची अट ही 50 वर्षापेक्षा कमी आणि पुरुषांची वयाची अट 55 वर्षापेक्षा कमी ही 2022 पासून कंपल्सरी.
2: अच्छा.
3: त्यामुळे जर एखादी स्त्री 50 वर्षाच्या पुढची आमच्याकडे आली तर आम्ही दुर्दैवानी ह्या कायद्याच्या अंतर्गत केस हातात घेऊ शकत नाही. आता ज्या वेळेला आपण उतार वयातले पेशंट यांची ट्रीटमेंट बघतो त्यावेळेला सगळ्यात पहिली गोष्ट मेडिकली आणि सोशली हे दोन्ही दृष्टीने आपण बघावं लागतं. आता मेडिकल दृष्ट्या काय बघणार की एखादी पेशंट जर समजा 47 वर्षाची असेल आणि माझ्याकडे टेस्ट ट्यूब बेबीसाठी त्या आल्या, तर त्यांच्यामध्ये इतर कुठले कोमॉर्बिडिटीज म्हणजे काय डायबिटीस, बीपी, थायरॉइड किंवा इतर कुठले आजार आहेत का, जेणेकरून त्या स्त्रीला आई झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं त्रास होऊ नये किंवा ती प्रेग्नन्सी व्यवस्थिशीर 9 महिने जावी आणि कुठल्याही प्रकारचा डिलिव्हरी किंवा प्रेग्नन्सी दरम्यान कुठल्याही प्रकारचा मिसॅप होऊ नये ह्यासाठी हे वयाची अट ही अत्यंत महत्वाची आहे. आता सामाजिक दृष्ट्या आपण जर बघितलं तर समजा 50 वर्षाची पेशंट प्रेग्नंट झाली तर उद्या तिचं मूल किमान अडल्ट होईपर्यंत म्हणजे अजून 18 त्याच्यात आपण ऍड केली तर साधारण 68 वर्षीपर्यंत आईने बाळाचं संगोपन करणं हे आता गरजेचं आहे. ते कितपत जमेल? आपल्या समाजात आपण बघतो आजकाल खूप हार्ट अटॅक वगैरे ह्यांचं प्रमाण लहान वयात आलेलं आहे, त्यामुळे 70 दोन्ही आई वडील व्यवस्थित असणं हे कितपत शक्य आहे हे पुढील काळात आपल्याला सांगता येणार नाही. म्हणून आपण ही जी वयाची अट आहे ही अगदी प्रकर्षाने पाळणं खूप गरजेचं आहे.
2: श्रोतेहो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8805 18 178. डॉक्टर मंजिरी मॅडम, टेस्ट ट्यूब बेबीसाठी असणारी वयाची अट याबद्दल तुम्ही सांगताय.
3: आता जेव्हा आम्ही 40-50 वर्षाच्या पेशंटची ट्रीटमेंट करतो तेव्हा सुद्धा हे पेशंट आम्ही कायम हाय रिस्क या कॅटेगरीमध्ये असतात. कारण ह्या पेशंटला जे लहान वयातली पेशंट ज्या सशक्तपणे ही ट्रीटमेंट घेऊ शकतात, इंजेक्शन 15 घ्यायचे असतात, कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट त्यांना येत नाही, जेवढं वय लहान तेवढी ट्रीटमेंटचा सक्सेस रेट सुद्धा उत्तम आणि ती ट्रीटमेंट आपण व्यवस्थित यशस्वीपणे पार पडणं हे अधिक सहजपणे शक्य होतं लहान वयात. जसं वय वाढतं तशी मूल होण्याची कार्यक्षमता अतिशय घटते आणि त्यामुळे 45-50 वयातल्या पेशंटला बऱ्याच वेळेला आम्हाला अगदी तोलून मापून ट्रीटमेंटची औषधांचे डोस द्यायला लागतात. त्यांना काही वेळेला बीपी, शुगर असे त्रास वयानुरूप आलेले असतात आणि तरी सुद्धा आपण त्यांना टेस्ट ट्यूब बेबी सुरक्षितपणे करायचं असेल तर ह्या पेशंटला आपल्याला व्यवस्थित काळजीपूर्वक टेस्ट ट्यूब बेबी करावं लागतं.
2: याबरोबरच वेळ झाली इथंच थांबण्याची. श्रोतेहो, तुम्हालाही टेस्ट ट्यूब बेबी संदर्भात कोणतेही आधुनिक आणि अनुभवी मार्गदर्शन हवं असेल तर जरूर संपर्क करा भिडे हॉस्पिटल

0: अँड टेस्ट्यूब बेबी सेंटरच्या डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांना. आमचा पत्ता: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर, सेनादत्त पोलीस चौकी समोर, नवी पेठ, पुणे. संपर्क: 88055 18 17 8, 88055 18 17 8, 8080551718. भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर प्रस्तुत आई मी होणार या कार्यक्रमात डॉक्टर मंजिरी भिडे वळसंकर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक: भिडे हॉस्पिटल अँड टेस्ट्यूब बेबी सेंटर, पुणे.
2: निर्मिती संकल्पना: अमेय जोगळेकर.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 10:55 झालेत.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: घर का सारा काम मुझे ही करना पड़ता है, सफाई भी, शॉपिंग भी. 1 किलो शुद्ध नमक देना, शुद्ध नहीं समझते हो क्या? शुद्ध नमक, सफेद, स्वच्छ, फ्री फ्लो, वैक्यूम डाइट, हर दाना समान.
3: तो ऐसा बोलो ना,
2: निर्मा शुद्ध नमक, ये हुई ना बात.
4: क्यों छोटे साहब?
2: मम्मी मैं तो
4: निर्मा शुद्ध नमक, इतना शुद्ध कि बच्चे भी जानते हैं इसके सारे गुण.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:45 जरूर ऐका कार्यक्रम क्रिसेंट अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड. कन्वर्ट लाइफ इंटू सेलिब्रेशन.
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट.
1: श्रोते हो, रोज सकाळी 7:30 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: आपण एक आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल श्रोतेहो. सकाळचे 10:58 झालेत. ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे ठळक बातम्या. 10 राज्यांमध्ये राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्विवार्षिक निवडणुकीसाठीची अधिसूचना आज जारी करण्यात येणार आहे. आंध्र प्रदेश, गुजरात आणि कर्नाटक या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येकी 4 जागा, राजस्थान आणि मध्य प्रदेशातल्या प्रत्येकी 3 जागा, झारखंडमधल्या 2 जागा आणि मणिपूर, मेघालय, अरुणाचल प्रदेश आणि मिझोराममधल्या प्रत्येकी 1 जागेसाठी ही निवडणूक होणार आहे. राज्यसभेच्या द्वैवार्षिक तसंच पोटनिवडणुकीसाठी येत्या 18 तारखेला मतदान होणार आहे. याबाबतची अधिसूचना काल जारी करण्यात आली. यात महाराष्ट्रातून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिलेल्या 1 जागेचा समावेश आहे. सर्वोच्च न्यायालयात 5 नवीन न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्यांना मंजुरी दिली असल्याची माहिती केंद्रीय कायदेमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाजमाध्यमांवरील संदेशातून दिली आहे. यात न्यायमूर्ती शील नागू, न्यायमूर्ती चंद्रशेखर, न्यायमूर्ती संजीव सचदेवा, न्यायमूर्ती अरुण पल्ली तसंच वरिष्ठ अधिवक्ता व्ही सुब्रमणी मोहना यांचा समावेश आहे. जेईई ऍडव्हान्स्ड 2026 परीक्षांचे निकाल आज जाहीर करण्यात आला. आयआयटी दिल्ली विभागातील शुभम कुमार या परीक्षेत सर्वप्रथम आला असून मुलींमध्ये आरोही देशपांडे अव्वल ठरली आहे. या परीक्षेला 1 लाखांहून अधिक विद्यार्थी बसले होते. पैकी 56,000 अधिक विद्यार्थी ही परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. आगामी काळात

0: हवामानात होणारे संभाव्य बदल लक्षात घेऊन राज्याच्या कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना काही सूचना करण्यात आल्या आहेत. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही. तसंच येत्या काही दिवसात राज्याच्या काही भागात वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तरी शेतकऱ्यांनी मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नये असं आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आलं आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. या नंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58.
1: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, सकाळचे 11 वाजलेत. प्रसारित करीत आहोत मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोतेहो, भारतीय संगीतविश्वातील अत्यंत मधुर, सुरेल आणि भावस्पर्शी आवाज काल हरपला. ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने संगीतसृष्टीवर, अर्थात आपल्या सगळ्यांवर सुद्धा शोककळा पसरली. सुमनताईंना आदरांजली देऊन आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया त्यांनी गायलेले काही निवडक हिंदी चित्रपट गीतं.

0: श्रोतेहो मधुमालती या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेले काही निवडक हिंदी चित्रपट गीतं. आणि सुरुवातीला आपण ऐकलं तर मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली शकील बदायूनी यांची रचना. संगीत होतं नौशाद यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आलेत मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94 22 311 106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
6: रमेश डाईन
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूम.

0: श्रोती हो, आपण ऐकलत अंजाना या चित्रपटातील मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना. आपण ऐकत आहात कार्यक्रम मधुमालती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: मोबाईल आणि कम्प्युटरच्या जास्त वापरामुळे डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम होतोय. तुमचे अनमोल डोळे जपायला हवेत. डोळ्यांची निगा राखण्यासाठी, नेत्र विकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सगळ्यांनीच डोळ्यांची नियमित तपासणी करायला हवी. त्याने आजार लवकर समजतात, वेळेवर उपचारही होतात आणि यासाठी खात्रीशीर आणि सगळ्यांच्या सोयीचं ठिकाण म्हणजे जंगली महाराज रोड वरचं गॅलेक्सी आय हॉस्पिटल.
3: पद्मश्री डॉक्टर मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन चे गॅलेक्सी आय हॉस्पिटल, मॉडर्न हायस्कूल समोर, जंगली महाराज रोड, पुणे. फोन 8087808797.
2: लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या सदस्यांना खास सवलत. श्रोते हो नमस्कार. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थल्मॉलॉजीचे नेत्रतज्ञ डॉक्टर योगेश चौगुले आज आपल्याला फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर कसे योग्य उपचार करता येतात याची माहिती देत आहेत.
4: मोतीबिंदू म्हणजे डोळ्यातील नैसर्गिक भिंग धुरकट होणे होय. वयाच्या 60 वर्षानंतर मोतीबिंदू होण्याची शक्यता अधिक असते. आजकाल मोतीबिंदूची शस्त्रक्रिया ही फेको इमल्सिफिकेशन विथ इंट्राओक्युलर लेन्स इम्प्लांटेशन या पद्धतीने केली जाते. या शस्त्रक्रियेनंतर चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा पुढे चष्म्याची गरजही भासत नाही. या ऑपरेशन पद्धतीमुळे भुलीसाठी कोणतेही इंजेक्शन घ्यावे लागत नाही अथवा जखम अगदीच लहान असल्यामुळे टाकेसुद्धा लागत नाहीत. शस्त्रक्रियेनंतर

0: नंतर काही तासातच रुग्णाला घरी सोडलं जातं.
1: श्रोते हो, आपल्यालाही फेको किंवा लेसर तंत्रज्ञानाने मोतीबिंदूवर योग्य उपचार करून घ्यायचे असतील तर विख्यात नेत्रतज्ज्ञ डॉक्टर केळकर यांच्या बालगंधर्व चौकातील शिवाजीनगर इथल्या किंवा ब्रेमेन चौक औंध पुणे इथल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजी इथे आजच भेट द्या किंवा 0204140100 या क्रमांकावर संपर्क करा.
2: अहो, सकाळी सकाळी मी छान चहा केलाय तो घ्यायचा, तर तुम्ही दरवाजाकडे काय पाहताय?
3: अगं, मी तरुण भारत ची वाट बघतोय. माझ्या वडिलांचा आवडता तरुण भारत आणि मीही आवडीने वाचत असे. आता पुण्यात पुन्हा सुरू झालाय तरुण भारत. वाचला ना की खऱ्या बातम्या वाचल्याचं समाधान मिळतं बघ.
2: आता घराघरात सकाळच्या वेळी हाच संवाद, कारण सर्वांनाच वाचावासा वाटतो तरुण भारत. राष्ट्रीय विचारांचा वसा, तसं शनिवारी मागोवा आणि रविवारी आसमंत पुरवणी.
3: नागपूरच्या श्री नरकेसरी प्रकाशनचे दैनिक तरुण भारत, 100 वर्षांचा तरुण, दैनिक तरुण भारत, आता पुणेकरांचा फॅमिली न्यूज पेपर.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: देगा।
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आता जवळच्या शाखेस भेट द्या।
2: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
3: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलँड बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।
4: तुझे देखा, तुझे चाहा, तुझे पूजा मैंने, बस इतनी खता है मेरी, और खता क्या।

0: श्रोते, आपण ऐकलं तर छोटी सी मुलाखत या चित्रपटातील सुमन कल्याणपूर, मोहम्मद रफी यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची रचना. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम मधुमालती.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे कोरे दालन, पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: रुई युनिव्हर्सल, तुमच्या कुटुंबाला देखण्या घराचं कुंदण.
1: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका, पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी

0: संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरोलॉजी अँड रिमॅटॉलॉजी सेंटर पाटील रिजन्सी एरंडवणे पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे सक्रिय जीवन.
1: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.

0: अंजली या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक, जीवन करा समृद्ध।
1: श्रोते हो, मधुमालती या कार्यक्रमात आज आपण ऐकतो आहोत सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही निवडक हिंदी चित्रपट गीतं। आता ऐकूया सूरज या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची रचना। संगीत शंकर जयकिशन यांचं आहे।

परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: वेबसाइट www.daily-law.in या टोल फ्री नंबर 14454 से प्राप्त की जा सकती है।
1: प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले।
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना। त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत।
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय।
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो। मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना।
2: घे ना, 8800551878। भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे।
3: हर घर

0: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग. आजच जवळच्या शाखेस भेट द्या.
1: कार्यक्रमात आता ऐकूया साथी या चित्रपटातील मुकेश आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची रचना. संगीत नौशाद यांचं.

0: आपण ऐकत होतात एप्रिल फुल. या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची रचना, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील

0: बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: अहो रिझल्ट लागले. आपल्या रुपालीच्या पुढील शिक्षणाविषयी काही विचार केलाय का तुम्ही?
2: अगं महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचं श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय असताना काळजीच नाही. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न नॅक ए ग्रेड प्रमाणित श्री सिद्धिविनायक महिला कॉलेजमध्ये अगदी 11वी कॉमर्स पासून BCom, MCom, BA, MA, BSc, BBA, BSc CS अशा व्यवसायभिमुख अभ्यासक्रमांसाठी ऍडमिशन जोरात सुरू.
1: संपर्क 940-598-93-75.
2: वेबसाईट सिद्धिविनायक कॉलेज.org.
3: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल, किडनी तुमची काळजी आमची.
4: श्रोते हो, रोज संध्याकाळी 6:05 नक्की ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

ऐकूया ड्रीम गर्ल या, माफ करा, मॉडर्न गर्ल या चित्रपटातील सुमन कल्याणपूर आणि मुकेश यांनी गायलेली गुलशन बावरा यांची रचना.

परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95

0: 0995-24-25-59 डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95-95-24-25-59।
1: श्रोते हो, दररोज सकाळी 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेव ही। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज।
0: रोज सकाळी 11-12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती। प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे।
1: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:00 जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी।
2: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येताय आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
3: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन, पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा।
2: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासाला खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे।

0: आपण ऐकलं तर सांज ऑर सवेरा या चित्रपटातील मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील हसरत जयपुरी यांची रचना. संगीत होतं शंकर जयकिशन यांचं.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील

0: बद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
3: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
4: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सहज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
5: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
6: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल. आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ,
0: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती, धूप स्टिक्स, कोन्स एवं हवन सामग्री.

श्रोते हो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया ब्रह्मचारी या चित्रपटातील मोहम्मद रफी, सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील हसरत जयपुरी यांची रचना. संगीत आहे शंकर जयकिशन यांचं. आपण ऐकत आहात कार्यक्रम मधुमालती.

श्रोतेहो मधुमालती या कार्यक्रमात आज आपण ऐकलं सुमन कल्याणपूर यांनी गायलेले काही निवडक हिंदी चित्रपट गीतं. आणि याबरोबरच आजचा मधुमालती हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम श्रोतेहो आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोतेहो, 11:58 होत आहेत, ऐकूया ठळक बातम्या.
1: विविध भारती पुणे, ठळक बातम्या. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते आज मध्य प्रदेशातील रायसेन जिल्ह्यापासून शेत वाचवा या देशव्यापी अभियानाचा प्रारंभ होणार आहे. हे अभियान 30 जूनपर्यंत सुरू राहील. खतांचा संतुलित आणि विवेकपूर्ण वापर, हवामानाशी संबंधित आव्हानांच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर सल्ला देणं, विविध योजनांचे लाभ थेट गावांपर्यंत पोहोचवणं हे या अभियानाचं मुख्य उद्दिष्ट आहे. या अभियानाच्या पूर्वसंध्येला चौहान यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून त्यांना या अभियानात सहभागी होण्याचं आवाहन केलं. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला असून 35 नवीन मंत्र्यांचा शपथविधी आज पार पडला. राज्यपाल RN रवी यांनी नवनिर्वाचित मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी काल प्रसिद्ध करण्यात आली. अंतिम यादीत 867 मतदारांचा समावेश असल्याची माहिती पुणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ नोंदणी अधिकारी गजानन पाटील यांनी दिली. पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरपंचायत तसंच कॅन्टोनमेंट बोर्ड क्षेत्रातील पात्र सदस्यांचा मतदार म्हणून समावेश करण्यात आला आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं आज जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस अर्थात UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत हे व्यवहार 24% वाढून 23 अब्जांवर पोचले आहेत. मे महिन्यात व्यवहारांचं एकंदर मूल्य 30 लाख कोटी रुपयांच्या जवळ पोचल्याचं दिसून आलं आहे. पालघर जिल्ह्यातल्या बाहडोली गावासाठी वन विभागाकडून बाहडोली जांभूळ प्रक्रिया उद्योग हा प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. जांभूळ फळाचं मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचं साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशानं हा प्रकल्प राबवण्यात येत आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या उद्या सकाळी 8 वाजता.
0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे, FM बँड 101 MHz.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईन.
2: रमेश डाईन.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: श्रोतेहो, दुपारचे 12:01 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ. यामध्ये फोन इन सखी संदेश, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.

0: मुलीचा मंडळ, या कार्यक्रमात सगळ्या श्रोत्यांचं, सगळ्या मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आज आहे 5वा रविवार. आज आपण ऐकणार आहोत कार्यक्रम गप्पा टप्पा, संकल्पना संज्ञा कुलकर्णी यांची, आणि यामध्ये सहभागी आहेत अपर्णा जोग, सुनीता कुलकर्णी आणि संज्ञा कुलकर्णी.
1: अगं संज्ञा, अपर्णा कशी नाही आली ग? अजून
0: येईल ग, तशी वेळेची पर्टिक्युलर आहे ग, पण नेमकं 10:30 वेळ आहे ना, कुठेतरी ट्रॅफिक मध्ये अडकली असेल बहुतेक.
1: बरोबर, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे, कदाचित उशीर होणार असता तर तिने आधी कळवलं असतं.
0: हो हो, ते आहेच. ए, गाडी आली वाटतं बहुतेक तिची, आवाज आला ना?
1: हा हा, हो
0: हा.
2: सॉरी सॉरी सॉरी, मला खरंच खूप उशीर झाला, सॉरी.
0: नाही ग, एवढं काही नाही, ही पण आता चालेल 10 मिनिटांपूर्वी.
2: मला आवडत नाही ग लोकांनी वाट बघायला.
1: अगं हरकत नाही, कधीतरी होत.
0: अभी कसं असतात ना, मोठी लोक अशी थोडस लेट येतात.
2: नाही ग,
1: पण अग का बरं उशीर झाला एवढा?
2: अगो काय सांगू, इतकी गर्दी होती ना रस्त्यात, आत्ता प्रत्येकाला जायची घाई, सिग्नलला एक क्षण आणि जास्ती थांबायची तयारी नाही, प्रत्येक जण थोडा थोडा थोडा पुढे सरकतो, उभे पण जातात आणि आडवे पण जातात, चटई सारखा सगळ्यांना अडकवून ठेवतात बघ.
0: खरं ट्रॅफिक म्हणजे आजकाल ना, बापरे, म्हणजे कुठल्याही वेळेला निघालं तरी पूर्वी असं वाटायचं की दुपारी निघालं म्हणजे ट्रॅफिक कमी असेल, काही नाही ग. आणि आता असं वाटलं की शाळांना सुट्ट्या आहेत, आता तरी कमी असतील. नाही, आता कार पण जास्त निघाल्यात उन्हाळ्याच्या,
2: वाहनच खूप झाली आहेत. पब्लिक ट्रान्सपोर्ट मध्ये सुद्धा खूप गर्दी असते,
0: हो,
2: फक्त गाड्याच बाहेर आल्या असं नाहीये.
0: खरंय,
2: काही भरून भरून वाहतायत मेट्रो आणि बसेस सगळ्या.
0: आणि अगं ना काय होतं, प्रत्येकाला जायची घाई असल्यामुळे ना सगळेजण अडकतात पुढे, आणि तिकडनं येणाऱ्यांना पण पुढे जाता येत नाही, अशा अवस्थेत काहीतरी विचित्र उभे असतात लोक.
2: रस्त्यात मला एक गाडी अशी दिसली, तिथे लिहिलं होतं आम्ही रस्त्यात मुक्काम करायला आलेलो नाही.
0: अगं गाड्यांच्या काचेवरचे तर वाचण्यासारखे असतात.
1: अगदी अगदी,
0: तू म्हणल्यावर मलाही आठवलं, एका आजोबांची गाडी होती बहुतेक, त्याच्यावर चक्क लिहिलं होतं मी ज्येष्ठ नागरिक आहे, मी हळूच गाडी चालवणार, कृपया हॉर्न वाजवू नका, घाई असल्यास आपण पुढे जा. पण विशेष म्हणजे तेही आणि कडेनीच चालवत होते गाडी, नाहीतर मी स्लो चालवीन पण मध्यात चालवीन त्याला अर्थ नाही.
1: पेशन्सच नाही आजकाल लोकांना.
0: खरे खरे,
2: स्वभावातच असायला लागतो पेशन्स असणं, वाट बघणं थोडं स्वभावात असायला लागतं.
0: खरे खरं, आणि जर लवकर जायचं असलं तर थोडं लवकर निघावं ना असं, पण घरी पण आपल्याला नाही होत आवरणं पटपट, त्याच्यामुळे होतो तो वेळ होतोच. आणि कधीतरी आपण त्या कॅल्क्युलेशननी निघालो ना घरनं की ट्रॅफिक असेल, ट्रॅफिक लागेल, आपल्याला उशीर होईल म्हणून, आणि नेमकं ट्रॅफिक नसतं, सिग्नलही अगदी छान मिळतात, वेळेच्या आधी आपण कधी कधी पोहोचतो.
2: पण ते चालतं ग, मी प्राण कंठाशी आणून तिथे पोहोचणं, त्याच्यापेक्षा आधी पोहोचू, 5 मिनिटं रिलॅक्स बसा.
0: खरंच आहे.
1: पण अगं नुसतं हॉर्न वाजवून सरकणार आहे का ट्रॅफिक? पुढे सगळं जाम असेल तर नुसतं हॉर्न देऊन काय उपयोग आहे?
0: आणि त्या हॉर्न वाजवणाऱ्यालाही कळलं पाहिजे ना की याच्या पुढे पण गाडी आहे, तो तरी कसा जाणार आहे, किंवा तो मागचा हॉर्न वाजवणाराही कसा जाणार आहे.
2: पण हॉर्न वाजवून काही होत नाही असं तुम्ही म्हणताय ते अर्ध सत्य आहे. ट्रॅफिक हालत नाही हे पूर्ण सत्य, पण काही होत नाही असं नाही. जो हॉर्न ऐकत असतो त्या माणसाला त्याचा
0: त्रास होतो,
2: त्रास व्हायला लागतो, राग यायला लागतो.

0: बसल्या बसल्या मनस्थिती बिघडते ना त्याची.
1: खरंच आहे, म्हणजे तांत असला तरी तो अचानक जमदग्नी.
0: आणि तो जो राग येतो ना तो इतक्या कमी अवधीत इतका जास्त राग येतो. आणि नंतर जर आपण त्याचा विचार केला तर आपल्याला ते जाणवतं की कशा करता आपण एवढं चिडलो, काही कारणच नव्हतं चिडायचं.
1: खरंच आहे,
0: पण ती वेळच तशी असते मला वाटतं.
1: तू म्हणालीस ना आता की त्यांनी ऐकून त्यांना राग येतो. बऱ्याच जणांच्या कानात इयरफोन्स असतात. कानात इयरफोन्स म्हणजे शब्दाखाली अंडरलाईन झालं खरं, पण इयरफोन्स असतात, गाणी जोर जोरात ऐकत असतात, म्हणजे कानाच्या ऐकण्यावर पण परिणाम आणि ऐकायलाही येत नाही आजूबाजूचं.
2: जेव्हा सरकारनी हेल्मेटची सक्ती आणली तेव्हा मात्र लोक किती कारण सांगतात की नाही बाबा मला ना मागचं दिसत नाही, मागचं बघता येत नाही, मान वळवता येत नाही,
1: ऐकायला येत नाही,
2: ऐकायला येत नाही. किती कारण सांगतात. हे प्रत्येकाला पटलं पाहिजे, कळलं पाहिजे. आपली सुरक्षितता आपल्याच हातात आहे.
0: अगं पण कुठलीही गोष्ट बिनतक्रार मान्य करण्याचा सुद्धा स्वभाव लागतो पुन्हा.
2: खरंय,
0: मी तर म्हणते एक वेळ हेडफोन्स वापरले तर जरा चालू शकण्यासारखं आहे.
1: खरंय,
0: तू अशी वाकडी लोक पाहिलेस का जाताना डाव्या कानाशी मोबाईल, मान चिकटलेली डाव्या खांद्याला, डोळे आणखीनच भलतीकडे.
1: खरंय ग,
0: आपल्याला बघून सुद्धा भीती वाटते.
1: मलाही हे कळत नाही गाडीवर चालवत असताना मेसेज कसे करतात लोक. सगळ्यात राग कोणाचा येत असेल ना तर मोबाईलवर बोलत क्रॉस करणाऱ्या लोकांचा. हल्ली ते बघितलंय का, हल्ली खूप लोक मोबाईलवर बोलत क्रॉस
0: करतात आणि सिग्नल कडे लक्ष नसतं. लालचा हिरवा व्हायला लागला की हे सगळेजण क्रॉस करायला निघतात.
1: अगदीच अगदीच.
2: मग परत ट्रॅफिक साठी म्हणून मागणं हॉर्न चालू होतात.
1: हा स्वभाव म्हणजे मला असं वाटतं अरेरावीपणा, निष्काळजीपणा आणि आपल्यामुळे दुसऱ्यांना त्रास होतोय.
0: बरोबर,
1: याचं भान हवं खरं तर.
0: बरोबर, मला असं वाटतं हा स्वभाव ना काही पिढ्यांमध्ये वाढायला लागलाय.
1: हो,
0: फार पूर्वी म्हणजे आपण लहान असल्यापेक्षा आपले आई वडील जेव्हा लहान होते तेव्हा असं ऐकलं होतं की घरातला मोठा माणूस सगळ्यांची काळजी घ्यायचा.
1: हो,
0: ते कुठेतरी संस्कार झिरपायचे, त्यांच्यापेक्षा खालची माणसं पण इतरांची काळजी घ्यायची. आता फक्त आत्मकेंद्रित विचार व्हायला लागलेत. मला लवकर जायचंय, मी लवकर पोहोचणार, बाकीच्यांची काही देणं घेणं नाही.
1: बरोबर, आणि याच्यात वयाचं काही बंधन नाही हा, की इम्पेशंट असणं याच्यावर वयाचं काही नसतं. एक गंमत सांगते, विमान लँड झालं आणि आपण आपल्या आपल्या बॅग काढून जात असतो ना, तर ते आजोबा अगदी धक्का बिक्का देऊन एकदम थोडस जातात. नाही मला म्हणे पुढचं विमान पकडायचं, तर म्हणजे आम्हाला पण जायचंच आहे. पण जर लाईनीत तुम्ही जात आहात तर शिस्त पाळली तर तो वेळ पण वाचू शकतो.
0: रांगेचा फायदा सगळ्यांना,
1: रांगेचा फायदा
2: नेहमी लिहिलेला असतो.
1: अगदी अगदी अगदी. बरं, तू उन्हातनं दमून आलेस ना, मस्त कोकमाचं सरबत आण.
0: चालेल चालेल, आण.
3: बाजू.

0: जो समझाए उसी की मची धूम, आ जो समझाए उसी की मची धूम,
1: जो समजा उसी की मची धूम।
2: दर वेळेला आपण भेटलो की काही ना काही विषय आपण मस्त काढतो, यावेळेला विषय मिळालाय छान स्वभाव।
3: मग काय तो कितीतरी भेटीत पुरण्यासारखा आहे अगं।
2: हो तेच तर, आपली मैत्रिणी आपण सुद्धा किती विविध स्वभावाच्या आहोत ना, तरी आपण कॉलेज पासून आपण एकत्र आलो आहोत, नाही ऍडजस्टमेंट असते, म्हणजे मी तरी ऍडजस्टेबल आहे म्हणून
3: आम्ही पण आहोत बरं का।
2: हो त्याच्यामुळे आपलं टिकून आहे।
3: अरे पण अपोजिट पोल्स असतील तरच आपण भेटणार ना एकमेकांना आवडीने।
2: खरंच आहे, खरंच आहे।
3: आणि गंमत सांगू का, अशा वेगवेगळ्या स्वभावाच्या मैत्रिणी एकत्र आल्या ना की कुठलाही प्रॉब्लेम आला तरी एकत्र विचार केला की त्याला खूप पैलूंनी त्याचे उत्तर सुचतात आणि वेगवेगळे दृष्टिकोन कळतात।
2: खरं
3: वेगवेगळ्या स्वभावामुळे वेगवेगळे विचार केले जातात ना।
2: नक्कीच नक्कीच, आणि प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात, त्याच्यातनंही आपण शिकतोच की
3: बरोबर
2: नाही का। हा मला असं वाटतं वयानुसार येणारी मॅच्युरिटी असावी का, आपण एवढं तरुणपणी एवढे मॅच्युअर नसतो। आता मला असं वाटतं सगळ्या अंगाने विचार करायला लागलोय,
3: मॅच्युरिटी यायला अनुभव वाढला ना।
2: नक्कीच नक्कीच,
3: स्वभाव तयार व्हायला लागला ऐकून घेण्याचा।
2: खरंच आहे, खूप जणांची सवय असते हा ऐकून घेण्यावर। मला आठवलं हा, कोणी काही सांगायला लागलं ना की प्रत्येकाला ना दुसऱ्याचं ऐकून घेण्याऐवजी ना स्वतःच सांगायची इतकी घाई झालेली असते ना।
3: अगं याच्यावरनं मला एक गंमत आठवली, माहितीच्या एक बाई आहे, आपण सांगितलं ना अगदी काही, समजा आज मी शिरा केला होता, ए हो मी पण आज शिरा
2: केला,
3: मग काहीतरी मी आज गावाला होते, ए हो मी पण काल गावाला गेले होते, असं करत आता त्यांना बायका इतक्या चिडवतात। त्या आहेत आजी आहेत, 60-70 वर्षाच्या आहेत
2: बरोबर,
3: त्यामुळे त्या आता बाकीच्या बायका म्हणतात आता एखादीनी जर सांगितलं ए मला दिवस गेले तरच या बाई काही बोलणार ना।
2: आणि दुसऱ्याचं कौतुक करायची पण खूप सवय असते। आमच्याकडचे एक काका आहेत अगदी ज्येष्ठ आहेत, म्हणजे 75 वगैरे, म्हणजे त्यांची बायको पण 70 आली असेल। कोणाशी आपण कम्पॅरिझन करतोय ना याचं पण भान हवं, म्हणजे एखादी 30-31 वर्षाची किंवा नवपरिणीता असेल आणि तिने जर एखादा पदार्थ केला आणि तिच्या सासूनी कौतुक केलं की आज माझ्या सुनेनी मिसळ केली हा खूप छान झाली, यांचं काकांचं तेच, काकूंच्या आजची खाऊन बघितले का मिसळ कधी, ती तर इतकी छान करते। आता ही कम्पॅरिझन आपल्याला लक्षात आली पाहिजे की आपण कोणाशी कंपॅरिझन करतो, यांनी इतके वर्ष संसार केला म्हटल्यानंतर नवीन लोकांचं कौतुक करण्याचा मोठेपणा आपल्यात हवा, तो थोडासा विचार करण्याची गोष्ट।
3: आता तू जे म्हणलीस ना की लोकांना आपलंच काहीतरी सांगायचं असतं, तर त्याच्याने होतं कसं माहितीये का, समोरचा माणूसही खुलत नाही, तुमच्या गप्पा रंगतच नाहीत अशाने।
2: खरंय,
4: दोन्हीकडचं ऐकायची सवय पाहिजे थोडक्यात, काही ना कसं ना सारखं रडायची सवय असते बघ, सतत माझा असा प्रॉब्लेम आहे, माझ्या घरी ही अडचण आहे, माझ्याशी सगळे असं वागतात तसं वागतात, पण मी काय म्हणते आयुष्य एकदाच मिळतं ना, भरभरून जगा ना, जे काय कसं आहे ना आरशासारखं असावं माणसानं, असं प्रतिबिंब कसं आरशासारखं स्वच्छ तसंच मनातही असावं ना। काही लोक आत एक बाहेर एक असंही वागत असतात आणि आपल्याला असे बरेच अनुभव येतात, प्रत्यक्ष समोर एक बोलतात आणि मागे एक बोलतात,
2: आणि जगी सर्व सुखी असा कोण आहे, कोण सुखी, प्रत्येकालाच दुःख आहे
3: असतात
2: बरोबर, पण फक्त काही जण उगाळत बसतात।

0: काही जण उघडत बसत
1: पण मग सुख उगाळावं, दुःख कशाला उघडायचं.
0: पण तुझे म्हणालेस ना मगाशी की गप्पा मारतात किंवा एकतर्फी होतं, तर बरेचदा ना काही लोक ना ते मोठेपणाच खूप सांगत असतात स्वतःचा, मी कसा त्याच्यात कुठेतरी अहमपणा जास्त डोकावतो असं मला वाटतं.
1: बरोबर,
0: हे स्वभावाचा एक तोंगोरा आहे.
1: हे कसं आहे ना, आपल्याला खूप जण काहीतरी सतत सांगत असतात, ऐकवत असतात, पण कसं आहे ना, ऐकावं जनाचं आणि करावं मनाचं.
0: अगदी बरोबर,
1: शेवटी आपली बुद्धी ही आपण वापरतोच ना, योग्य काय आहे हे आपल्यालाही कळलं पाहिजे ना.
0: बरोबर,
1: प्रत्येक वेळी समोरचा काय सांगतोय, मग कसं आहे, 10 लोक 10 गोष्टी सांगतात.
0: बरोबर आहे,
1: मग त्यातलं जे योग्य आहे आणि आपल्याला जे शक्य आहे ते आपण करायलाच पाहिजे.
2: म्हणजे केबीसीच्या भाषेत ओपिनियन पोल.
0: अगदी बरोबर बोललीस. याच्यावर ना मला खूप मोठा विषय सुचलेला आहे जो तुम्हाला पण खूप आवडेल, पण या गाण्यानंतर.
1: सांग की विषय तरी सांग.
0: आता सांगत नाही, इम्पेशंट होऊ नकोस, तुझा स्वभाव बदल.

0: एक मस्त गाणं होतं बरं का हे. हां आता आता आता सांग ना काय सांगणार होतीस.
1: हा मोठा विषय टीव्ही आणि त्याच्यावरच्या सासू सुनांच्या सिरियल्स कोण बघतं सांगा.
0: मी
1: क्या बात आहे मग. आणि सुनीता
0: हे अजिबात नाही. काय ग ते मला अजिबात आवडत नाही टीव्ही सिरियल्स. सासू सुना नंडा भाऊजाचे काय असतं त्याच्यामध्ये नुसती कट कारस्थानं असतात फक्त.
1: खरं सांगू काय सासू सुनांमध्ये इतकी खरं तर भांडणं होत नाही पण सिरियलमध्ये ते जास्त दाखवतात.
2: ते तेच दाखवतात मग आपण तेच बघतो.
1: पण रिमोट आपल्या हातात आहे ना आपण बदलू शकतो.
0: हा हा एक वेगळा विचार आहे.
1: आणि असं नको तो व्हायला की त्या सिरियल बघून कोणाला तरी त्याच्यावर काहीतरी आयडियाज याव्यात आणि लोकांच्याच घरात भांडणं सुरू व्हावीत असं नका करू.
0: सिरियल बघितली आहे त्यातली सासू नणन त्यातल्या गोष्टी आदर्श म्हणून उचलून जर घरात तसं वागायला लागली तर
1: हो
0: माणसांचा स्वभावच बदलल्यासारखं आहे. तर
1: आणि तू आजकाल

0: सिरियल बघ ना, छान काठपदराच्या साड्या दागिने घालून कोण वावरत असतं का घरात?
1: नाही गो बाई, आपल्यासारखी एकही अडचण त्यांना नसते. वेळेवर सॅलरी क्रेडिट झाली का, त्याच्यानंतर कामवाली आली का, मलाच ट्रॅफिक लागेल का,
0: खरंच
1: एवढं उकडतंय मग माझा मेकअप टिकेल का?
0: अगदी. अगं कुणाच्या लग्नाला जायचं म्हणलं तरी आर्थिक नियोजन करायला लागतं आपल्याला, त्यांच्याकडे काही नसतं. मोठ्या प्रमाणात लग्न दाखवतात चार चार दिवस, आणि आपल्याला कोणाला पाकिटात पैसे घालून द्यायचं म्हणलं तरी आपलं बजेट आपलं ढासळत.
1: बरोबर. प्रत्यक्षामध्ये जे चित्र आपण भुगतो किंवा असतं तसं तिथे कधीच नसतं.
0: म्हणतेस
1: तसं सगळं सधन असतं.
0: अगदी.
1: पण त्याचा दुसरा भाग असा पण आहे, तुझ्या रोजच्या अडचणीस तुला टीव्हीवर दाखवल्या तर कोण बघेल?
2: ते
1: बरोबर आहे, पण कटकारस्थान नको इतकंच वाटतं. प्रत्यक्षात कितीतरी घरं अशी आहेत की जिथे नेहमी जी सिरियल मध्ये वाईट असते सासू, अशी सासूच त्या घराचा कणा असते आणि तिने सगळ्यांना सपोर्ट करून वरती घर आणलेलं असतं.
0: खरंच खरंच.
2: अगदी सुनेला सुद्धा.
1: हो,
2: कारण सासू घर जेव्हा मागे सांभाळते तेव्हा सून पुढे जाऊन तिचं कर्तृत्व गाजवू शकते आणि दाखवते.
0: आणि
1: काही बाईला बाहेर पडून काही करायचं असेल ना, तिची सपोर्ट सिस्टीम उत्तम असणं गरजेचं असतं. मग त्या सपोर्ट सिस्टीम मध्ये भलेही तिचा नवरा असेल, सासरा असेल, मुलगा असेल, पुरुष मंडळी पण असतील, बायकाही असतील, घरातल्या काय किंवा मुली काय, पण कोणीतरी घरात तिथे खंबीर असल्याशिवाय ती बाहेर हातपाय हलवू शकत नाही, पंख पसरू शकत नाही.
0: खरंच आहे. आणि ना काही गोष्टी राहून गेलेल्या असतात सासूच्या सुद्धा करायच्या. म्हणजे त्या बरेचदा असं म्हणतात ना की अगं मला शिकायला नाही मिळालं, मी खेड्यात वाढले, तुला आज चान्स आहे, मी सगळं सांभाळते, तू शिक,
1: खरं
0: तू नोकरी कर.
2: पण हे असंही आहे की एखादी सून सुद्धा सासूला बाहेर जायला प्रवृत्त करते. एखादी कॉम्पिटिशन असते, काहीतरी छान स्पर्धा असतात, त्यावेळेला सून इतकी छान मदत करते सासूला की तुम्ही याच्यामध्ये भाग घ्या, मी तुम्हाला मदत करते. हे किती छान आहे ना ही गोष्ट.
1: छान वाटतं.
2: आणि मग सासूलाही किती आनंद होतो ना की अरे आपल्याला काहीतरी नवीन करायला मिळालं या वयामध्ये. त्यामुळे वय हा काही फार मोठा फॅक्टर नाही.
1: खरं. पण आता तू बघ, हे सांगितलेली बातमी खरी बातमी होऊ शकते. कारण लोकांना सासवासुना म्हणलं की त्या वाईटच त्यांच्यातलं नातं असेल असं वाटतं. कारण अनेकदा नातंच वाईट असतं, माणसं चांगली असतात ग.
0: बरोबर आहे, खरंच आहे. आणि ना आजकाल बरेचदा असं बघायला मिळतं वेळीच वेगळे वेगळे राहतात.
1: हो,
0: म्हणजे दूर राहून सुद्धा तुमची नाती घट्ट राहू शकतात, गोडवा टिकलेला असतो. ए वेळीच वेगळं राहावर्दं. मला एक वेगळी केस आठवली होती. ज्येष्ठ नागरिक असतात ना, त्यांना असं वाटत असतं की आपल्यामुळे पुढच्या पिढीला काही त्रास व्हायला नको. एक काकू होत्या, त्यांचे मिस्टर म्हणजे ते आजोबा खूप आजारी होते, बेडरिडन होते. त्यांच्या मुलाचं लग्न झालं, त्यावेळेला त्यांच्या आईने स्वेच्छेने त्यांना सांगितलं की तुम्ही दोघं वेगळे राहा, यांची शुश्रूषा करायला मी आहे, आपल्याकडे एक माणूस ठेवलेला आहे, तुम्ही तुमचं आयुष्य जगा. कारण त्यांचं नवीन आयुष्याची सुरुवात झाली होती, त्यामुळे त्यांना त्यांच्या ह्याच्यामध्ये गुंतवायचं नव्हतं. तुम्ही आहातच जवळ म्हणे, शेजारच्याच बिल्डिंगमध्ये तुम्ही फ्लॅट घ्या, तिथे आहे बघितलेला, आणि तिथे राहा. म्हणजे तसं तर जवळ राहाल आणि तसं तर तुम्हालाही एक स्पेस मिळते ना.
1: पण
0: हा आईचाही मोठेपणा आणि बायको म्हणून तिने तिचं कर्तव्य पण केलं असं मला वाटतं. म्हणून हा विचार करणारी लोक पण खूप लागतात, हा स्वभाव लागतो.
2: आणि बऱ्याच घरांमध्ये असंही होतं ना की ज्येष्ठ लोक जिथे आहेत त्यांना असं की आम्ही खूप कष्ट केले.
0: हो
2: खरंच आहे, ते पण मान्य आहे. पण प्रत्येक वेळी तेच तेच उगाळत बसणंही योग्य नाही ना. आता जमाना बदललाय, पिढ्या बदलताय, तर तसं प्रत्येकाला पुढच्या लोकांनाही आपण सपोर्ट करायला पाहिजे आणि हा स्वभावात थोडा बदल करायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं.
1: खरंय खरंय. म्हणजे अगदी आपण स्वभाव जरी म्हणलं तरी तो थोडा बदलता येऊ शकतो. त्याला कधी थोडीशी मुरड घालता येऊ शकते, कधी तो मोकळा करता येऊ शकतो. अगदीच अशक्य असं वाटत नाही.
0: खरंच आहे. ज्येष्ठ हे काटकसरी असतात बरेचदा, कधी पैसा पैसा जोडलेला असतो. आपल्यालाही ते बचतीचे धडे देतच असतात. पण हीच लोक ना जेव्हा परदेशात येतात त्याला प्रत्येक वेळेला कन्व्हर्ट करण्याची इतकी सवय असते की त्यांची मुलं सुद्धा डॉलरमध्येच पगार कमवत असतात.
1: बरोबर. सवय नसते ना ती.
0: बरोबर. सवय नसते, त्यांना असं वाटतं की खूप आपण खर्च करतोय का.
1: बरोबर. त्यामुळे त्यांची मुलं त्यांना सांगतात की आई किंवा बाबा तुम्ही हे इथे आले की कन्व्हर्जन करायचं नाही,
0: खरं
1: डॉलर मध्ये विचार करा. पण हे अवघड आहे ग. एकदम एके दिवशी उठायचं आणि रुपयांच्या जे डॉलर मध्ये विचार करायला लागायचं हे अवघड.
2: ती घेणारी जी गोष्ट आहोत आपण, जी विकत घेतो एखादी गोष्ट किंवा ती सर्व्हिस, त्याच्यासाठी जे पैसे मोजतो ते त्यांना खूप जास्त वाटतात. कारण आयुष्यभर त्यांनी रुपयात सगळं मोजलेलं असतं.
1: पण तुला सांगू का, म्हणजे मी ज्येष्ठ नागरिक नाहीये, सगळ्यांनी लक्षात ठेवा.
0: हो हो. मग नाही तू तरुणच आहेस.
1: हा
0: अगदी अगदी. म्हणजे आता कुठे अठरा लागले तुला.
1: पण माझ्या डोक्यात असा एक कॅल्क्युलेटर बसवलेला आहे की एखाद्या गोष्टीची किंमत जर मला खूप जास्त वाटली ना, मी ती विकत नाही घेऊ शकत. मला कुठेतरी मनातून समाधान व्हायला लागतं की हा आपण जे पैसे मोजतोय ते बरोबर आहेत.

0: वस्तू करता किंवा या सेवेकरता, का माहिती नाही, पण एक असं फार माझ्या मनात असतं की अमुक एवढ्या रुपयात हे मिळालं तर मी घेईन, नाही तर नाही घेणार.
1: हे जरी स्वभावात तुझ्या असलं तरी पण त्यानंतर ती वस्तू किंवा जी काही सेवा आपण घेतो त्याचं समाधान जास्त मिळतं, आनंद जास्त मिळतो, कारण ती आपल्या बजेटमध्ये आहे.
0: हा म्हणून असेल, बरोबर आहे.
2: म्हणून ना खूप मुलं वडिलांना गिफ्ट देताना बूट, जर 5,000 बूट दिले तुम्हाला सांगितलं तर बाबा ओरडतील, म्हणून 2,000 आहेत म्हणून सांगतात शेवटी, नाहीतर बाबा घालणार नाही ते बूट असं. आणि आपण जे आता परदेशातलं बोललो ना तर गंमत म्हणून, म्हणजे काही काही बंधनं आपण स्वतःवर घालायला पाहिजेत. हॉटेलमध्ये गेल्यावर अनेक बायका म्हणतात हे एवढ्या ह्याच्यात तर मी घरी स्वयंपाक केला असता, काय चव आहे ह्याला, किती पैसे ह्याच्यात, बापरे अर्धा किराणा आला असता आपला,
1: रोटी तोडता पण येत नाही म्हणतात,
2: किंवा चव त्यांना ती आवडत नाही म्हणून म्हणतात. पण कधीतरी आपला मुलगा किंवा सुना किंवा आपला नवरा सुद्धा आपल्याला एक आराम मिळावा म्हणून आपल्याला नेलेला असतं.

0: बापरे अर्धा किराणा आला असता आपला,
1: की रोटी तोडता पण येत नाही म्हणतात
0: किंवा चव त्यांना ती आवडत नाही म्हणून म्हणतात. पण कधीतरी आपला मुलगा किंवा सुना किंवा आपला नवरा सुद्धा आपल्याला एक आराम मिळावा म्हणून आपल्याला नेलेलं असतं.
1: ती किंमत ना त्या फक्त पदार्थांची नसते, तिथे जाणं, आराम करणं, त्या अवतीभोवतीचं वातावरण, ह्या सगळ्याची ती किंमत असते
2: आणि आपल्या माणसाच्या प्रेमाची किंमत असते
1: जी की मोजता येत नाही.
2: खरं.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.
3: हे घ्या, हे घ्या, हे घ्या, गरमा गरम
4: काय
3: बघ तर खरी,
4: हराभरा कबाब.
3: येस,
4: काय
3: चटणी बघ, चटणी
4: इतकी किती छान रंगाला, त्याला काय घातलंस तो याच्यात,
3: खाऊन तर बघ.
4: मस्त झाली अगदी. सुग्रणेश बाई,
3: अग तुझीच मैत्रीण.
4: पण तुला गंमत माहितीये, माझी आई नेहमी असं म्हणायची हा, कि एखादा पदार्थ कुणाला तरी देताना रंगसंगती साधून द्यायचा.
3: येस,
4: म्हणजे खाणाऱ्याची भूक वाढते, दिसायला छान दिसत वगैरे वगैरे.
5: म्हणजे आधी थोडक्यात डोळे तृप्त होतात.
3: अगदी बरोबर. आणि मग मन तृप्त होत. हिरवा कशावर चांगला दिसेल तर लाल ह्याच्यावर चांगला दिसेल, म्हणून मी बघ लाल डिश घेते खाली.
4: हा, म्हणजे पेक्षा रंगामुळे छान दिसतोय बर का तो.
3: अग बाई, खाऊन पण बघ, चवही छान झालीये.
4: छान झाला, मस्त झाला.
3: अगे काही नाही ग, पुदिना, कोथिंबीर, मिरची आणि आपलं लिंबू एवढंच.
4: हिरवं हिरवं घातलंय.
3: अगदी अगदी अगदी.
4: हाताला चव आहे तुझ्या पण.
3: प्रश्नच नाही, प्रश्नच नाही.
4: खूप छान केलाय.
3: हा मोठेपणा हवा बघ स्वभावात सगळ्यांच्या, दुसऱ्याला अप्रिशिएट करण्याचा. करणाऱ्याला पण त्याच्या कष्टाचं चीज झाल्यासारखं वाटतं नाही का.
4: खरंय खरंय. आणि एवढे कष्ट केल्याची पावती तर मिळायलाच पाहिजे.
3: वा,
4: आणि त्यासाठी तर करतो ना एवढे कष्ट आपण.
5: काही रंग बघ ना, मुळातच बघितले की आपल्याला एकदम शांत छान वाटतं. पांढरा रंग,
3: करेक्ट.
5: निळा,
4: निळा रंग, निळा रंग किती छान वाटतो.
3: 14 फेब्रुवारीला कोणता जास्त रंग दिसतो सगळीकडे?
5: भडक लाल.
3: आणि गुलाबी सुद्धा.
4: गुलाबी असतात आधीच्या वयात, गुलाबी असायचा तो रंग.
3: हो, पाकिट गुलाबी असतात. काही काही पत्र गुलाबी येतात.
5: गुलाबी पत्रातला गुलाबी मॅटर तोही तेवढाच छान असतो.
3: मग तेव्हा वेगळं अत्तर लावायची गरज नसते, त्याचा शब्दांचा सुगंधच इतका सुंदर असतो.
5: खरं की शब्द सुमन.
3: हो, पण लाल रंग म्हणालीस ना तू, प्रेमाचा पण रंग आहे, शौर्याचा पण रंग आहे आणि रागाचा पण रंग आहे, नाही का?
4: खरंय. ऐका, संशोधनात मी असं ऐकलं होतं की वाहनं बनवणाऱ्या इंडस्ट्रीमध्ये हे संशोधन खूप प्रसिद्ध आहे की खास करून चार चाकींचा रंग लाल असावा असं त्यांचं म्हणणं आहे, कारण तो पटकन दिसतो.
3: हो, आणि पिवळा पण.
4: पिवळा पण
3: ऐकलंय.
4: आणि लाल रंगाची वाहनं जेव्हा असतात तेव्हा ती लांबून दिसत असल्यामुळे ऍक्सिडेंटचं प्रमाण कमी होतं.
3: बरोबर.
4: म्हणून तर ट्रॅफिक सिग्नल मधला जो लाल दिवा थांबण्याकरताचा असतो, म्हणूनच तो लाल लांबून सुद्धा दिसावा म्हणून असतो.
3: पण तरीही लोक का थांबत नाहीत?
4: स्वभाव.
3: ए, तू ते ट्रॅफिक सिग्नल म्हणालीस ना, मला पॉपिन्सच्या गोळ्या आठवल्या. आपल्याकडे गोळ्याच्या, त्याच्यात इतके रंग यायचे,
4: खूप रंग असायचे
3: आणि ते एक सरप्राईज असायचं. पाकिट उघडल्यानंतर मला कोणता रंग येईल त्याचा.
4: बरोबर.
3: मग त्याच्यात काळा असायचा, पण काळा कोणी घ्यायला तयार नसायचं.
4: काळा नाही का माहिती, काळ्या रंगाला अशुभ ठरवलेलं आहे खूप लोकांनी.
5: ए, पण खरं तसं नाहीये बरं का.
3: हो ना, खरं तर काळे केस, काळे डोळे, काळ्या भुवया, सगळं काळच असतं.
4: आणि आजकालची तरुणाई बघ, आपण असं म्हणतोय आवडत नाही कुणाला, बऱ्याचशा लोकांच्या अंगात काळेच कपडे असतात, कारण ब्लॅक इज ब्युटिफुल असा आपण समज आहे.
5: आणि विशिष्ट एखाद्या कार्यक्रमाला जाताना मुद्दामून ते विकत घेतात नसेल तर काळा ड्रेस, आणि तोच ड्रेस घालून जातात.
4: ड्रेस कोड असतो आजकाल.
3: खरंच आहे. डिसेंट पण दिसतो काही ठिकाणी.
4: आमचा निषेध आहे तर काळ्या फिती बांधा,
3: काळ्या फिती दंडावर बांधून काम करायची. बरोबर.
4: नाही, उलट मला का आवडतो माहितीये का, काळा रंग, त्या रंगाचे कपडे घातले की मी बारीक दिसते.
3: हो, खरंय खरंय खरंय.
4: कारण त्याचं खरंच आहे, वैज्ञानिक कारण पण आहे, कारण तो प्रकाश शोषून घेतो.
3: बरोबर.
4: त्यामुळे आकार थोडासा कमी दिसायला होतो.
3: एक्झॅक्टली. हा, म्हणजे रंगांवर पण ते वैशिष्ट्य अवलंबून आहे.
4: हो. आणि दुसराही काळ्या रंगाचा

0: मला जाणवणारा फायदा म्हणजे काय, मुलं लहान असताना मी सांगायचे ना, आता तो अंधारातनं बागुलबुवा येईल बर का, ती मुलं थांबायचीच नाही, दंगा करायची.
1: खरंच आहे, कधी भयानक काही गोष्ट सांगायची असेल की सुरुवात तीच असते की अमावस्या होती, मिट्ट काळो
0: काळो
1: वातावरण निर्मितीसाठी उपयोग होतो ना त्याचा.
2: आणि संक्रांतीला पण आपण काळे कपडे घालतो की गो
0: की गो,
2: त्याशिवाय हलव्याचे दागिने उठून कसे दिसणार.
1: खरंच अगो, काळी पैठणी काय मस्त दिसते, सुंदर दिसते. आपली आजी सुद्धा झोपताना अंधार झाल्यावर चंद्र आकाशात दिसल्यावर गोष्टी पण सांगायची. नाही
0: त्याशिवाय गोष्टी सांगायची वेळ कशी येणार ग. जसे बाकीचे रंग आपल्याला हवे हवेसे वाटतात, तसं अंधार किंवा काळा रंग याकरता गरजेचाच आहे. अंधार झाल्याशिवाय दुसरा दिवस उजाडत नाही.
1: बरोबर,
0: तो दुसरा दिवस उजाडण्याच्या आधीच्या गोष्टी ऐकायला मिळत नाही, आजीची गोधडी मिळत नाही.
1: म्हणजे काळा रंग हा उद्याची आशा स्वप्न घेऊन येतो.
0: येस,
3: फिटे अंधाराचे जाळे.

0: ए थांब, आमच्याकडच्या मनीला मी जरा थोडंसं दूध घालून येते आणि थोडीशी पोळी कुस्करून घालते.
1: पण ती मनी काळी आहे का पांढरी आहे?
0: पांढरी आहे. अगं फार लब्बाड आहे ग. वेळ झाली की बरोबर येते आणि दिवसभर फिरत असते. भूक लागली की बरोबर तिला घराची आठवण येते.
1: बरोबर आहे. पण आता ती काय म्हणते ते तुला कळतं आणि तू काय सांगतेस ते तिला पण कळत असेल.
0: हो हो. त्याच्यामुळे अगं विशिष्ट वेळेला कावळा सुद्धा येऊन बसतो बघ खिडकीमध्ये. एकदा त्याला कळलं की आपण त्याला घालतोय घास.
1: सवय लागली की आपोआप ह्या गोष्टी होतात.
0: पण मस्त वाटतं का आजूबाजूला पक्षी प्राणी आले की मस्त.
1: प्राण्यांनी जीव असतो ना.
0: खरंच
1: खरंय. आणि ते आपल्यावर निरपेक्ष प्रेम करतात ना, ती मजा खरंच और असते.
0: खरंच आहे. पण मांजरांपेक्षा ना मला असं वाटतं की कुत्र इमानदार असतं.
1: आणि ते कुत्र नसतं, तो ना माणूसच असतो कुत्र्याच्या रूपातला. असं होतं शेवटी.
0: जे पाहतात त्यांना कुत्र म्हणलेलं पण आवडत
1: नाही. आवडत खरंच
0: आहे. खरंच आहे. त्यांच्या घरातला एक घटकच घटक झालेला असतो.
2: हे प्रत्येक प्राण्याचे असे वेगवेगळे स्वभाव आहेत नाही का ग. पूर्वीपासून आपण ऐकलोय बघ.
1: हो हो.
2: की ससा भित्रा आहे.
1: हो.
2: कोल्हा लबाड लांडगा धुरतो.
0: बरोबर.
1: पण हे विष्णू शर्मा म्हणून जे ऋषी होते त्यांनी एका राजाच्या राजपुत्रांना या गोष्टी सांगितल्या. राजाच्या दृष्टीने ते तिन्ही राजपुत्र राज्यकारभारासाठी अक्षम होते. मग आता ह्यांना ते शहाणपण द्यायचं कसं हे राजाला कळेना. नुसती पुस्तकी विद्या किंवा तलवारबाजी येऊन उपयोग नव्हता, हुशारी पण असायला हवी होती. मग त्यावरती तोडगा म्हणून विष्णू शर्म्याकडे राजाने तिघांना पाठवलं आणि विष्णू शर्म्याने त्या तिघांना गोष्टीतून हे सगळं ज्ञान दिलं.
0: ओ बर बर.
1: रूढार्थाने कुठलीही विद्या दिली नाही, तो वेगवेगळ्या गोष्टी सांगून त्यांना शिकवत गेला आणि त्या गोष्टींमध्ये त्या पंचतंत्र त्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आहेत त्या. आणि त्याने त्या प्रत्येका प्राण्याला स्वभाव दिले. त्यामुळे आपण अजून सुद्धा कोल्हा जर असेल तर तो आपल्याला लबाडच वाटतो. म्हणजे आता माकड खट्याळ असेल, बोके बदमाश असतात, ससा भित्रा आहे, ह्या सगळ्या किंवा मांजर असतं ते लाघवी असतं पण प्रेम वसूल करून घेणारं असतं, अशा पद्धतीने वेगवेगळ्या वेगवेगळ्या त्यांनी रंगवलेले स्वभाव वैशिष्ट्य.
0: बरोबर. तर मला आता एकदम ना महाराणा प्रतापांची गोष्ट आठवली. त्यांचा पांढरा घोडा होता आणि ते अगदी चेतक आणि तो सगळ्यात शेवटी महाराणा प्रतापांना वाचवावं म्हणून दरी पार करून उडी मारली. त्यांनी स्वतः जीव गमवला पण महाराणा प्रतापांना त्यांनी वाचवलं प्रयत्न केला.
1: इव्हन शिवाजी महाराजांच्या कुत्र्यांनी सुद्धा वाघ्यांनी त्यांच्या चितेत उडी टाकली होती.
0: जी समाधी सुद्धा आहे.
1: हो ग. आणि अशी जी पाळीव प्राणी असतात ना इतकी मानी जनावर ती फार जीव लावून जातात.
0: पण हे प्राणी जे असतात ना ते लहान मुलांच्या गोष्टींमध्ये पण किती दिसतात ग.
1: हो
0: अगदीच. म्हणजे लबाड मगर.
1: हो.
0: हुशार माकड.
1: हुशार माकड.
0: ते काळीच त्याला हवं असतं.
1: बरोबर.
0: मला ती गोष्ट किंवा अनेक गोष्टींमधून आपण शिकतो.
1: काय
0: सगळ्यात ती गोष्ट आठवते तुझी म्हणालीस ना की सगळे प्राणी वाघ सिंह असतील तर ते शूर. पण ती एक गोष्ट आठवते, पान पडतं आणि सशाला वाटतं की ढगत
1: पडलं घाबरतो लोकांनाही
0: घाबरतो. आणि सगळे हे जे त्यांचं जे शूरपणा असतो तो सगळा गळून पडतो सगळ्या प्राण्यांचा. सगळे जण घाबरतात.
2: ए ती बोक्यांची गोष्ट आठवते का तुला? लोण्याचा गोळा. तर आज अशा एका पारड्यामध्ये जास्त गोळा होतो, दुसऱ्या पारड्यामध्ये कमी असतो. मग इकडे जास्त झालं म्हणून माकड ते खाऊन घेत. परत दुसरं पारड मग जे जड होत मग तो पुन्हा त्यातला गोळा खातो. असं करत करत माकड सगळं लोणी संपवत.
0: सुनीता हीच गोष्ट एका गाण्यात सांगितली. दोन बोक्यांनी आणला हो आणला चोरून लोण्याचा गोळा.

लोक म्हणे म्याव म्याव, नको पुढे येऊ, दुसरा म्हणतो म्याव म्याव, हात नको लावू खाण्यासाठी, होता हो होता लोण्यावर दोघांचा डो

झाला आणि म्हणाला, माझ्या शेपटीला तू अरे लोण्यासाठी मैत्रीला का लावता कुलूप, ऐका माझ नका भा

आणि एक मोठा लहान मोठे केले जाणे वाटे घेऊन लोण्यावर डोळे.

0: काय ग, स्वभावाचे किती कंगोरे असतात नाही का.
1: आणि आपण बोलायला बसलो की तर अजून सुद्धा चार सापडतील.
0: अगदीच.
2: पण कसं आहे ना, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, तसं तो प्रत्येक जण आपल्याला मतं देत असतो. त्यातलं किती ऐकायचं आणि किती सोडून द्यायचं हे आपण ठरवूया ना.
0: नक्कीच नक्कीच.
2: पण आहे तसं, समजा जर ऍक्सेप्ट केलं,
0: हा
2: सगळं मान्य जर का केलं, किती छान गोष्टी राहतील.
1: अगदी बरोबर.
0: हो ना, म्हणजे मैत्री काय किंवा नाती काय हे टिकण्यासाठी हेच गरजेचं असतं, ऍक्सेप्टन्स गरजेचा असतो. काही जणांचा स्वभाव ना झगामगा मला बघा असतो, सारखं सेल्फ सेंटर्ड असतं, किंवा सारखं मी मी माझा मला कौतुक. पण एकदा ते ऍक्सेप्ट केलं की ती तशीच आहे. दोन शब्द
2: घेऊया
0: पुढे.
2: आणखीन मी एके ठिकाणी काय वाचलं होतं माहितीये, आपण लोकाला बदलायला जाणं म्हणजे मॅच्युरिटी नव्हे.
0: बरोबर.
2: आपण बदलणं म्हणजे मॅच्युरिटी.
0: बरोबर.
2: आणि ते सगळ्यात सोपं आहे,
1: कारण दुसऱ्याला बदलवणं आपल्या हातात नाहीये ना.
2: अजिबात नाही.
1: त्याच्यापेक्षा तो जसा आहे, ती व्यक्ती जशी आहे, ते ऍक्सेप्ट करणं हे जास्त सोपं आहे.
0: पण सुनीता, मला काय वाटतं ना की कधी कधी आवाजही उठवायला पाहिजे. हा म्हणजे दरवेळेला ऍक्सेप्ट करत राहिलं ना तर लोकांना ते टेक इट फॉर ग्रँटेड म्हणतो ना, तसं होतं.
2: बरोबर आहे.
0: आपल्यालाही मन आहेत, आपल्यालाही आवाज आहे, आपल्यालाही विचार आहेत.
2: बरोबर.
0: कधीतरी ऐकावं ना लोकांनी पण.
2: आणि गरज असेल तिथे आवाज उठवावा. नक्कीच उठवावा.
0: नक्कीच. बरोबर.
2: पण जाता येत आवाज उठवून काय करणार, आपलाच घसा बसेल.
0: हो. आपण जेव्हा लग्न करून येतो नवीन घरात, त्यावेळेला किती गोष्टी ऍडजस्ट करायला लागतात ना. म्हणजे अगदी घरापासून किंवा आपलं जिथे कम्फर्ट असतं, आपण ज्या सोफ्यावर आपल्या आईकडे बसत असतो, जिथे झोपत असतो, जी आपण पांघरून घेत असतो, तिथपासून आपलं सगळं बदलतं आयुष्य. खरं तर पण तिथपासून आपण सगळं किती ऍडजस्टच करत आलो ना.
2: सगळं स्वीकारतो ना ते, म्हणून सोपं होतं. खरंच.
0: बायका जास्त ऍडजस्टेबल असतात का असं मला वाटतं. स्वभाव त्यांचा जास्त लवकर मोल्ड होतो का.
2: हरकत नाही ना असं म्हणाला. कारण कसं आहे, सगळं आपलं जुनं सोडून आपण लग्न करून जेव्हा नवीन घरी येतो, तेव्हा फक्त माणसंच नाही तर आजूबाजूची सगळीच परिस्थिती आपण स्वीकारतो ना. आणि म्हणून मला वाटतं ती तडजोड करतो, म्हणून सगळं सोपं होतं ना पुढे. पण तुला दुसरी गोष्ट सांगू का, आपण बाई आहोत, आपण दुसऱ्या घरात गेलो, ऍडजस्ट केलं, त्या घरातली जी आधीपासून राहणारी माणसं असतात ती पण ऍडजस्ट करत असतात ग. त्यांच्या सुद्धा आयुष्यात डोळे उघडल्यापासून एक
0: मुलगा आहे ना, हिला हसून येणार आहे, टेन्शन वाढलं.
2: ही पोचली आहे वाटतं ना.
0: पोचली आहे, पोचली आहे. म्हणजे तू म्हणालीस ते अगदी बरोबर आहे खरं तर, की आपण दुसऱ्यांच्या घरी जातो पण ज्यांच्या घरी आपण जातोय त्यांनाही तितकंच टेन्शन असतं. दुसऱ्या घरची पोर आपल्याकडे येते,
2: ती आनंदात राहावी,
0: आनंदात राहावी, ती जबाबदारी जास्त असते. असो, पण एका हाताने घ्या आणि एका हाताने द्या. मला असं वाटतं ह्याच्यावरच सगळं संसारही टिकलेला असतो, किंवा आपली ही जी नाती असतात ती टिकलेली असतात, मैत्री टिकलेली असतात. आपण शाळेपासूनच्या मैत्रिणी, आतापर्यंत आपली मैत्री टिकली आहे याचं काहीतरी श्रेय मला असं

0: आपल्या स्वभावालाच जातो,
1: स्वभावालाच जातं. आणि दुसरी गोष्ट अशी असेल, आपण एकमेकींकडनं काही अपेक्षाच ठेवत नाही ग,
0: अगदीच,
1: की मी एकदा फोन केला आणि तू एकदा केला नाहीस तर मी नाही आता परत फोन करणार, असं नाही होत.
0: बरोबर,
2: मुळात अपेक्षा ह्याच मला वाटतं जास्त त्रासदायक ठरतात. असं अपेक्षा ठेवली आणि समोरच्यानी जर ती पूर्ण नाही केली तर आपण त्याचा त्रास करून घेतो. पण मी म्हणते मुळातच अपेक्षाच नाही ठेवल्या तर ते सोपं होईल ना,
1: जास्त सोपं होतं. पण सारख्या सारख्या अपेक्षा न ठेवता आयुष्य निरस होईल, मग आपण
2: बरोबरशी तेही बरोबर आहे. पण जेवढं अपेक्षा असावं ना,
1: बरोबर. आणि कदाचित हा नात्यांचा जितकी जवळीक वाढत जाते त्याचा हा साईड इफेक्ट असेल अपेक्षा ठेवणं. हा
2: बरोबर. आणि अपेक्षांमधनं कधी कधी छानही होतं ना, एखादी छान अपेक्षा ठेवली आणि खरंच ती पूर्ण झाली,
1: फार
2: किंवा समोरच्याला ती करायची त्यांची अपेक्षा
0: मिळत असेल, आनंद देणं आणि आनंद घेणं मजा असते. की जेवताना जसे सगळे रस आपल्याला लागतात, गोड लागतो, तुरट लागतो, खारट लागतो, आंबट लागतो, तेव्हाच जेवणाची मजा येते.
1: वेगळ्या स्वभावाची माणसं एकत्र आली ना
0: की त्या आयुष्याला अजून मजा येते. म्हणजे समजूत काढणारच कोणी नसेल तर चिडायला काय अर्थ आहे.
1: बरोबर, तो समजूत काढणार आहे या भरोशावर आपण चिडतो ग.
0: हो
2: बरोबर.
0: बरं, तुम्ही मगाशी म्हणला होतात अपेक्षा ठेवत नाही, पण हे घ्या माझ्याकडून एक छोटस गिफ्ट.
1: अरे बाप रे, पण मग अपेक्षा नाही ठेवली म्हणूनच आम्हाला किती जास्त आनंद झाला,
0: त्याच तुम्हाला हे बक्षीस आहे.
1: धन्यवाद.

श्रोतेहो, आताच आपण गप्पा टप्पा हा कार्यक्रम ऐकला. या कार्यक्रमाची संकल्पना होती संज्ञा कुलकर्णी यांची. यामध्ये सहभागी होत्या अपर्णा जोग, सुनीता कुलकर्णी, संज्ञा कुलकर्णी. श्रोतेहो, आपण मनुष्याच्या स्वभावाविषयी बोललो. स्वभावाला कितीतरी छटा असतात, अनेक कंगोरे असतात हेही लक्षात आलं. पण श्रोतेहो, याच स्वभावाला योग्य वळण लावून योग्य मार्गावर नेणं महत्वाचं आहे. नाहीतर हा स्वभाव, ही मनोवृत्ती विकृतीकडे जायला वेळ लागत नाही आणि मग समाजात बाललैंगिक शोषण, स्त्रियांवरचे अत्याचार, खून, मारामाऱ्या या गोष्टी ऐकायला येतात आणि मन अस्वस्थ होतं. पण नुसतं दुःख करत बसण्यापेक्षा ज्या व्यक्तींना मानसिक आधाराची, समुपदेशनाची, उपचाराची गरज असेल त्यांना नक्कीच मदत करूया आणि त्यांना मूळ प्रवाहात येण्यासाठी मदत करूया. बरे तर या विचाराबरोबरच मी संज्ञा कुलकर्णी कार्यक्रमाच्या सादरकर्त्या निलिमा पटवर्धन यांच्याबरोबर निरोप घेते. नमस्कार.

0: आताच आपण महिला श्रोत्यांसाठीचा वनिता मंडळ हा कार्यक्रम ऐकलात. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा. संधे

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: आकाशवाणीच्या विविध भारती सेवेवरून आम्ही बोलत आहोत श्रोते हो. दुपारचा एक वाजतोय. थोड्याच वेळात आपण ऐकणार आहोत द नेक्स्ट वेव, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम. श्रोते हो, दुपारचा एक वाजलाय, ऐकूया द नेक्स्ट वेव, हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.
1: The next wave. The next wave.

कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलं तर प्यार तो होना ही था या चित्रपटातील कुमार सानू यांनी गायलेली विनोद महेंद्र यांची रचना. संगीत होतं जतीन ललित यांचं. श्रोतेहो कार्यक्रमात आता ऐकूया जब प्यार किसी से होता है या चित्रपटातील लता मंगेशकर कुमार सानू यांनी गायलेली आनंद बक्षी यांची रचना. संगीत पुन्हा एकदा जतीन ललित यांचं.

0: मोदी हर परिवार को घर में बिजली बनाकर वही बिजली बेचकर कमाई का एक और साधन देना चाहता है।
1: भारताच्या पंतप्रधानांनी भारतात ज्या सौर क्रांतीची सुरुवात केली होती त्याचा परिणाम आता दिसायला लागलाय। भारतात एक एक करून 30 लाखांहून अधिक कुटुंबांच्या छतांवर सोलर पॅनल बसले। तुम्हीही या ऊर्जा क्रांतीचा भाग बना। पीएम सूर्यघर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in। सूर्यघर
2: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
3: भारत का गम एक्सपर्ट।
4: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
5: आणि लग्न बसण्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये बिझलाइन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे।

ऐकूया जहर या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेली सय्यद कादरी यांची रचना. संगीत रूपकुमार राठोड यांचं.

आपण ऐकत होतात संघर्ष या चित्रपटातील सोनू निगम यांनी गायलेली समीर यांची रचना. संगीत होतं पुन्हा एकदा जतीन ललित यांचं. श्रोते आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव. आता ऐकूया जिस्म या चित्रपटातील श्रेया घोषाल यांनी गायलेली निलेश मिश्रा यांची रचना. संगीत MM करीम यांचं.

0: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
1: फसला.
2: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
3: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
4: दररोज सकाळी 9 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
5: रोज सकाळी 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून. परंपरा तीच, रूप नवे.
6: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.
7: श्रोतेहो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव. आता ऐकूया प्यार में कभी कभी या चित्रपटातील शान यांनी गायलेली विशाल राज कुशल यांची रचना. संगीत आहे विशाल शिराज आणि सम्राट यांचं.

आता ऐकूया काईट या चित्रपटातील के यांनी गायलेली नासिर फराज यांची रचना. संगीत राजेश रोशन यांचं.

0: आपण ऐकत होतो आता भागम भाग या चित्रपटातील कुणाल गांजावाला आणि सुनिधी चव्हाण यांनी निघालेली समीर यांची रचना, संगीत होत प्रीतम यांचं.
1: कमी वेळा जास्त नफा, बस एका क्लिक वर कमाल हसला.
2: अनोळखी लिंक वर क्लिक करू नका, RBI सांगते
3: जाणकार बना सतर्क रहा.
4: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट.
5: कल दोपहर 3 बजे सुनिए सखी सहेली. इस कार्यक्रम के पहले भाग के प्रायोजक है देवदर्शन धूप अगरबत्ती धूप स्टिक्स कोन्स एवं हवन सामग्री.
6: पुणे पीपल्स बैंक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बैंक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

आता ऐकूया जन्नत या चित्रपटातील के यांनी गायलेली सय्यद कादरी यांची रचना. संगीत प्रीतम यांचं.

श्रोते हो द नेक्स्ट व्यव या कार्यक्रमात शेवटी आपण ऐकलं हिमेश रेशमिया यांनी गायलेली समीर यांची रचना. संगीत होतं हिमेश रेशमिया यांचंच. चित्रपट होता आशिक बनाया आपने. आणि याबरोबरच नेक्स्ट व्यव हा कार्यक्रम श्रोते हो आता आम्ही इथेच समाप्त करत आहोत. द नेक्स्ट वेव. द नेक्स्ट वेव.

आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. श्रोते दुपारचे 2 वाजलेत. प्रसारित करीत आहोत जुन्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम.

श्रोतेहो कार्यक्रमात आपण ऐकलत श्री 420 या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मुकेश यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची रचना, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. कार्यक्रमात आता ऐकूया चोरी चोरी या चित्रपटातील लता मंगेशकर आणि मन्नाडे यांनी गायलेली शैलेंद्र यांची रचना, संगीत पुन्हा एकदा शंकर जयकिशन यांचं.

0: मुझसे न पूछो कि तुम मेरे कौन हो,
1: ये तो बताओ कि तुम।
2: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं, ते आपल्या जगण्याचं महत्त्वाचं साधन असतं। आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय। सुरक्षित अन्न निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे। याच अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा। आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर। फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553705 किंवा 6। नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर।

श्रोते हो, जुन्या हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकलं अभिनेत्री फातिमा अर्शिद उर्फ नर्गिस दत्त यांनी काम केलेले काही निवडक हिंदी चित्रपट गीतं. शेवटी ऐकलत आह या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांनी गायलेली हसरत जयपुरी यांची रचना, संगीत होतं शंकर जयकिशन यांचं. याबरोबरच श्रोते हो, हा कार्यक्रम आम्ही इथेच समाप्त करत आहोत.

0: हा याच्यामधला फरक आपल्याला काय सांगता येईल?
1: प्रथम मी जत्रा म्हणजे काय आपल्याला सांगते. स्थानिक अगर ग्रामदैवतेच्या उत्सवासाठी गावोगावचे लोक एकत्र जमतात त्या धार्मिक संमेलनाला जत्रा असं म्हणतात. यात्रा या प्रामुख्याने पवित्र धार्मिक स्थळं देवदैवता यांच्याशी निगडीत असतात आणि त्यांचं स्वरूप हे मुख्यत्वे करून धार्मिक असतं. महाराष्ट्रामध्ये यात्रांची प्रमुख ठिकाणं आपल्या सगळ्यांना माहितीच असतील. पंढरपूर, तुळजापूर आहे, नाशिक, त्रिंबक, पैठण, टोके, जेजुरी, करवीर, प्रवरा संगम, कोकणातलं हरिहरेश्वर, भीमाशंकर, माहुली, कराड, वाई यासारखी आपल्या महाराष्ट्रात यात्रेची ठिकाणं आहेत. आणि वर्षातल्या विशिष्ट दिवशी या स्थळांना देवदेवतांच्या दर्शनाला भाविक येतात.
0: पण जत्रांचा जो उल्लेख आपण केला त्या जास्त करून माघ आणि चैत्रामध्ये जत्रा होतात.
1: कारण याच्यासाठी मी थोडस जत्रेविषयी मी अधिक आपल्याला सांगू इच्छिते. आजच्या जागतिकीकरणाचा जो काळ आहे किंवा माहिती तंत्रज्ञानाचा जो काळ आहे त्याच्या आधीचा आधुनिक काळ आहे आणि त्याच्या पूर्वीचा आधुनिक पूर्वकाळ ज्याला आपण प्री मॉडर्न म्हणतो, प्री इंडस्ट्रीयल औद्योगिक पूर्वकाळ म्हणतो, तर अशा या मध्ययुगामध्ये जत्रा आणि यात्रा लोकांच्या एकत्र येण्याचं एक भेटण्याचं महत्वाचं ठिकाण होतं आणि भाविकांचा मेळावा एवढंच याचं स्वरूप मर्यादित नव्हतं. आणि तर धार्मिकतेबरोबरच सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक परिप्रेक्ष्यातून त्यांच्याकडे पाहिलं तर त्याचं महत्व आपल्याला जाणवतं. मध्ययुगीन महाराष्ट्रामध्ये म्हणजे विशेषतः 17व्या आणि 18व्या शतकामध्ये एकमेकांशी संपर्क साधण्याची विविध माध्यमं नव्हती, मनोरंजनाची साधनं मर्यादित होती. आजच्या सारखी त्या साधनांमध्ये विविधताही नव्हती, त्यामुळे विशिष्ट धार्मिक प्रसंगी, काही सामाजिक प्रसंगी लोक एकत्र येत असत. मध्ययुगातलं जीवन होतं हे साधं सरळ होतं. आजच्या संदर्भातून बघितलं तर ते थोडं संथही म्हणायला हरकत नाही. आणि अशा काळामध्ये जत्रा आणि यात्रा यांना सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनामध्ये एक अर्थपूर्ण स्थान होतं. आणि मला आपल्याला इथे आणखीन एक सांगायला आवडेल की ग्रामजीवनाचा तो अविभाज्य भाग होता.
0: बरोबर,
1: गावकऱ्यांसाठी त्याचं एक विशिष्ट वैशिष्ट्यपूर्ण महत्व असायचं. कारण गावातली एकूण जी जमीन असायची त्या जमिनीपैकी काही जमीन ही जत्रा भरवण्यासाठी मोकळी ठेवली जायची,
0: कायमस्वरूपी
1: कायमस्वरूपी. आणि जत्रेसाठी जो खर्च येईल तो सर्व खर्च गावगाडा उचलित असे. आणि गावातले पाटील, कुलकर्णी यासारख्या वतनदारांपासून ते सामान्य गावकऱ्यांपर्यंत सर्वजण त्या जत्रेमध्ये आनंदाने सहभागी होत असतात. आणि त्यामुळे ही आपल्या गावाची एक हा कार्यक्रम आहे, हा उत्सव आहे, ही आपलेपणाची भावना, सेन्स ऑफ बिलॉंगिंग ज्याला म्हणतो, ते आपल्याला त्याच्यामध्ये दिसतं. आणि त्या गावच्या बरोबरच आसपासच्या गावातल्या कसब्यातले लोकही जत्रेसाठी एकत्र येत असत. त्यामुळे सामाजिकीकरणाच्या प्रक्रियेला या जत्रा चालना मिळते.
0: पण ह्या जत्रा भरतात त्या ग्रामदेवतेसाठी किंवा त्याच्या उपासनेसाठी, तर या ग्रामदेवता या संकल्पनेबद्दल वर्षा काय सांगशील?
2: भारत हा खेड्यांचा देश आहे. 70% जनता ही ग्रामीण भागात राहते. अलीकडच्या काही दशकांमध्ये शहरीकरण वाढतंय हेही आपण बघतोय, पण तरी सुद्धा अजूनही ग्रामसंस्थेला आपल्या देशामध्ये खूप महत्व आहे, म्हणजे विशेष महत्व आहे असं म्हणता येईल. आणि या ज्या गावोगावी अगदी लहानसा पाडा असला तरी त्या गावाची म्हणून, त्या पाड्याची म्हणून एक देवता असते. ती देवता ही संरक्षक देवता त्या गावाची, त्या समूहाची असते असं म्हटलं जातं. म्हणजे कुठल्याही आपत्तीपासून, म्हणजे अगदी नैसर्गिक आपत्ती असो, रोगराई असो, त्याच्यापासून किंवा दुष्काळासारखी अवस्था असो, त्याच्यापासून या देवता आपलं रक्षण करतात अशी श्रद्धा आजही म्हणजे या 21व्या शतकात सुद्धा टिकून आहे. आणि तो कोप त्या ग्रामदेवतेचा होऊ नये म्हणून त्या देवतांकडे बघितलं जातं. आणि आपण जर बघितलं म्हणजे आपण अगदी सगळ्या छोट्या छोट्या खेड्यांमध्ये नसो गेलेलो, पण अगदी आपल्या जवळ हिंजवडी हे जे ठिकाण आहे, आयटी पार्क म्हणून आपण म्हणतो, पण तिथला पण म्हातोबाची जत्रा भरते अगदी नुकतीच झाली ती. तर ह्या ज्या ग्रामदेवता असतात त्या मुळातल्या म्हणजे आर्यांची वसाहत भारतामध्ये झाली त्याच्या पूर्वी जे मूळ रहिवासी इथले होते त्यांच्या या देवता असाव्यात असं म्हटलं जातं. आणि त्यामुळे आपल्याला फरक असा दिसतो की ज्या वैदिक देवता आहेत त्या सगळ्या सात्विक आणि राजस अशा स्वरूपाच्या आहेत, पण या ग्रामदेवता खुद्द दैवत आणि त्यांची मंदिरं ही काहीशी तामस उग्र देवता आहेत. आणि त्यांची मंदिरं सुद्धा अशी खूप सुबक

0: कोरीव अशी आपल्याला नाही दिसत
1: नाही महाराष्ट्रात,
0: नाहीच दिसत. आणि कुठेतरी शक्यतो ती आडबाजूला वेशीवर डोंगराच्या कड्यावर अशी ही मंदिरं दिसतात. म्हणजे अनेक ठिकाणी तर अशा मूर्ती नसतातच, तांदळा असतो एखाद्या शिळेलाच ग्रामदैवता असं समजलं जातं, किंवा कुठेतरी तर एखाद्या झाडाची जी मुळं वर आलेली असतात जमिनीतून, त्या मुळांनाच शेंदूर लावून हळद कुंकू पाहून आपलं दैवत आहे गावाचं ते, आणि त्याची आपण पूजा अर्चा केली पाहिजे म्हणून या दैवतांचं.
1: पण या जत्रेच्या निमित्ताने ही होणारी पूजा का वर्षभर याचं?
0: नाही, वर्षभर पूजा अर्चा केली जाते ती अगदी साधी असते. कोणाला तरी एका म्हणजे ज्याला आपण गुरव म्हणतो त्याला तो मान दिलेला असतो, आणि जी वर्षभरात एकदा जी ही जत्रा भरते तेव्हा मात्र मग सगळा गाव तिथे गोळा होतो आणि तेव्हाचे विशेष पूजोपचार असतात, किंवा त्यावेळेला मग जत्रेच्या वेळेला विशेषतः नवस बोलले जातात, फेडले जातात. हो, अशा पद्धती खूप ठिकाणी आहेत. आणि मग त्यावेळेला मात्र सगळे गावातले लोक म्हणजे गावाबाहेरचे, आता सुमित्राताईंनी सांगितलं, ते चाकरमाने येतात अगदी या उत्सवांसाठी. आणि मग मुद्दामून सांगण्याची गोष्ट अशी की गावातल्या प्रत्येकाचा सहभाग असतो, म्हणजे नुसतंच पाहणारे लोक नसतात. म्हणजे गावातले अगदी आपण 18 पगड जातीचे जे लोक म्हणतो, तर त्या प्रत्येकाला काही ना काहीतरी जबाबदारी या दैवतांची दिलेली असते, दैवतांच्या उत्सवाची. आणि म्हणजे कुणीही मागे राहू नये, कुणीही वगळलं जाऊ नये, अशी व्यवस्था ती. आणि वर्षानुवर्ष कुठलेही लिखित नियम नसताना या प्रथा चालू राहिल्यात हे विशेष.
1: पण ग्रामदेवता ह्या ज्या आहेत त्या मुख्यत्वे गावाच्या वेशीवरती, असंच त्याचं स्वरूप आहे की गावाचं रक्षण करावं?
0: हा, बहुतेक ठिकाणी या गावाच्या वेशीवर असतात. अलीकडे आता सगळ्या गावांच्या सीमाही बदलल्या आहेत, रस्ते झालेत, त्यामुळे ही दैवत काही ठिकाणी गावातही आलेली आहे.
1: वेशी पुसट झाल्या
0: म्हणलं की आता असं नाही म्हणता येणार, पण मुख्यतः पूर्वी गावाच्या वेशीवर याचसाठी असायच्या की ती गावाचं संरक्षण करते दैवता म्हणून.
1: पण ते उग्र स्वरूप आहे त्यांचं असं तू आता उल्लेख केलास, त्याचं कारण काय असेल?
0: की या वैदिक देवता नाहीत, सात्विक नाहीत, आणि जर त्यांचा कोप झाला तर त्या गावावर संकटही आणू शकतात, असं आपण वैदिक देवतांच्या बाबतीत नाही शक्यतो बघत. हा फरक आहे की कोप झाला तर हीच देवता गावाला शाप देऊ शकते, गावाचं नुकसान करू शकते, म्हणून त्याचं स्वरूप उग्र असावं काहीस. आणि दुसरं पण एक आहे की या देवता काही ठिकाणी या गावातल्या स्त्री पुरुषांचे म्हणजे पूर्वजांचे ज्याला आपण म्हणूया, किंवा युद्धामध्ये बळी गेलेल्या वीरांचे आत्मे असावेत असंही काही ठिकाणी समजलं जातं. त्यामुळेही कदाचित त्यांचं स्वरूप वेगळं असावं, त्यामुळे तिथे मूर्ती बऱ्याच ठिकाणी घडवलेल्या नसतात. काही ठिकाणी त्या त्या उत्सवाच्या वेळेला म्हणजे जत्रा यात्रा जेव्हा असतात त्यावेळेला कुंभार मूर्ती घडवतात सुद्धा, पण मग उत्सव झाल्या झाल्या त्या जलाशयामध्ये विसर्जनही केलं जातं.
1: विरगळ वेगळे. सुमित्राताई, तुम्ही ज्या जत्रांचा उल्लेख केलात, जेजुरीची जत्रा ज्याचा तुम्ही अभ्यास केलात,
2: हो,
1: या सगळ्या जत्रांचं अर्थकारण काय होतं आणि तिथे व्यापारही चालत असे, तर त्याचे मोडी लिपीमध्ये तुम्हाला काही संदर्भ सापडले आहेत तर त्याच्याबद्दलही जाणून घ्यायला आवडेल.
2: हो, याचं थोडं मी एक 2 मिनिटं प्रास्ताविक करते. आपले सण उत्सव बघितले तर त्यातले बरेचसे उत्सव धार्मिक आहेत, पण बहुतांश उत्सव किंवा सण हे ऋतूंशी निगडित आहेत. पावसाळा संपल्यावर पीक कापणीसाठी तयार झालं की मग जत्रांचा आणि यात्रांचा सर्वसाधारणपणे आपण म्हणू शकतो
1: एक आनंद साजरा करण्याचा मार्ग पण आहे ना, की चांगलं पीक आलं म्हणून आनंद.
2: कारण आता गावकरी किंवा शेतकरी आता आपल्या शेतीच्या कामातनं त्याला फुरसतीचा वेळ आहे, त्यामुळे बहुतांश जत्रांचं आणि यात्रांचं आयोजन माघ आणि चैत्र महिन्यात केलं जातं. आणि कोणत्या दैवतेच्या उत्सवासाठी ही जत्रा भरवली जाते त्यानुसार वर्षातील ठराविक अंतराने आणि ठरवलेल्या वेळी जत्रा भरवल्या जातात. कधी वर्षातनं एकदा, कधी दोनदा, तर कधी 3 महिन्याच्या अंतरानं या यात्रा आणि जत्रा भरवल्या जातात. परंतु सर्वसाधारणपणे ग्रामदैवतेच्या उत्सवाप्रित्यर्थ भरवल्या जाणाऱ्या जत्रा ह्या वार्षिक असतात आणि 2 ते 3 दिवस त्याचा कालावधी असतो. आता यात्रांकडे मी येते. महाराष्ट्रामध्ये पंढरपूर, तुळजापूर, नाशिक, जेजुरी इथं यात्रा भरतात. आणि नाशिकला तर दर 12 वर्षांनी येणारी सिंहस्थ पर्वणी, आणि तिथे तर राजपुताना पंजाब येतनं भाविक मध्ययुगामध्ये येत असतात. जेजुरीला त्यातनं 4 वेळा यात्रा भरते, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि चैत्र. याच्या व्यतिरिक्त सोमवती अमावस्या, दसरा या दिवशी भाविक तिथे येतात. आणि खंडोबाच्या ह्या यात्रेचं सगळ्यात व्यवच्छेदक लक्षण म्हणजे सर्व सामाजिक समूह त्याच्यामध्ये येतात. म्हणजे

0: अनेक जाती उपजातींचा तो मेळावा असतो
1: बरोबर.
0: आणि पार वऱ्हाड खान्देश कोकणातून कोळी समाज येतो, वऱ्हाड खान्देशमधनं मराठा समाज येतो आणि माघ महिन्याच्या यात्रेमध्ये या कोळी समाजाचा मोठा सहभाग त्याच्यामध्ये असतो. आता भाविक मोठ्या संख्येने येत असल्यामुळे उद्यमी, व्यापारी, दुकानदार, कारागीर यांना त्यांच्या व्यवसायाला मोठा वाव या निमित्ताने मिळत असे आणि त्यामुळे यात्रेच्या ठिकाणी बाजार भरवला जातो.
1: हे तुम्ही किती सालातलं सांगताय?
0: पुणे पुरालेखागार मधली मोडी कागदपत्र आहेत, मराठी कागदपत्र जी मोडी लिपीमध्ये लिहिलेली आहेत ती वापरली आहेत आणि ती 18व्या शतकातली आहेत, म्हणजे 1732-34-35 पहिल्या बाजीरावचा कालखंड आहे आणि नंतरच्या काळातली.
1: तेव्हापासून ही त्याच्यात उल्लेख आहे,
0: जेजुरीचा उल्लेख त्याच्यामध्ये. संत रामदासांनी त्यांच्या एका पदामध्ये खंडोबाच्या जत्रेचं वर्णन केलेलं आहे. खंडेराव देखिला देव, जनयात्रा मिळाले सर्व, काय सांगू नाना वैभव, लोकांची दाटी, स्वारांची दाटी, यात्रेची दाटी, दिवट्यांची दाटी, दिंड्यांची दाटी, वाद्यांची दाटी. आणि रामदास पुढे म्हणतायत, हाती किंकाटती, उंट भडकती, घोडे हिंसती, बैल दुराती, नामघोषे गर्जताती, कोण कोठे काही कळेना, यात्रेमध्ये ते आकळेना, गर्द झाला आश्चर्य मना, पुढे दाटी मागून दाटी, दोहोंकडे दुकान दाटी, आंतर दाटी छत्र्यांची दाटी. बाजाराविषयी पुढे ते म्हणतायत संत रामदास, बाजारी जावे चकित व्हावे, काय घ्यावे काय न घ्यावे, सीमा नाही धन्य वैभव. त्यामुळे एवढं ती पुरातन आहे आणि मोठ्या संख्येनं हे भाविक येत असल्यामुळे मग तिथं बाजार भरायचा. त्यामुळे काही दुकानं ह्या बाजारपेठेमध्ये कायमस्वरूपी असत, तर काही दुकानंही तात्पुरत्या स्वरूपामध्ये उभी केलेली असत. या व्यापारी मध्ये वाणी ज्यांना बक्कल किंवा चाटे म्हणतात ते अन्नधान्य, कडधान्य, किराणा भुसार, मसाले यांचा व्यापार करायचे. त्यांची संख्या सर्वात अधिक असायची आणि जवळच्या कसब्यातनं म्हणजे सासवड, सुपे, वाई, कासेगाव, नसरापूर, खडकवासला इथनं ते आपला माल घेऊन येत. लिंगायत आणि मराठवाणी यांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसतं. मध्ययुगामध्ये वाहतुकीची, दळणवळणाची साधनं प्रगत नव्हती, त्यामुळे बैलांच्या पाठीवर, घोड्यांच्या पाठीवर हे माल आणत. आता बाजाराच्या ठिकाणी वाण्यांनंतर जास्त दुकानं कोणाची असायची तर शिंप्यांची असायची. त्यांचा समकालीन कागदपत्रांमध्ये चोळकर असा सुद्धा उल्लेख आहे. आणि तात्पुरतं दुकान हे शिंपी लोक थाटत आणि हे शिंपी जेजुरीला पुणे, सासवड, सुपे, म्हसवड, माण या ठिकाणाहून येत असतात. याच्यानंतर विविध कारागीर येत असत, कासार असत, जे पितळी धातूंच्या वस्तू तयार करत असत, त्यांची संख्या शिंप्यानंतर त्यांची संख्या आपल्याला अधिक दिसते. त्याच्यानंतर तांबट असत, तांब्याच्या धातूंचे वस्तू करणारे, सराफांची दुकानं असत, पुणे बारामतीहून हे सराफ येत असत, खाटीक असत, मणेरी असत, म्हणजे बांगड्या, मणी, पोत तयार करणारी, यामध्ये मुस्लिम समूह ची लोक आपल्याला जास्त दिसतात. त्याच्या व्यतिरिक्त अतारी, अत्तर तयार करणारे, धनगर, घोंगड्यांचा व्यापार ते करायचे, रेवडेकरी, तर त्यांचाही उल्लेख आहे. बागवान म्हणजे फळे आणि भाजी विक्रेते, लोणारी म्हणजे चुना जो असतो त्याचे व्यापार करणे, पाळणेकरी, पटवेकरी, पटवेकरी म्हणजे मणी, खडे गुंफणारे, रेशमी वस्त्र करणारे, खारखाडे म्हणजे मिठाचे व्यापारी ते असं, त्याच्यानंतर गोसावी असं. त्याच्यानंतर या का जेजुरीच्या यात्रेमध्ये भगत यांचा खूप उल्लेख येतो. याच्या व्यतिरिक्त
1: भगत म्हणजे
0: पुजारी, देवाचे पुजारी, त्यामुळे जेजुरी
1: भविष्य सांगणारे नव्हे, ते वेगळे, तेही असतीलच ना, पण भविष्य सांगणारे
2: म्हणजे जत्रांच्या वेळेला.
0: त्याच्यानंतर सुती कापड त्याचे व्यापारी येत असत. त्याच्यामध्ये मोमीन, पिंजारी, कोष्टी हे सासवड, सुपे, औरंगाबाद, बऱ्हाणपूर इथनं सुद्धा येत असत बरं का. आणि सासवडला तर 18व्या शतकामध्ये सासवड हा मोठा कसबा होता. सासवडला 3 बाजारपेठा असायच्या आणि सासवड हे सुती कापडांसाठी प्रसिद्ध होतं, म्हणजे धोतर आणि इतर गोष्टी.

0: गोष्टींसाठी. त्यामुळे सासवडहून सुद्धा सुती कापड घेऊन जेजुरीच्या बाजारामध्ये हे व्यापारी असत. दुसरी मला गोष्ट सांगायची की ह्या बाजाराची एक संरचना असायची की प्रत्येकाने आपली पालक कुठे थाटायची, तात्पुरत्या स्वरूपात दुकानं
1: कुठे
0: ठाकायची, कारण दरवर्षी हे व्यापारी आणि कारागीर त्या त्या ठिकाणी येत असत. तर प्रत्येकाची एक विशिष्ट अशी जागा
1: ठरलेली
0: अशी त्या बाजाराची एक संरचना असायची.
1: सर्वसमावेशक अशी ही जत्रा दिसते, म्हणजे सगळ्यांच्या गरजा भागतील आणि सगळ्यांना पोटापाण्याला काहीतरी यत्न मिळेल अशा या जत्रेचं स्वरूप दिसत आहे.
2: आता एकच लहानसा मुद्दा सांगते, आपण बोललो ज्योतिषी, तर काही जत्रांमध्ये अशी पद्धत असते, म्हणजे आपण बोललोच आता की शेतीच्या हंगामाला साधारण धरून आपल्या या जत्रा किंवा उत्सव असतात ग्रामदेवतांचे, तर काही जत्रांचा किंवा उत्सवांचा समारोप ज्योतिषी अशा प्रकारे करतो की यावर्षी पाऊस हवामान कसं असेल असं सांगून त्या जत्रेचा उत्सवाचा समारोप होतो, अशी ही काही ठिकाणी पद्धत आहे.
1: वर्षात सर्व गावांनी एकत्र येऊन साजरा करायचा म्हणून तो ग्रामोत्सव असं म्हणूया आपण. त्यांना काही सामाजिक सांस्कृतिक पदर असतात का?
2: हो, म्हणजे मला तर असं वाटतं की हे सगळे ग्रामदेवतांचे उत्सव हे सामाजिक अभिसरणाचं माध्यमच असतं. म्हणजे कोकणात रत्नागिरीत काही जे उत्सव आहेत, म्हणजे उदाहरणार्थ होळीचा उत्सव हा सुद्धा तिथे ग्रामोत्सव आहे. ती जी होळीची काठी असते ती कुणाच्या घरातल्या माडाची आणायची हे ठरलेलं असतं आणि दरवर्षी ते आळीपाळीने एकेका घराला तो मान जातो. ती मिरवत काठी जेव्हा होळी जिथे पेटते तिथे आणली जाते तर ती वाटेमध्ये एकेका घरी तिचा मुक्काम असतो. हा, म्हणजे अशी प्रथा आहे. त्यामुळे त्या त्या घराला त्या त्या वर्षी तो मान असतो आणि त्यामुळे सगळं गाव पर्यायाने त्या उत्सवामध्ये सामील होतं. किंवा काही ठिकाणी अशाही प्रथा आहेत की गाव जेवण जे असणार आहे त्या गाव जेवणामध्ये यांच्या घरचं तेल येईल, त्यांच्या घरचं मीठ येईल, अशी पद्धती. म्हणजे आपल्याला वाटायला छोटं वाटतं पण मिठाचा मान असतो ते कुटुंब उलट त्यावर्षी जास्ती आनंदी असतं किंवा
1: त्याच्याशिवाय काही
2: होणार नाहीये. तर या प्रथा त्यामुळे आपण जर उत्सवाशी निगडीत बघितल्या तर असं दिसतं की हे सामाजिक अभिसरणाचं एक माध्यम आहे. किंवा दुसरी त्याची एक बाजू अशी आहे की थोडं त्याला पर्यावरणीय बाजू म्हणता येईल की त्या निमित्ताने जलाशय स्वच्छ केले जातात, विहिरी असतात, तळी असतात, तळ्यांच्या काठी किंवा विहिरीच्या काठी अनेकदा हे छोटी छोटी ग्रामदैवत बसलेली असतात. म्हणजे अगदी छोटी कोनाडा असतो किंवा घुमटी असते पण ती जलाशयाच्या काठी असते, मग त्या निमित्ताने गाळ काढला जातो आणि आपण एरवीही म्हणतोच की जलाशय प्रवाही राहिले पाहिजेत, त्याच्यात गाळ साठला तर त्या पाण्याचा किंवा त्या पाण्यावर जे उत्पन्न घेतलं जातं त्याचा उपयोग होणार नाही. तर ही पण एक बाजू आहे की त्याला पर्यावरणीय एक बाजू आहे. आणि तिसरं जे आपण
1: आपला सर्व सण उत्सव पर्यावरणीय
2: आहेच, म्हणजे ते हंगाम ऋतुचक्राशीच सगळ्यात निगडीत असल्यामुळे तर आहेच आहे. आणि सांस्कृतिक बाजू अशी की या निमित्ताने अनेक ठिकाणी लोककलांचं सादरीकरण होतं. म्हणजे अगदी चित्रकला भरतकामापासून तमाशे किंवा आपण ज्याला म्हणतो दशावतार त्याचे प्रयोग होतात. आणि या कला त्या अक्षरशः वर्षभराच्या उत्सवाच्या आधारे काही ठिकाणी आत्ता टिकू नये तरी त्यांचं अस्तित्वही संपलं असतं. म्हणजे त्याला आर्थिक बाजू जेवढी आहे, म्हणजे अनेक ठिकाणी त्या भरतकामाच्या वस्तू किंवा मण्यांच्या माळा किंवा इतर दागिने असतील त्यांची विक्री जशी होते तसं त्या कलाकारांना अस्तित्वही त्या उत्सवांमुळे मिळतं असंही आपल्याला दिसतं.
1: तमाशाचा उल्लेख तू केलास, मला आठवते नारायणगावला इथे एक तमाशा पंढरीच म्हटलं जातं नारायणगावला, आणि गुढीपाडव्याला तिथे राहुट्या उभारल्या जातात आणि तिथे येऊन तमाशात सादर करणारे जे संघ आहेत ते येतात आणि तिथे या यात्रा जत्रांचं कंत्राट त्यांना मिळतं की तुम्ही या आणि आमच्या गावामध्ये तुमचा कला प्रकार सादर करा.
2: त्यामुळे अनेक लोककलांना अस्तित्व देणारं आणि सातत्य वाढवणारं असं हे केंद्र आहे.
1: बरोबर, आणि जसा आर्थिक उलाढाल त्याच्यामध्ये होते तसंच आपलं सांस्कृतिक दृष्ट्या आपली कला सादर करण्याचं एक व्यासपीठ पण हे आहे. सुमित्रा, ते तुम्ही काहीतरी सांगत होता.
0: हो, जत्रा हे मनोरंजन आणि करमणुकीचं मुख्य बरोबर होतं, कारण
1: यात्रा अधिक धार्मिक.
0: हो, देवतेचा उत्सव हा जत्रेचा मुख्य भाग असला तरी त्या प्रसंगी नाच गाणं, तमाशे, नाटके, जादूचे प्रयोग, गारुडी, अस्वल आणि माकडांचे खेळ करणारे, फिरणारे पाळणे यासारखे लोकांच्या मनोरंजनाचे आणि करमणुकीचे विषय सुद्धा जत्रेमध्ये असतात. म्हणजे जत्रेचं प्रमुख आकर्षण हे आणि काही जत्रांच्या ठिकाणी कुस्त्यांचे फड रंग आणि डोंबऱ्याचे खेळ असं, त्याच्यानंतर मल्लक्रीडा व त्यासंबंधी

0: संबंधित खेळ,
1: मल्लक्रीडा मी मल्लखांब म्हणताय तुम्ही,
0: हो बर, आणि कसरतीचे खेळ याचेही आयोजन केलं जात असं.
1: बर,
0: त्यामुळे जत्रा ह्या मोठ्या उत्साहानं आणि आनंदानं साजऱ्या केल्या जायच्या. हे सामाजिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीचं व्यासपीठ या जत्रेच्या माध्यमातून उत्पन्न,
1: आणि सर्वांना ज्याच्यात स्थान आहे अशी महत्वाची गोष्ट.
0: तीन मध्ययुगात असं दिसतं की ह्या मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे या जत्रेच्या ठिकाणी इतर गावाहूनही लोक येत असतात, तर मग विशिष्ट जात समूहांचे लोक त्या निमित्ताने एकत्र येत आणि मग जत्रेच्या ठिकाणी जात पंचायत भरायची.
1: अच्छा.
0: हा, काउन्सिल मीटिंग ती भरायची आणि मग जातीविषयक काही जर काही तंटे असतील, काही प्रश्न असतील, तर ते सुद्धा
2: सोडवले जातात. डहाणू जवळ पालघर नावाचं जे ठिकाण आहे तिथेही गावाचे जे काही प्रश्न असतील किंवा एकमेकांशी काही भांडणं झालेली असतील तर ती या उत्सवाच्या दिवशी मिटवायची अशी प्रथाच आहे. म्हणजे तो दिवस हा या वादविवाद मिटवण्यासाठी आणि पुढे त्यातून चांगला मार्ग काढून एकमेकांबरोबर एकोप्याने सलोख्याने राहायचं असं ठरवून तो उत्सव पाळला.
1: एकोपा वर्षभर टिकला पाहिजे त्याचा निश्चय त्या दिवशी जत्रेत करायचा. ग्रामदेवतांची नावं पण नेहमी कुतूहल जागृत करणारी असतात. अगदी येडोबा पण पाहिलाय मी. तर याचा उगम कुठे झाला असावा?
2: एक तर काही नावं ही मी मगाशी म्हटलं तसं पूर्वजांचे उत्सव म्हणून हे जर साजरे केले जात असतील तर तशीही आहेत. म्हणजे सोनजाई खामजाई ही स्थानिक नावं असू शकतात, त्यामुळे तसंही असेल. आणि दुसरं म्हणजे काही नावांशी आख्यायिका जोडलेल्या असतात. म्हणजे तुकाई जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला मला वाटतं ती गोष्ट सगळ्यांना माहिती असेल की शिवाजी महाराजांना एक दिवस देवी स्वप्नात आली आणि त्यांनी डोळे उघडले आणि तू काई असं त्यांनी विचारलं, त्याच्यावरनं तुकाई हे नाव पडलं. तर अशासारख्या अनेक आख्यायिका या दैवतांच्या नावांशी किंवा त्यांच्या गावातल्या अस्तित्वाशी पण जोडलेल्या आहेत. म्हणजे कशी आली गावात देवी, तर मग कुठली तरी कथा रचली जाते त्या देवतेचं अस्तित्व तिथे सिद्ध करण्यासाठी, म्हणूनही नाव आहेत. म्हणजे येडाई आपण किंवा येडोबा असाही देव आहे. तर हे येडेश्वरी नावाचं मोठं ठिकाण उस्मानाबाद जवळ आहे. म्हणजे ते त्या भागातल्या ती ग्रामदैवता पण नाहीये, ती मोठी मोठं मंदिर असलेली अगदी सिद्ध देवी आहे.
1: मी येडोबाचा उत्सव कोयनेच्या जवळ पाहिला अलीकडेच.
2: हो बरोबर आहे. किंवा वाघोबा देव आहे, तो वाघोबा तर चक्क वाघाची पूजा करणाऱ्या आदिवासींचाच उत्सव आहे तो. आणि तो ह्याच्यासाठी असतो की वाघ असेल तर जंगल टिकेल आणि जंगल टिकलं तर पाण्याचे स्रोत टिकतील असं असेल. आणि त्याच जंगलावर या आदिवासींचं अस्तित्व सगळं जीवन मुख्यतः अवलंबून असतं, त्यामुळे त्या वाघाची पूजा केली जाते तिथे. आणि त्याच्यासाठी मग कुरण तिथली किंवा दाट जंगलाचा प्रदेश हा राखून ठेवला जातो. म्हणजे अनेकदा ही दैवत जी ग्रामदैवता आहे ती देवरायांमध्ये असलेली सुद्धा आपल्याला दिसतात आणि त्या देवामुळे देवराई टिकते.
1: पण ही जत्रा कधी देवराईत भरलेली मी ऐकली
2: नाही भरत, पण उत्सव देवराईला असतो का?
1: अच्छा, देवराईत
2: असतो असतो असतो.
1: कारण त्याचं संरक्षण व्हावं ही मुख्य भूमिका असल्यामुळे मला असं वाटलं की उत्सव तिथे होत
2: नाही. पण मग कौल लावणं किंवा अनेक गोष्टींसाठीचे निर्णय देवाकडून मागणं या गोष्टी देवराईच्या बाहेर येऊन तुमच्या म्हणजे जे काय तुमची पंचायत भरते त्या ठिकाणी घेतले जातात. पण प्रत्यक्ष पूजा अर्चा ही देवराईतच होते.
1: आजच्या काळातलं महत्व तुम्हाला काय, दोघींनाही विचारते, काय महत्व वाटतं अशा जत्रा यात्रांचं?
2: म्हणजे या मूळ जो या मागचा जो उद्देश आहे मी मगाशी म्हणलं तसा सामाजिक अभिसरणाचा तो तर आहेच आहे. म्हणजे या निमित्ताने लोक सगळे म्हणजे भेद ज्याला आपण म्हणू धर्म जात वर्ग हे सगळे बाजूला ठेवून गाव एकत्र येतं आणि सलोख्याने वागतं हे मुख्य आहे. दुसरी एक छोटीशी मला आता जाणवते नेहमी गोष्ट अशी की आता पशुपालक जे समूह असतात ते वर्षभर भटकत असतात जनावरं घेऊन चाऱ्यासाठी, ते या निमित्ताने येतात गावात येतात आणि त्यांची अनेक कुटुंब तिथे वर्षभरांनी भेटतात. म्हणजे नातेवाईकांच्या भेटी हा सुद्धा त्याच्या मागचा उद्देश आहे. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे मग त्यानिमित्ताने अनेकदा सोयरीकी जुळतात. तर याही अनेक
1: फार मोठा उपयोग आहे त्याचा, सोयरीकी जुळवण्यासाठी हे निमित्त आणि त्या निमित्ताने एकत्र येणं.
0: मला असं वाटतं की आजच्या या युगामध्ये आज आपलं जीवन खूप ताणतणावाचं झालेलं आहे, तर कुठेतरी ते ताणतणावातनं बाहेर पडण्यासाठी येण्यासाठी हे खूप छान हा चांगला एक
1: संधी आहे.
0: संधी आहे
1: चर्चेच्या शेवटाकडे आपण आलोय. वर्षात शहरात येऊन राहणं ही अनेकांसाठी मजबुरी आहे.
2: हो,
1: गावची नाळ तर तुटत नसते, अशा निमित्ताने मग प्रवास घडतो.

0: तर आज या उत्सवाचं स्वरूप बदललं आहे का? काय म्हणशील तू?
1: हो, अनेक ठिकाणी आपल्याला ते उत्सवाचं स्वरूप
0: म्हणजे
1: बदललेलं दिसतं.
0: उत्सवी
1: तो
0: झालाय का
1: हा
0: अधिक?
1: परिहार्य आहे, म्हणजे विकास म्हणजे फक्त नवीन देवळांना रंगरंगोटी आणि मनोरंजन म्हणजे फक्त स्पीकर्स लावून गाणी असंही काही ठिकाणी दिसतं आपल्याला. आणि खरं म्हणजे ज्या मूळ प्रथा परंपरा आहेत त्यांच्यातलं आपल्याला जे हीन वाटतंय ते बदललं पाहिजेच. म्हणजे जसा जसा काळ पुढे जातोय आणि आपली परिस्थिती बदलते त्यानुसार जे सत्व आहे तेवढं ठेवायचं आणि जे प्रतिकूल आहे जे हीन आहे ते टाकून द्यायचं असं तर झालंच पाहिजे. पण अनेकदा आज असं दिसतं की त्यातलं धार्मिक टिकलं नाही तरी चालेल, पण जे सांस्कृतिक सामाजिक पदर आहेत ते टिकले पाहिजेत. पण अनेकदा मनोरंजनाकडचा कल वाढलेला दिसतो, स्थानिक राजकारण त्याच्यात आलेलं दिसतं. पण हे त्या त्या ठिकाणच्या समुदायांवर अवलंबून असतं की आपण काय ठेवायचं आणि काय
0: काय गाळायचं,
1: गाळायचं.
0: आणि मोठी आर्थिक उलाढाल पण या निमित्ताने होत असते, जी कदाचित पुढे वर्षभरासाठी अनेकांना बेगमी करायलाही त्यातनं संधी मिळत असते.
2: हो, मध्ययुगामध्ये तर मोठी आर्थिक उलाढाल होत असे, कारण जनावरांचे बाजार या निमित्ताने भरायचे
0: अच्छा.
2: आणि त्यामुळे म्हणजे बैल, घोडे, वाईजवळचे जे रहिमतपूर आहे तर तिथे घोड्यांचा बाजार भरायचा, गाढवांचा बाजार भरायचा. त्यामुळे जे पशुधन जे आपल्याला शेतीसाठी उपयोगी आहे ते त्या जनावरांची खरेदी विक्री, त्यामुळे
0: तिथे
2: आर्थिक उलाढाल हे तर
0: बरोबर
2: त्याचं महत्वाचं
0: महत्वाचं
2: अंग आजही आहे आणि
0: तेव्हाही
2: तेव्हाही
0: होतं.
2: होतं
0: मुख्यत्वे एकत्र
2: म्हणजे.
0: जमण्याचं हे ऑकेजन किंवा ही संधी
1: बरोबर
0: आहे त्या
1: संधी.
0: निमित्ताने.
2: हो
0: आणि
2: हो
0: वर्षा तू जसं म्हणालीस तसं हीन जे आहे ते वगळून पुढे जाऊया,
1: जाऊया.
0: कुठलाही सण समारंभ उत्सव साजरा करताना हेच त्याचं
2: आणि मला
0: गमक
2: आणि
0: आहे.
2: एक वाटतं की त्याचा जो मूळ गाभा आहे ना तो टिकला
1: टिकला
2: पाहिजे,
1: पाहिजे.
2: तो कुठेतरी आज हरवल्यासारखा वाटतो आहे. आणि उथळपणा आणि नको त्या गोष्टींना थोडं महत्व आलेलं आहे
0: बरोबर
2: की काय असं काही
0: अगदीच.
2: वेळेस वाटतं.
0: आणि तिन्ही पिढ्या एकत्र येण्यासाठी सुद्धा याचा उपयोग अनेक
1: कौटुंबिक
0: समाजांमध्ये होतो.
1: बंधही या निमित्ताने
0: कुटुंब एकत्र येतात, चांगलं ते घेऊन पुढे जाऊया. तुम्ही दोघेही जणी या चर्चेसाठी आज आकाशवाणीमध्ये आलात, त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद.
2: धन्यवाद.
1: धन्यवाद.
3: श्रोते, आताच आपण सप्ताह विशेष हा कार्यक्रम ऐकलात. यामध्ये सहभाग होता डॉक्टर सुमित्रा कुलकर्णी आणि वर्षा गजेंद्र गडकर यांचा. सूत्रसंचालन होतं गौरी लागू यांचं, निर्मिती सहाय्य मुनिका मेहकर यांचं. आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. दुपारचे 3 वाजतायत, थोड्याच वेळात सखी सहेली कार्यक्रम आमच्या राष्ट्रीय वाहिनीवरून.
4: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान, जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान.
5: निक्षय मित्र तो हम सबका साथ निभाते, टीबी रोगी व परिजन को पोषण, जांच, इलाज और आजीविका संबंधी सहायता पहुंचाते. जब मिल जाएगा सबको अपना निक्षय मित्र तैयार, तब पक्की हो जाएगी हमारी जीत और टीबी की हार.
6: निक्षय मित्र, इस अभियान ने एक बड़े चैलेंज से निपटने में टीबी के मरीजों की बहुत मदद की है. आपको जानकर हैरानी होगी, हमारे देश में 10-12 साल के बच्चे भी निक्षय मित्र बनकर टीबी के खिलाफ लड़ाई को आगे बढ़ा रहे हैं.
4: जन जन का रखे ध्यान टीबी मुक्त भारत अभियान.
5: अधिक जानकारी के लिए नजदीकी आयुष्मान आरोग्य मंदिर जाएं. स्वास्थ्य एवं परिवार कल्याण मंत्रालय द्वारा जनहित में जारी.
7: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत. इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
8: भारत का गम एक्सपर्ट.
9: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत. प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य.
10: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामींनी मध्ये बिझलाईन बिल्डिंग कुमठेकर रोड पुणे.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट.
1: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 29 30 41 42.

श्रोते हो नमस्कार. देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमात सध्या आपण आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन ऐकतो आहोत. ऐकूया या अभिवाचनाचा पुढचा भाग. अभिवाचन केलंय गौरी लागू यांनी.

उन्हाळी सुट्टीनंतर शाळा सुरू झाल्या तेव्हा पुट्टू मद्रासच्या मोठ्या शाळेत गेला. त्याच्या डॅडींची बदली झाली. स्वामीनाथनही त्या वर्षात मुलाकडे राहायला गेले. तसे हळूहळू मैथिलीच्या मनातलं सगळं पुसट व्हायला लागलं. अम्माची तब्येत मात्र अधूनमधून बरीच नसायची. मॅथ्यूज टीचर नेमानं संध्याकाळी येत नव्हते. आता समुद्रकिनाऱ्यावर मैथिलीला फार एकटं वाटायचं. इतर दोस्त होते पण त्यांच्यात खेळावं असं वाटेना. पुट्टू स्वामीनाथन यांच्यासारखं तिलाही कुठेतरी जायचं होतं. पण कुठे? ती साधी मद्रास पॉंडिचेरीपर्यंतही कधी गेली नव्हती. 6:30-7 ती समुद्रावरनं परतायची. पुष्कळदा संध्याकाळचा स्वयंपाकही करायची. तो करायला तिला आवडायचं. पोंगल जवळ येत होता. शेजारी घराघरातून त्याचं स्वागत सुरू होतं. मैथिलीचं स्वतःचं घर मात्र त्याला अपवाद होतं.

पूर्वी मैथिली आम्हाला विचारायची की ती हा सण का करत नाही सगळ्यांसारखा. तर आम्हा म्हणाली होती की ती ख्रिश्चन आहे आणि हा सण त्यांचा नाही. मैथिली शाळेतनं घरी आली तो आम्हा निजलेली. ती दप्तर फेकून आम्हाजवळ गेली. तू केव्हा आलीस आम्हा? दुपारीच. बरं वाटत नाही तुला आम्हा? मैथिली, मला उद्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हावं लागेल. इथेच थोडे जास्त दिवस राहावं लागेल, अम्मा म्हणाली. मी राहीन तुझ्याजवळ हॉस्पिटलला. ते बघायचं आता. तू कोणाकडनं डबा घेऊ नको. जानकी देईल, पण हे नेहमीचंच झालं. तू काय नेहमीच हॉस्पिटलला राहशील अम्मा? नेहमीच नाही ग, पण मधून मधून तर राहावंच लागेल. कुणाची मदत नेहमीच घेऊ नये आपण. एखाद्या वेळेला अगदी अडचणच पडली तर? मैथिलीने मान हलवली. ही किराण्याची लिस्ट, ही उद्या शाळेत जाताना नेऊन दे, तो संध्याकाळपर्यंत सामान पाठवून देईल. मैथिलीसमोर उद्याचा दिवस उभा राहिला. तो वेगळाच होता एकदम. तिला कळलंच की काहीतरी होतं आणि एकदम सगळं बदलतं. तिला अम्मा हॉस्पिटलला असतानाचे ते 2 दिवस आठवले. ती काहीशी उत्सुकही झाली. त्यात अम्माचं आजारपण नव्हतं कुठेच, होतं ते फक्त हॉस्पिटल. आता मैथिलीचा रस्ताच बदलला. हॉस्पिटल ते घर, हॉस्पिटल ते शाळा. समुद्राची वाटही आता पुसट झाली. महिना, 1.5, 2, 3 महिने झाले. अम्मा हॉस्पिटलमधनं केव्हा परतेल हा प्रश्नच तिच्या पुढे आला नाही. पुट्टू जसा ते गाव सोडून गेला मद्रासला, तशी ती तिचं ते क्वार्टर सोडून हॉस्पिटलला राहायला गेली. तिचा परिसर बदलला, माणसं बदलली. या बदललेल्या परिसरात तिच्या अम्माचं आजार पण होतं, म्हणूनच हॉस्पिटलही होतं. पण मैथिलीच्या बालमनाला अम्माचं तेवढं आजारपण सहजच वगळता आलं. संध्याकाळ होऊन गेली की अम्मा म्हणायची, घरी जाता, थोड्या वेळाने जाते, घर अंधारात ठेवू नये मैथिली, लवकर जा, एखाद्या खोलीत तरी लाईट असावा. मैथिली नुसतंच हो म्हणायची. सकाळी घर झाडलं, अम्माचा प्रश्न. कचराच नव्हता. रोज झाडलं पाहिजेच मैथिली. बरं, मग उद्या झाडीन. रविवारी चर्चमध्ये जा सकाळी. मैथिलीला हो म्हणवे ना आणि नाहीही म्हणवे ना. तिला चर्चमध्ये जायला आवडत नसे. नाहीतर समुद्रावर जातेस तेव्हा देवळात उदबत्ती लावून ये. मी आता समुद्रावर जातच नाही, ती म्हणाली. ते समुद्राच्या वाटेवरलं देऊळ तर तिला बिलकुल आवडत नव्हतं. उभट, अरुंद, अंधार. संध्याकाळी दीपमाळेचा उजेड असे, पण त्या हलणाऱ्या ज्योतींच्या सावल्या फेरी टेलमधल्या चेटकिणीसारख्या तिला भासत. मैथिली, यू प्रे फॉर मी. लहान मुलांची प्रार्थना येशू ऐकतो, अम्मा म्हणायची. अधूनमधून कसं बोलणं व्हायचं. मैथिलीची परीक्षा होती, ती संपली. अभ्यास तिने हॉस्पिटलमध्ये अम्माच्या खोलीत बसूनच केला. पॅन्ट्रीजवळची एक छोटी सामानाची खोली अम्माला दिली गेली होती. निमुळती अरुंद खोली, खोलीला एक खिडकी. मैथिली खिडकीत कितीतरी वेळ उभी असायची. परीक्षा झाली. आता उन्हाळी सुट्ट्या लागल्या. तिचे पुष्कळसे मित्रमैत्रिणी गावाला गेले, पण यावेळी मैथिलीला त्याचं वाईट वाटलं नाही. आता ती स्वयंपाक करण्यापुरतीच घरी जायची. एकटं स्वयंपाक करताना समर्थ वाटायचं, स्वतः कुणीतरी आहोत असं. स्वयंपाक फारच थोडा असे. मैथिली एकदा संध्याकाळी डबा घेऊन आली. मॅथ्यूज टीचर बसलेले होते, पण खोलीचं दार बंद नव्हतं. आज यांनी माझ्याकरता सूप आणलाय, अम्मा म्हणाली. मैथिलीने त्यांच्याकडे पाहिलं. बसके, स्थूल, हेडसरांच्या

खोलीतल्या बैठ्या स्टूलासारखे, तिच्या मनात आलं. डोळ्याला चष्मा, मोठ्या जाडजाड भिंगांचा आणि काळेसुद्धा. इतका काळा तर स्वामीनाथनचा नोकरही नव्हता. आम्हाला मॅथ्यूज टीचर आवडतात तरी कसे? ते मॅथ्ससुद्धा चांगलं शिकवत नव्हते. समजलं नाही, पुन्हा विचारलं की ओरडत. पुट्टू तर म्हणायचा की त्याला या टीचरना झापडा लगवाव्या असं वाटतं. मैथिलीला फिस्सकन हसू आलं. मॅथ्यूजने नेहमीसारखा तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला. असेच फालतू प्रश्न, गणिताचा पेपर कसा होता हे शिकवत नसते तर पैकीच्या पैकी मिळाले असते. थोडा वेळ बसून ते गेले. मग जानकी आंटी आली. कुणी कुणी येत गेलं. सगळे गेल्यावर दोघींनी जेवून घेतलं. उद्यापासून संध्याकाळचा स्वयंपाक करू नकोस, तुझ्याकरता सकाळचंच थोडं ठेव. मॅथ्यूज माझ्याकरता डबा आणणार आहेत, अम्मा म्हणाली. दुसऱ्याकडून डबा कशाला? ते नाहीत दुसरे. मग जानकी आंटी दुसरी नाही, मैथिली ठासून म्हणाली. अम्मा स्तब्ध झाली. हो, तीही दुसरी नाही. पण मैथिली, मला माशाचं सूप, चिकन सूप असं सांगितलंय डॉक्टरांनी, तुला नाही जमायचं. मॅथ्यूज आणून देतील. मैथिली गप्प बसली. राग येऊन खालचा ओठ तिने दाताखाली दाबून धरला. अम्माला वाटलं की मैथिलीने मॅथ्यूजचा असा राग करू नये. एखाद्या वेळेला ते तिला घरी नेतील, शिकवतील, त्यांना मूलबाळ नाही. मैथिलीनं संध्याकाळचं घरी जाणंच बंद केलं. सकाळी झाडण उरकून टाकत होती. अम्मा म्हणत होतीच तर एका खोलीत लाईट लावून ठेवूनच ती हॉस्पिटलला यायची. दिवसभर तिथल्या आवारात खेळायची. वॉर्ड बॉय, सिस्टर, नर्सेस, डॉक्टर सगळ्यांशी तिची घट्ट मैत्री झाली. ते छोटंसंच मिशनरी हॉस्पिटल, तिथली गुळगुळीत फरशी, पांढऱ्या स्वच्छ भिंती, डॉक्टर नर्स लोकांचे पांढरे ॲप्रन, पांढरेच युनिफॉर्म, त्यांच्या बुटांची आयटीतली टिकटॉक. शाळा असताना प्रायमरी स्कूलची सकाळची तमिळ भाषेतली प्रार्थना आम्हाला खोलीत ऐकू यायची. हॉस्पिटलच्या आवारातल्या गवताचा उग्र रानवट वास यायचा. पाऊस पडला की साध्या लहानशा सरींनी तो उग्र वास खोलीच्या छोट्या खिडकीतून आत यायचा. हक्कानं त्याचंच घर असल्यासारखा असं मैथिलीला वाटायचं. तो वास तिला फार आवडायचा. तो मग भुरुभुरू हॉस्पिटलच्याच खास म्हणून असलेल्या वासात मिसळायचा. अलीकडे मैथिली हॉस्पिटलच्या आवारातही संध्याकाळी फिरकेनाशी झाली होती. त्या छोट्याशा खिडकीच्या गजांना नाक लावून उभी असायची. राऊंडला आलेले डॉक्टर जिव्हाळ्यांनी हटकायचे. संध्याकाळी खोलीत काय करतेस? जा बाहेर खेळ जा. मग डॉक्टर तिथे असे तोपर्यंत ती बाहेर जाऊन उगाच वेळ काढी. डॉक्टर गेले की पुन्हा खिडकीशी नाक लावून ती उभी. रात्री खोलीच्या खिडकीशी उभं राहिलं की येणाऱ्या जाणाऱ्या रेलगाडीचा आवाज यायचा. ती गाडी काही खूप लांबून येत नसावी, खूप लांब जातही नसावी, पण मैथिलीला त्या गाडीबद्दल आकर्षण होतं खूप. ती अजून एकदाही रेलगाडीत बसली नव्हती. गाडीची शिट्टी रात्री 10:30 सुमारास ऐकू येईपर्यंत मैथिली हट्टानं जागी राहायची. सगळे झोपले असताना सिस्टरला मात्र रात्री जागावं लागतं याचं मैथिलीला फार वाटायचं. ती सुद्धा पुष्कळदा रात्री तिच्याबरोबर थोडा वेळ जागून पाहायची. सिस्टरचं छोटं टेबल, रजिस्टर, तिच्या थर्मासमधली कॉफी, विशाखापट्टणमजवळ समुद्रकिनाऱ्यावरले त्या सिस्टरचं गाव, म्हणजे त्या गावातच ती शाळा शिकली ते गाव. मैथिलीच्या चिमुकल्या जगात एक एक भर पडत गेली. व्यक्तींची, बंधांची, आजूबाजूच्या पेशंटचंही नातं जुळलं गेलं. ते यायचे बरे होऊन घरी परतायचे, नाहीतर मोठ्या हॉस्पिटलला शहरात जायचे. अम्माच इतके दिवस हॉस्पिटलमध्ये होती. मैथिलीच्या लांब केसांचा गुंता व्हायचा. अम्मा गुंता काढून द्यायची. पण मैथिलीला स्वतःला नाहता येत नव्हतं. ड्युटी बदलताना ती सिस्टर केस छान धुवून द्यायची,

0: हॉस्पिटलला मैथिली स्वतः स्वतःशीच एक नवा खेळ खेळायला शिकली. हा खेळ खेळायला दुसरा भिडू लागत नव्हता. आपण जे नाही आहोत ते आहोत अशी कल्पना करून बघण्याचा खेळ. पूर्वी संध्याकाळी वाळूत एकटं बसून साडेसात वाजण्याची वाट बघताना ती हा खेळ खेळली होतीच. समुद्रावरले कुठले कुठले पक्षी होऊन उडण्याचा खेळ. आता ती पुट्टू झाली आणि पुट्टू झाला मैथिली. उशीर झाला की हॉस्पिटलमध्येच तरातरा त्याची आई यायची आणि या नव्या पुट्टूला ओढून घेऊन जायची. तीच मग पुट्टूसारखी नव्या मोठ्या शाळेत गेली. तिला छानसा सेंड ऑफ मिळाला. चित्राचं पुस्तक आणि रंगकाड्या मिळाल्या. ती या खेळात सिस्टरही झाली. टिकटॉक बुटांचा आवाज करत कॉरिडॉरमधनं मिरवली कडक इस्त्रीच्या पांढऱ्या कपड्यात. मग ती वेणुगोपाळ सुद्धा झाली. अम्मा आता खोलीतल्या खोलीतही फिरेनाशी झाली. बाहेरच्या बाथरूमपर्यंत हात धरूनच न्यावं लागे. तिच्या दुखण्याचं स्वरूप गंभीर व्हायला लागलं. पण मैथिलीपर्यंत ते पोचलंच नाही. हॉस्पिटल ही तिची खेळण्याची एक आवडीची जागा झाली होती. मैथिली खोलीच्या खिडकीत बसून गोष्टींची पुस्तकं वाचायला लागली. तिला खोलीच्या बाहेरही जावं वाटेना. फेरी टेल्स, समुद्रकथा, साहसकथा, देशोदेशीच्या लोककथा, त्या गोष्टीत समुद्र होता, राक्षस होता, घोड्यावर बसून येणारा जादूगार होता. ते घोडे पाण्यात शिरायचे, आभाळात घुसायचे, ढगातून जायचे. खोलीत संध्याकाळी लोक भेटायला यायचे तरी मैथिली खिडकीशी बसून वाचत राहायची. त्या टिसभर खोलीतच राहून कुठून कुठे फिरून यायची. श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन या काही क्षणांच्या विश्रांतीनंतर.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
2: संपर्क 89 39 41 42.
1: आपण ऐकत आहोत कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल, संध्याकाळची गोष्ट. पुस्तकांच्या विश्वात हरवताना डोळ्यांना मिळते नवी दृष्टी. अक्षरांच्या या सुंदर प्रवासात उलगडते अनोखी सृष्टी.
0: रात्री वेगळी सिस्टर ड्युटीवर होती. तिला मैथिलीचं तिथे खेळणं आवडत नसे. सर्वांचं मैथिलीवरलं प्रेमही तिला बघवत नसे. ती घुमी आणि कडक होती. मैथिली तिच्याशी काही नेहमीसारखं बोलायला गेली तो ती डाफरली. बाते मत करो, पेशंट को सताना मत. युअर मम्मी इज गोइंग टू डाय अँड यू सिली गर्ल. मैथिलीचा चेहरा उतरला. सिस्टर निघून गेली. मैथिलीला काहीतरी जाणवलं वेगळं, विपरीत. ती अम्माजवळ जाऊन उभी राहिली. अम्मानी ते ऐकलं होतं. तीच सिस्टर बाहेर कोणाशी बोलत होती. डोंट नो हाऊ लॉंग दिस पीपल विल ऑक्युपाय द रूम. ते कदाचित मैथिली आणि तिच्या अम्माबद्दल असू शकत होतं. ते अम्मानीही ऐकलं. तिने मैथिलीचा हात धरला. त्या हाताची पकड अतिशय क्षीण होती. मैथिली, मी मरणार नाही, मी बरी होईन, नक्की विश्वास ठेव. मग आपण इथून जाऊ मोठ्या शहरात. तुला मोठ्या शहरात जाता येईल. तरी मैथिली तशीच उभी होती. मैथिली अम्माच्या खोलीशी आली. ती मॅथ्यूज टीचरची पॅन्ट तिने ओळखली. स्टूलावर बसून ते पाय मागेपुढे हलवत होते. अम्मा काहीतरी म्हणत होती. मैथिली दाराआड झाली. मला एकदा तरी खरं सांगा, म्हणजे सुखानं मरीन तरी, मला या पोरीची काळजी असायला हवी की नाही? मी हे साधं विचारूही नको. मी या पोरीला कुणावर सोपवू तरी? तू काही काळजी करू नको, त्यांचे शब्द आले. हे शब्द नकोत मला. तुमचं माझं नातंच मला समजून घ्यायचं.

तू फार विचार नको करू. ते उठलेले दिसले. थोड्या वेळानं ती आत गेली. दुसऱ्या दिवशी मॅथ्यूज टीचर आलेच नाहीत. अम्मानीच नाही तर तिनंही वाट पाहिली. अम्मा दोन चारदा म्हणाली, जा जाऊन टीचरना बोलावून आण. पण ती गेली नाही. नाही जात असंही म्हणाली नाही. त्या दिवशी मैथिली खेळायलाही नाही गेली. खिडकीशी फक्त उभी राहिली, वाचलंही नाही. आले का ग ते? अम्मासारखं मॅथ्यूजबद्दल विचारायला लागली. तू त्यांची वाट पाहू नको ना अम्मा, अम्माच्या केसांवर हात ठेवून म्हणाली. बर, अम्मा लहान मुलासारखं म्हणाली. तेही मैथिलीला चांगलं वाटलं नाही. अम्मा, गोष्टीतलं सगळं खरं असतं का ग? खरं असल्याशिवाय कोणाला लिहावंसं कसं वाटेल बरं? म्हणजे फेरीटेलसुद्धा खरी? खरीच, पूर्वी ते घडलं असेल केव्हा तरी. म्हणजे आताही असं काही होईल तर त्याच्या पुढं गोष्टी होतील का? अम्मा थोडा वेळ बोललीच नाही, मग म्हणाली, कुणास ठाऊक, आजकाल ना माणसं फार खोटी होत चालली आहेत. मॅथ्यूज दुसऱ्या दिवशीही आले नाहीत, तिसऱ्या दिवशी नाहीत. 8 दिवस ते उगवलेच नाहीत. ते यायच्या वेळी 1 तास अम्मा दाराकडे तोंड करून निजायची. ती वेळ सरली की दाराला पाठ करायची. आता अम्माची तब्येत झपाट्याने ढासळायला लागली. पलंगावर साधं उठून बसणं बोलणंही कमी झालं. भेटायला येणारे कमीच होते. मैथिलीला आता सकाळचा स्वयंपाक कोणी करू देत नव्हतं. तिनं घरी जाणंच बंद केलं. आणि अम्माही म्हणाली नाही की जा लाईट लावून ये, घर झाड. शाळा सुरू झाली. यावर्षी शाळा सकाळची होती. सकाळची शाळा मैथिलीला आवडायची. मैथिली शाळेत निघताना अम्मा म्हणाली, शाळेतनं येताना पोस्टेज घेऊन ये ग, काही पत्र लिहायची आहेत. पत्र? मैथिलीला आश्चर्य वाटलं. तिच्या घरी कोणाची पत्र येत नसत. अम्मा कोणाला पत्र लिहितही नसे. डॉक्टर अंकलचं एक ग्रीटिंग आलं होतं तिच्या वाढदिवसाचं, तेवढंच. दुपारी मैथिली अम्माच्या पलंगाशी बसली. सांग काय लिहू? तिनं पत्र लिहिली. मजकूर एकच, मी फार आजारी आहे, मैथिलीला तुम्ही इथून घेऊन जा, तिला तिकडे शिकवा, थोडाफार पैसा मी तिच्याकरता ठेवलाय, भेटायला या म्हणजे सविस्तर बोलता येईल. डॉक्टर अंकल, मुंबईची मैथिलीची आत्या आणि अम्माची मोठी बहीण त्रिचनापल्लीची, अशी तिघांना पत्र लिहिली. घरी निळी डायरी आहे, त्यात पत्ते आहेत, बघून नीट पत्ते लिही, अम्मानं सांगितलं. पत्र नीट बंद करा, अक्षर चांगलं काढ, स्पेलिंग बरोबर लिही. आता घरी जा, पत्ते टाक आणि पोस्टात टाकून ये. अम्माला थकल्यासारखं झालं. आता मग केव्हा? आधीच उशीर झाला. तरीही मैथिली उठली नाही. म्हणाली, मला कुठेही जायचं नाही अम्मा, मी इथेच राहीन. बघू, अम्मा म्हणाली. आणि डॉक्टर अंकलला कशाला लिहायचं? अम्मानं तिच्याकडे पाहिलं काहीसं आश्चर्यानं. त्यांनी डॅडींवर केस केली होती ना? शाळा सुरू होण्यापूर्वीच मॅथ्यूज मद्रासला गेले. तिथल्या शाळेत त्यांनी जॉब घेतला. मद्रासला ते एक मुलगाच दत्तक घेणार होते. निघण्यापूर्वी घाईत उभ्या उभ्या भेटून गेले. पत्र टाकली गेली, महिना झाला, पण कुणाचंही उत्तर नाही की कुणी आलंही नाही. हळूहळू कोणी येण्याची वाटच मिटून गेल्यासारखी झाली. दोघींनी आपसात साधा उल्लेखही टाळला. डॉक्टर अंकलचंही पत्र नव्हतं. मैथिली त्यांच्या पत्राची वाटही बघत होती आणि ते तिला नकोही होतं. जानकी आंटीनं घरच्या पत्त्यावर आलेलं पत्र आणून दिलं, साधं पोस्टकार्ड, महिन्याभरापूर्वीचीच तारीख, कुणाची तरी अनोळखी सही. डॉक्टर अंकल गेले होते. वीरा तू

मिथिलीला कुठेच पाठवू नको, माझ्याकडे ठेव. इतक्या जणात ती जड नाही व्हायची मला. कुठे पाठवलं तर तो तिला फार मोठा बदल होऊन जाईल, जानकी आंटी म्हणाली. तुझ्याकडे ते आवडणार नाही. नाही आवडणार, पण ते काही तिला हाकलून द्यायचे नाहीत. तुला कुठे इतकं स्वातंत्र्य आहे जानकी? साधं तू घरी झोपायलाही नव्हती येऊ शकत. छोट्या छोट्या गोष्टी त्यांच्या ऐकत आले, ही मोठी गोष्ट नाही ऐकणार, जानकी आंटी म्हणाली. सकाळी मैथिलीचा क्लास सुरू होता, इंग्रजी कविता सुरू होती. तो वर्गाच्या दारात वेणुगोपाळ उभा राहिला. त्यानं मैथिलीचं नाव घेतलं. टीचर थांबले. सगळा वर्ग तिच्याकडे पाहायला लागला. मैथिली उभी राहिली. टीचर वेणुगोपाळजवळ आले, त्याच्याशी बोलले. मग मैथिलीकडे पाहिलं. काही कळल्यासारखं मैथिली उठली, दप्तर न घेता. कुणीतरी ते तिच्या हातात दिलं. टीचर तिच्याबरोबर शाळेच्या फाटकापर्यंत गेले. मागं चित्रासारखा स्तब्ध वर्ग. वेणुगोपाळच्या मागे मैथिली गेली. हॉस्पिटलमध्ये सगळे मैथिलीकडे पाहत होते. सिस्टर, नर्स, वॉर्ड बॉय मैथिलीला पाहून रडायला लागले. जानकी आंटीनं तिला जवळ घेतलं. तरीही ती रडली नाही. घराशेजारच्या कुणीतरी टिपेतला सूर लावला तरीही ती शांत राहिली. अम्माचा चेहराही शांत होता. इतक्यात मनापुढे शहरातली नवी मोठी शाळा सारखी यायची. त्याचं हे कारण? कुणासाठी थांबायचंय? कुणी विचारलं. येणार कुणी नाही. कुणीतरी उत्तर दिलेलं मैथिलीनं ऐकलं. थोडा वेळ घरी न्यावा लागेल. ती ख्रिश्चन आहे, तामिळी ख्रिश्चन. पुरायचं का जाळायचं? मैथिली भयभीत झाली. जानकी आंटीला बिलगली. जानकी आंटीनी डायरीतले पत्ते घेऊन तिच्या मावशीला, आत्याला कळवलं. मावशी आली. कळवलं का नाही, ठेवलं का नाही म्हणून भांडली. मैथिलीच्या डॅडींना शिव्या मोजल्या. मैथिलीला जवळ घेऊन मोठ्यानं गळा काढला आणि निघून गेली. 10-15 दिवसानंतर आत्या आली, तेही मद्रासहून, मैथिलीचं रिझर्वेशन करूनच. शाळेतून TC घेतलं. आत्ताच घेतलेली नवी पुस्तकं, वह्या इथेच ठेवून द्यायला सांगितलं. जानकी आंटीला आत्यानंच सांगितलं की तिचा मैथिलीच्या आईशी काहीही संबंध नव्हता. पहिलं पत्र मिळूनही ती आली नाही ते म्हणूनच. त्या बाईनं तिच्या भावाला डुबवलं आणि त्या बाईशी तिचं काहीही देणं घेणं नाही. पण ती तिच्या भावाच्या मुलीला घेऊन जायला आली होती. मैथिलीला आपलं जाणं कुणाला तरी सांगायचं होतं. पण वाळूवर कोणीच नव्हतं. समुद्रकिनारा आता खूप विरळ होता. एकटंच वाळूत बसून तो नेहमीचा मजेचा खेळही यावेळी खेळता येत नव्हता. आपण दुसरं कोणीतरी असण्याचा. ती आता मैथिलीच फक्त असू शकत होती. अम्मा, अम्मा. अम्माचं नसणं हळूहळू जास्त मोठं होत होतं. होड्या परतायला अद्याप वेळ होता. करुपंची होडी तर एकदम संध्याकाळी. ती पावलं ओढत घराकडे जायला लागली. वाटेत कुणीही तिला तिच्या जाण्याबद्दल काही विचारलं नाही. तिचं जाणं ही मुळी महत्वाची गोष्टच नव्हती. मैथिली वाटेवरच्या त्या देवीच्या देवळाजवळ आली. ते अरुंद उभं देऊळ, देवीची मूर्ती, दीपमाळेचा उजेड. काय वाटलं तर ती देवळात गेली. खोचलेल्या उदबत्त्या उपटून पायाखाली चिरडल्या. पायाला थोडासा चटका लागला, पण तेवढ्यानंही ती शांत झाली नाही. दीपमाळ्याच्या वाती तिने फुंकरीनी विजवल्या. 1, 2, 3. कुणाची चाहू लागली तशी ती पटकन बाहेर आली.

श्रोते हो, आशा बगे लिखित भूमी या कादंबरीचं क्रमशः अभिवाचन आत्ता आपण ऐकलं. या पुढचा भाग उद्या संध्याकाळी 5 वाजता. अभिवाचन केलं होतं गौरी लागू यांनी.

0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
1: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
0: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे

0: तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल, कोथरूड, पिरंगुट आणि देहू.
1: संपर्क 89 29 30 41 42.
2: देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल. असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 5:30 वाजले आहेत. ऐकूयात
1: पुणा आय केअर सांझ धारा या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुणा आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांझ धारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
2: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
3: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
2: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
3: 4-चाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
2: तर 2-चाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
3: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
2: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा.
3: अधिक माहितीसाठी आजच भेट द्या आपल्या जवळच्या शाखेला.
2: सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.
3: विश्वास आणि सुविधा दोन्ही तुमच्या सेवेत.
0: श्रोते हो नमस्कार. आपल्या लाडक्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर या आता आपल्यात नाहीत. आज पुन्हा आय केअर सांझधारा कार्यक्रमात त्यांनाही हृदय सुमनांजली.

0: रमेश अणावकर यांची ही भक्तिरचना. संगीतबद्ध केली होती दशरथ पुजारी यांनी आणि स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: पुना आयकेअर मध्ये FDA अप्रूव्ड झाई स्माइल प्रो प्रोसिजर मुळे 10 सेकंदापेक्षा कमी लेजर एक्सपोजर न फास्टर रिकव्हरी सह तुम्ही तुमचा चष्मा सहज घालवू शकता. पुना आयकेअर, कर्वे रोड आणि आकांक्षा पुना आयकेअर वानवडी इथं. संपर्क 73-502-77-77-9.
1: श्री स्वामी स्नेह डायनिंग हॉल.
2: घरी पाहुणे आले मग स्वामी स्नेह डायनिंग हॉल आहे ना.
1: चांदीच्या ताटात, पेशवाई थाटात अस्सल महाराष्ट्रीयन जेवणाचा आस्वाद घ्यायला नक्की भेट द्या.
2: केळवण असो वा व्याही भोजन किंवा असो स्नेह भोजन, फक्त स्वामी स्नेह डायनिंग हॉल मध्येच.
1: स्वामी स्नेह डायनिंग हॉल, मोरया गोसावी मंदिराजवळ, चिंचवड गाव, चिंचवड पुणे. संपर्क 94-22-311-106.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुना, गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुना गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग.
0: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातली योगेश्वर अभ्यंकर यांची ही गीतरचना संगीतबद्ध केली होती गोविंद पोवळे यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा

अशा अमूल्य डोळ्यांची तपासणी तुम्ही यापूर्वी कधी केली होती? नसेल केली तर आजच करून घ्या पूना आय केअर मधून. पूना आय केअर कर्वे रोड आणि आकांक्षा पूना आय केअर वानवडी इथे. संपर्क 73 502 77 77 9. पूना आय केअर, मिशन हेल्दी आईज.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221. प्रिया, सगळे उपचार करून झाले पण मी आई नाही ग होऊ शकले.
2: मधु, तू एकदा भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मध्ये जा ना. त्यांच्याकडे उत्तम सक्सेस रेट, अनुभवी डॉक्टर्सची टीम, पारदर्शक उपचार आणि सर्व अद्ययावत IVF ट्रीटमेंट्स एकाच छताखाली आहेत.
1: हो,
2: आम्हाला तर खूप चांगला अनुभव आलाय.
1: ए मग आम्ही एकदा प्रयत्न करतो. मला भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटरचा नंबर दे ना.
2: घे ना, 8805-18178. भिडे हॉस्पिटल आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे.
3: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
4: अक्षय, अरे ये ना.
3: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर, सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
4: अरे हो, किती प्रश्न बाबा.
3: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
4: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
3: कोण जोगळेकर?
4: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेटमध्ये जाहिरात.

0: चालू ठेवा. गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय. आणि त्याचं रूपांतर
1: दिसलं ना मला, माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
0: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
1: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
0: अरे नक्की भेट, साड्यांबद्दल कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग, बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
1: नंबर दे ना त्यांचा.
0: हा गे, अमेय जोगळेकर, 9920114917,
1: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होतंय का नाही ते.
0: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
2: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना, 9920111917. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी, 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: जी गीतरचना अशोक पत्की यांच्या संगीतनियोजनात गायली होती सुमन कल्याणपूर यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम पुणे आय केअर सांज धारा.

0: पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर यांनी गायलेली पी सावळाराम यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती वसंत प्रभू यांनी. श्रोते हो, आता ऐकूयात आपल्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन.
1: श्रोते हो, अन्न हे परब्रह्म असतं. ते आपल्या जगण्याचं महत्वाचं साधन असतं. आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आपल्या ताटातलं अन्न किती सुरक्षित आहे, स्वच्छ किंवा पोषक आहे याचा आपण खरंच विचार करतो का? आजच्या धावपळीच्या जीवनात चमकदार पॅकिंग, फास्ट फूड आणि भेसळीच्या वाढत्या घटनांमुळे सुरक्षित अन्नाचा प्रश्न अधिक गंभीर बनलाय. सुरक्षित अन्न, निरोगी जीवन हा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. याच अत्यंत महत्वाच्या विषयावर आपल्याशी संवाद साधण्याकरता हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणासाठी मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 3:30 ते 4 या वेळात फोन करा. आपल्याशी संवाद साधणार आहे तज्ज्ञ डॉक्टर सोनाली खानापूरकर. फोन नंबर आपले नेहमीचेच 0202553 1705 किंवा 6. नक्की फोन करा आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

0: अशोक जी परांजपे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी आणि गायली होती सुमन कल्याणपूर यांनी. श्रोते हो, आजच्या पुना आय केअर सांजधारा कार्यक्रमात आपण ऐकली सुमन कल्याणपूर यांनी गायलेली काही निवडक अवीट गोड गाणी. आणि याबरोबरच पुना आय केअर सांजधारा हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: पुना आय केअर सांजधारा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुना आय केअर मिशन हेल्दी आईज.
2: सांजधारा या कार्यक्रमाचे सहप्रायोजक होते जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्युल्ड बँक.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6 वाजतायत. प्रसारित करीत आहोत पुणे वृत्तांत.
1: विविध भारती पुणे, सुरेखा जोशी सादर करत आहे पुणे वृत्तांत. राज्यसभेच्या 24 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना आज जारी करण्यात आली. आजपासून येत्या 8 जूनपर्यंत या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आहे. 18 जूनला मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. या 24 जागांमध्ये उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागेचा समावेश आहे. राज्य विधान परिषदेच्या 17 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये पुण्यातील विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली असून विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे या दोघांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ही जागा लढवणार आहे. पीएम स्वनिधी योजनेमुळे असंख्य फेरीवाल्यांना विनातारण कर्ज आणि विकासाच्या नव्या संधी मिळाल्या. या योजनेनं त्यांचं आयुष्य बदलवून टाकलं असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधान स्वनिधी योजना सुरू होऊन आज 6 वर्ष पूर्ण झाली. यानिमित्त समाज माध्यमावरील संदेशात मोदींनी ही योजना विश्वास, सन्मान आणि सक्षमीकरणाचं प्रतीक असल्याचं नमूद केलं आहे. या योजनेद्वारे आतापर्यंत 1 कोटी 12 लाखांपेक्षा जास्त कर्ज वितरित करण्यात आली आहेत. व्यावसायिक वापरासाठीच्या सिलेंडरच्या दरांमध्ये वाढ झाली आहे, मात्र घरगुती वापरासाठीच्या गॅसच्या दरात बदल झालेला नाही. 19 किलो वजनाचा व्यावसायिक सिलेंडरचा दर 43 रुपयांनी तर 5 किलोच्या सिलेंडरचा दर 11 रुपयांनी वाढला आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था अर्थात IIT प्रवेशासाठीच्या JEE ॲडव्हान्स परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत 56,880 विद्यार्थी यशस्वी झाले असून यात 10,107 विद्यार्थिनींचा समावेश आहे. मुलांमध्ये शुभम कुमार यानं तर मुलींमध्ये आरोही देशपांडे हिनं प्रथम क्रमांक पटकावला. नीट UG परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दिल्ली न्यायालयानं 3 आरोपींना येत्या 15 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यातील लातूरचे डॉक्टर मनोज शिरुरे यांच्यावर 3 विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा तर पुण्यातील शिक्षिका मनीषा हवालदार यांनी अन्य एक आरोपी तेजस सहा याला भौतिकशास्त्राचे प्रश्न पुरवल्याचा आरोप CBI गुन्हा दाखल करताना नोंदवला आहे. दरम्यान नीटची फेरपरीक्षा सध्याच्या लेखी स्वरूपाऐवजी संगणकावर घ्यावी अशी मागणी करणारी याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या 1वर्षानिमित्त पुण्यातील मिती फिल्म सोसायटीच्या वतीनं पंचपरिवर्तन शॉर्ट फिल्म आणि रील स्पर्धा तसंच महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना 1.5 लाख रुपयांची रोख बक्षिसं, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र दिली जाणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद लेले यांनी पत्रकार परिषदेत दिली. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी इच्छुकांनी गुगल फॉर्मद्वारे आपली प्रवेशिका आणि रील किंवा शॉर्ट फिल्म 15 जुलैपर्यंत पाठवायची आहे. नवनवीन विषय आणि सामाजिक संदेश देणाऱ्या कलाकृती

0: सह जास्तीत जास्त तरुण आणि चित्रपटप्रेमींनी या स्पर्धेत सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. येत्या 15 आणि 16 ऑगस्ट रोजी हा महोत्सव आणि स्पर्धेचं पारितोषिक वितरण होणार आहे. आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील नालेसफाई मोहिमेला वेग आला आहे. आतापर्यंत महापालिकेनं हाती घेतलेल्या कामांपैकी सुमारे 92% कामं पूर्ण झाली आहेत. महापालिकेच्या विविध क्षेत्रीय कार्यालयांमार्फत गेल्या मार्च महिन्यापासून नालेसफाई मोहीम सुरू करण्यात आली होती. द इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अकाउंटंट्स ऑफ इंडियाच्या पुणे चॅप्टरच्या अध्यक्षपदी राहुल चिंचोळकर यांची निवड झाली आहे. मावळते अध्यक्ष श्रीकांत इप्पलपल्ली यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. संस्थेच्या उपाध्यक्षपदी हिमांशु दवे, सचिवपदी तनुजा मंत्रवादी तर खजिनदारपदी अमेय टिकले यांची निवड झाली आहे. पुणे आणि परिसरात आज कमाल 37 तर किमान 24 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. उद्या तापमानात फारसा बदल संभवत नाही. दिवसभर आकाश निरभ्र असेल आणि संध्याकाळी आकाश अंशतः ढगाळ असेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतसह. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. संध्याकाळचे 6:05 आणि 12 सेकंद झाली आहेत. ऐकूयात.
2: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्समधून या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगुट आणि देहू.

नमस्कार श्रोते हो, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, कॅमेराचं तंत्र भारतामध्ये विकसित झाल्यानंतर अनेक उत्तमोत्तम चित्रपटांची निर्मिती होऊ लागली. अशोक कुमार, किशोर कुमार, राज कपूर, देवानंद, मधुबाला, नरगिस अशा अनेक कलाकारांच्या गाजलेल्या चित्रपटांमधले किस्से आणि त्यातली गाणी आपण आतापर्यंतच्या कार्यक्रमात ऐकली सुद्धा. मंडळी, या चित्रपटसृष्टीमध्ये प्रत्येक अभिनेत्याने आणि अभिनेत्रीने स्वतःचा असा एक काळही गाजवला. ज्यांच्याकडे स्वतःची नवीन स्टाईल, नवीन अदाकारी होती, त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर उत्तम छाप पाडली. अर्थातच ही शैली त्यांना स्वतःला गवसायला काही काळ जावा लागला, पण जेव्हा त्यांना ती शैली सापडली त्यानंतर तो त्यांच्यासाठी बेंचमार्क ठरला. असाच एक अभिनेता म्हणजे शमी कपूर.

0: मंडळी, मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं ओपी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं साहिर लुधियानवी यांचं हे गीत ऐकल्यावर तुमच्या लक्षात आलं असेलच की आज आपण तुमसा नही देखा या चित्रपटाबद्दल बोलणार आहोत. हा चित्रपट फिल्मिस्तान स्टुडिओचे मालक तोलाराम जालान यांचे शिष्य असलेल्या अमितासाठी खास लिहिला होता. या चित्रपटात तिच्या मेकअपची आणि वेशभूषेची विशेष काळजी घेण्यात आली होती. चित्रपटाची कथा सुद्धा या अभिनेत्री भोवतीच केंद्रित होती आणि अमिताच्या बरोबर अभिनेता म्हणून काम करत होते शम्मी कपूर. हा तोच चित्रपट ज्यात शम्मी कपूर यांनी स्वतःचा एक वेगळा लुक आणि वेगळी शैली पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आणली. पत्नी गीता बाली यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी आपली पेन्सिल मिशी काढली आणि 50s दशकातील प्रसिद्ध डफल अशी हेअरस्टाईल केली जी तेव्हा सर्वांना फारच आवडली. चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील प्रचंड यशामुळे संघर्ष करत असलेल्या शम्मी कपूरला रातोरात स्टारडम मिळालं. या चित्रपटाबद्दलच्या अजूनही काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर.
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
0: ज्यांच्यामुळे आपण बघू शकतो त्यांच्याकडेही थोडं बघूया. अनमोल अशा डोळ्यांची नियमित तपासणी करूया.
3: डोळ्यांच्या सर्व प्रकारच्या तपासणीसाठी आणि अत्याधुनिक रोबोटिक उपचारांसाठी देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड, पिरंगूट आणि देहू.
0: संपर्क 89 39 41 42. मंडळी, देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आपण बोलतो आहोत 1957 मध्ये प्रदर्शित झालेल्या शम्मी कपूर आणि अमिता यांच्या तुमसा नही देखा या चित्रपटाबद्दल. मंडळी, असं म्हणतात की तुमसा नही देखा या चित्रपटासाठी दिग्दर्शक नासिर हुसेन यांची पहिली पसंती देवानंद आणि वैजयंतीमाला यांना होती, पण त्यांनी ही कथा दोघांना वाचूनही दाखवली होती. पण देवानंद यांनी माघार घेतल्यामुळे या चित्रपटासाठी शम्मी कपूर यांना विचारण्यात आलं. नासिर हुसेन यांचं या चित्रपटाद्वारे पहिलं दिग्दर्शकीय पदार्पण होतं, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाल्यामुळे पुढे त्यांना अनेक चित्रपटांची कामं मिळाली. साहिर लुधियानवी यांनी या चित्रपटाचं शीर्षक गीत लिहिलं होतं, पण त्यांनी देखील नंतर चित्रपट सोडल्यामुळे बाकीची गीतं ही मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिली. अजून एक गंमतशीर गोष्ट म्हणजे एका मारामारीच्या दृश्यादरम्यान तर अभिनेता प्राण यांचा बुक्का मारण्याचा अंदाज चुकला आणि खरोखरच शम्मी कपूर यांच्या नाकावरती बुक्का बसला आणि त्यांचं नाक मोडलं, त्यांना दुखापत झाली. पण तो प्रसंग खरा वाटावा म्हणून तसाच्या तसा चित्रपटात दाखवला सुद्धा गेला. अशाच चित्रपटांच्या अनेक गोष्टी जाणून घेऊयात देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेराच्या लेन्स मधून या कार्यक्रमाच्या उद्याच्या भागात. आता ऐकूयात आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या स्वरातलं ओ पी नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं तुमसा नही देखा या चित्रपटातलं हे गाजलेलं गीत.

0: कहना।
1: देशपांडे आय हॉस्पिटल कॅमेऱ्याच्या लेन्स मधून या कार्यक्रमाचे प्रायोजक होते देशपांडे आय हॉस्पिटल कोथरूड पिरंगुट आणि देहू।
2: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM। संध्याकाळचे 6:15 वाजले आहेत। प्रसारित करीत आहोत सिद्धिविनायक क्लिनिक गीतांजली।
3: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत। डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक आरोग्यम नमोस्तुते। सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
1: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
0: फक्त 7.75% व्याजदरापासून तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
1: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
0: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
1: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
0: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
1: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
2: अरे राजेश भाई, आप तो छा गए हो रेडियो पे.
3: अक्षय, अरे ये ना.
2: अरे माझी बायको आणि आई केवढं कौतुक करत होते तुझं. किती छान बोलतोस म्हणे रेडिओवर. सोन्या चांदींच्या दागिन्यांबद्दल छान माहिती देतो. आणि तू म्हणे जिंगल पण केली तुझ्या दुकानाची.
3: अरे हो, किती प्रश्न बाबा.
2: मला पण सांग की एवढं साड्यांचं दुकान काढून बसलोय, एवढा माल विकतो, पण माझी नाही कधी तारीफ केली माझ्या घरच्यांनी. तू असं काय बोलतोस बाबा की लोकांच्या इतकं लक्षात राहतोस.
3: अरे काही नाही रे, जे रोज दुकानात आपण ग्राहकांशी बोलतो तेच मी फक्त रेडिओवर सांगितलं. आणि हे मला सांगितलं जोगळेकरांनी.
2: कोण जोगळेकर?
3: बाळ एम जोगळेकर ऍड एजन्सीच्या अमेय जोगळेकर आणि त्यांच्या टीमनं. व्यवसाय छोटा असो की मोठा, नवीन असो की पिढीजात, लोकांना कळायला हवा, त्यासाठी कार्यक्रमाच्या आणि जाहिरातीच्या माध्यमातून ग्राहकांशी जोडले जा. आणि फक्त सीझनला जाहिरात न करता वर्षभर कमीत कमी बजेटमध्ये जाहिरात चालू ठेवा. अरे गेली 4 वर्ष मी त्यांच्या बरोबर जाहिरात करतोय, आता लोक माझा आवाज सुद्धा ओळखायला लागलेत, विश्वास वाढू लागलाय. आणि त्याचं रूपांतर
2: दिसलं ना मला. माझी आई आणि बायको काल तुझ्याकडून दागिने घेऊन गेले, कन्वर्जन झालं.
3: हा, अरे जिंगलची आयडिया पण त्यांनीच दिली. जोगळेकर फक्त जाहिरात करत नाही तर उत्तम मार्गदर्शन सुद्धा करतात.
2: मग मी पण एकदा जोगळेकरांना भेटतोच.
3: अरे नक्की भेट. साड्यांबद्दल, कापडाबद्दल सगळी माहिती रेडिओवर सांग. बाकी सगळं मार्गदर्शन तुला जोगळेकर करतीलच.
2: मग नंबर दे ना त्यांचा.
3: हा घे, अमेय जोगळेकर 9920114917.
2: 9920114917. आजच फोन करतो, मग बघू घरच्यांकडून माझं पण कौतुक होत आहे का नाही ते.
3: अरे माझ्याही घरच्यांकडून होईल.
0: रेडिओवर 5 मिनिटांचे कार्यक्रम, जाहिराती किंवा जिंगल्स करण्यासाठी संपर्क करा अमेय जोगळेकरांना. 99-20-11-49-17. बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी. 1960 पासून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला आमच्या अनुभवाची जोड.

0: अशोक जी परांजपे यांची गीतरचना संगीतबद्ध केली होती अशोक पत्की यांनी आणि स्वर होता सुमन कल्याणपूर यांचा. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

0: अशा घराचं जे तुम्ही पाहिलेलं स्वप्न आहे ते साकारायचं काम मी राजेंद्र भोसले करतोय आणि हे घर तुमच्या साऱ्या अपेक्षांची पूर्तता करेल असा मला विश्वास आहे. कारण आम्ही फक्त घर बांधत नाही तर नाती जोडतो.
1: राजेंद्र भोसले इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड, निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड. संपर्क 9130089221.
2: एक होता चिमणा, एक होती चिमणी.

कसली गमळकत

0: सुमन कल्याणपूर आणि रेखा डावजेकर यांनी गायलेली ग धी माडगुळकर यांची ही बालगीत रचना संगीतबद्ध केली होती दत्ता डावजेकर यांनी सुखाची सावली या चित्रपटासाठी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. सांधे

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

आंबेकर लॉन्स वडकी नाला पुणे. मंगल कार्य तुमचे, जबाबदारी आमची. संपर्क 9921055575 9921057575. आंबेकर लॉन्स.

0: दशरथ पुजारी यांच्या संगीत नियोजनात मधुकर जोशी यांची गीतरचना गायली होती सुमन कल्याणपूर यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: सांध्यांमध्ये वेदना, सूज किंवा हालचालींमध्ये त्रास होतोय का? मग जरूर ऐका पुणे विविध भारती 101 FM वर डॉक्टर अमेय पाठक, MBBS, DNB मेडिसिन, DNB रुमॅटॉलॉजी, संधिवात सुपर स्पेशालिस्ट यांचा संधिवात कारणे आणि उपचार हा विशेष कार्यक्रम मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सायंकाळी 4:55 वैयक्तिक सल्ला व उपचारांसाठी नेक्स्ट्रा न्यूरॉलॉजी अँड रुमॅटॉलॉजी सेंटर, पाटील रिजन्सी, एरंडवणे, पुणे. कॉल करा 90 75 111 591. निरोगी सांधे, सक्रिय जीवन.

0: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
1: आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95 95 24 25 59.
2: या अशा आवाजाने तुमचंही घर भरून जाईल,
3: कारण आता अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि योग्य मार्गदर्शनानं बाळ होऊ शकतं.
2: तुम्ही आई बाबा होऊ शकता.
3: सौजन्य डॉक्टर मृण्मयी धर्माधिकारी यांचं सिल्वर लाइनिंग IVF सेंटर, हडपसर, पुणे.
2: संपर्क 78 23 84 11 20.
3: 7823 84 1120.
4: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित भेगडे गीतांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित भेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.

0: श्रीनिवास काळे यांच्या संगीत नियोजनात सूर्यकांत खांडेकर यांचीही गीतरचना गायली होती सुमन कल्याणपूर यांनी.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
0: याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 6:45 झाली आहेत. ऐकूयात

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क, प्रसारित करीत आहोत.
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी. क्षेत्रज्ञ म्हणजेच परमात्म्याची प्राप्ती करून घेणं हेच मनुष्य जन्माचं साध्य आहे, पण त्यासाठी तुमचं क्षेत्र म्हणजेच शरीर स्वस्थ व्याधीरहित असणं आवश्यक आहे.
2: आणि आयुर्वेदाचा मूळ उद्दिष्टच मनुष्याचं स्वास्थ्य टिकवून ठेवणं आणि रोगी मनुष्याला व्याधीमुक्त करणं हे आहे.
1: तेव्हा सर्व प्रकारच्या आजारांवर शास्त्रोक्त उपचारांसाठी आजच संपर्क करा
2: डॉक्टर सत्यन गुजर यांचे ओंकार आयुर्वेद, व्याधीमुक्त आनंदी जीवनासाठी.
1: संपर्क 98221 99851.

ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 58वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं आहे अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

0: पिता।
1: श्रीमद भगवत गीतेतल्या दुसऱ्या अध्यायातला हा 58वा श्लोक, याचा अर्थ असा आहे, हा स्थितप्रज्ञ पुरुष एखाद्या कासवाच्या अवयवांप्रमाणे आपली सर्व इंद्रिय त्यांच्या त्यांच्या आवडत्या विषयांपासून निश्चयपूर्वक आवरून घेतो, तेव्हा त्याची बुद्धी पूर्णपणे स्थिर झाली असं म्हणावं। याच गीता श्लोकाचा आपल्या गीताईमध्ये समश्लोके अनुवाद करताना आचार्य विनोबा भावे म्हणतात, घेई ओढूनी संपूर्ण विषयातुनी इंद्रिये, जसा कासवतो अंगे तेव्हा प्रज्ञा स्थिरावली। याच गीता श्लोकाच्या संदर्भात आपल्या गीताई चिंतनिकेत आचार्य विनोबा सांगतात, या गीता श्लोकात संहरते असं पद आलंय, त्याचा अर्थ फक्त ओढून घेणं असा नाही तर कुशलतेने आवरून सौम्यपणाने खेचून घेणं असं आहे। कारण इंद्रियांचं संयमन ही गोष्ट फार नाजूक आहे, तेवढीच ती अत्यंत कठीण आहे। यासाठी गीता सोप्यातलं सोपं पारमार्थिक साधन सांगत आहे। इथे थोडी तुलना लक्षात घ्यायला हवी। या इंद्रिय संयमनाबाबत सांख्य तत्वज्ञानी आकाशात उडणाऱ्या पक्षाचं उदाहरण देतात, तर ध्यानमार्गी हळूहळू चालणाऱ्या पण इप्सित स्थळ गाठणाऱ्या मुंगीचं उदाहरण देतात। भगवद्गीतेला ही अतिशय तीव्रता आणि

दुसरीकडे कमालीचा संथपणा हे दोन्हीही मार्ग पसंत नाहीत. भगवद्गीतेला मध्यम मार्ग पसंत आहे, ज्याच्यात योग्य गती असावी आणि त्यातून प्रगतीची खात्री असावी. म्हणूनच गीता सांख्य मार्ग आणि ध्यान मार्ग यांचा समन्वय साधणारा मध्यम मार्ग सांगते. तो आहे परिस्थितीनुरूप पण निश्चयपूर्वक आत्मसंयमन करू शकणाऱ्या कासवाचा. कासवाची ही वृत्ती प्रवृत्ती मनुष्य मात्रांना जमू शकेल. तुलनाच करायची तर ती सहज सुलभ पण दृढ निश्चय भक्ती मार्गासारखी आहे. म्हणूनच दुसऱ्या अध्यायातलं हे कासवाचं उदाहरण अत्यंत मार्मिक आणि प्रभावी आहे. तसं पाहिलं तर दुसऱ्या अध्यायात स्थितप्रज्ञ लक्षणात तीन दृष्टांत आलेले आहेत. पहिला आत्मसंयमी कासवाचा, दुसरा वारा ओढून नेतो त्या नौकेचा, आणि तिसरा सारे जलप्रवाह स्वतःमध्ये शांतपणे सामावून घेणाऱ्या सागराचा. आणि ही तिन्ही उदाहरणं मोठी मार्मिक आहेत. ती गीतेचा संदेश आपल्या मनावर उत्तम रीतीने ठसवतात. 58व्या श्लोकाबद्दल भाष्य करताना लोकमान्य टिळक यांचे शिष्य जस करंदीकर म्हणतात, हा स्थितप्रज्ञ पुरुष सृष्टीतल्या कासवाप्रमाणे वागतो म्हणजे कसा? तर कासवाला जेव्हा काही कारणांनी भय वाटलं तर ते आपला अवयव आपल्या पोटाखाली आखडून घेतं आणि येऊ शकणारा आघात झेलण्यासाठी आपली दगडासारखी कठीण पाट सज्ज करतं. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञ पुरुष आपल्या इंद्रियांच्या विनाशकारी अशा शब्द स्पर्श इत्यादी विषयांपासून आवश्यक तेव्हा त्यांना आवरून घेतो. याचा नेमका अर्थ असा की तो आपल्या इंद्रियांना विषयांमध्ये रंगू देत नाही, त्यांना मोकाटही सोडत नाही. कासवाचं वैशिष्ट्य असं की त्याचे अवयव जसे त्याच्या स्वाधीन असतात, योग्य वेळी तो त्यांना आवरून घेऊ शकतो, त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञही पूर्ण स्वेच्छेने अगदी पक्केपणाने इंद्रिय संयमनही करू शकतो. त्याची इंद्रिय शब्द स्पर्शादी पंचविषयांना कधीच भुलत नाहीत. उलट भगवत भक्तीच्या साधनेत मात्र अक्षरशः फुलून उठतात आणि समरसून जातात. हीच गीताप्रणीत स्थितप्रज्ञाची खास विशेषता आहे. इथेच आपण एक मुद्दा लक्षात घेऊया. आपल्याकडे सामान्यपणे प्रत्येक मंदिराच्या सभा मंडपात एक दगडी कासव आढळून येतं. त्याचा हेतू मानव मात्राने भगवंताच्या दर्शनापूर्वी आपली इंद्रिय कासवाप्रमाणे संयमित करावीत आणि मगच त्या मंदिरात विनम्र भक्त म्हणून प्रवेश करावा असाही हेतू असू शकेल. इथे आपण हेही ध्यानात घ्यावं की आपल्या सर्व इंद्रियांना त्यांना प्रिय असणाऱ्या विषयांपासून आपल्या मानसिक सामर्थ्याने आवरून घेण्याच्या क्षमतेलाच योगशास्त्रामध्ये प्रत्याहार असं म्हणतात. आणि ध्यान योगी हा जसा प्रत्याहार आपल्या श्वासावरील नियंत्रणाने म्हणजेच प्राणायामाने साधतो, पण भक्तीला हीच गोष्ट भगवत भक्तीमुळे सहजपणे शक्य होते. कारण तो डोळ्यांनी भगवंताचंच रूप पाहत असतो तर आपल्या कानांनी आपल्या लाडक्या भगवंताच्याच गोष्टी ऐकत असतो. वेदांती पुरुषाच्या बाबतीत जी उपरती तीव्र विवेकाने शक्य होते तीच गोष्ट अनन्यनिष्ठ भगवत भक्ताला मात्र अगदी सहजतेने आणि मोठ्या आनंदाने प्राप्त होते. याच गीता श्लोकाविषयी मार्गदर्शन करताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, का कुर्म जियापरी उवाहला अवेव पसरी, ना तरी इच्छावशे आवरी आपुले आपण, तैसी इंद्रिये आपैती होती जयाचे म्हणितले करीती, तयाची प्रज्ञा जाण स्थिती पातली असे. याचा अर्थ असा की हे अर्जुना, स्थितप्रज्ञ कसा असतो? तर ज्याप्रमाणे एखादं कासव खुशीत असलं म्हणजे आपलं अवयव पसरतं आणि मनाला वाटल्यास आपलं आपणच आवरून घेतं, त्याप्रमाणे ज्याची इंद्रिय त्याच्या ताब्यात असतात आणि तो म्हणेल ते ती इंद्रिय करतात, त्याची बुद्धी स्थिर झाली असं तू समज. या गीता श्लोकातल्या कासवाचं उदाहरण मोठं प्रभावी आहेच, पण मुख्य मुद्दा आपल्या इंद्रियांच्या संयमनाचा आहे. आणि नेमकी तीच गोष्ट स्थितप्रज्ञाच्या स्थितीचा गाभा आहे. हे ज्याला जमतं त्याचीच बुद्धी स्थिर झाली, त्याचीच प्रज्ञा प्रतिष्ठित झाली असं म्हणायचं. या संदर्भात आपल्या स्थितप्रज्ञ दर्शन या पुस्तकात प्रस्तुत श्लोकाविषयी विवरण करताना आचार्य विनोबा म्हणतात, मुख्य गोष्ट सवयीची आहे. लहान मुलाला अगदी सुरुवातीपासून असं वळण लावलं तर त्याच्या अंगवळणी भगवद्गीता सहज उतरेल. मुळात गीतेचं वैशिष्ट्य असं आहे की ती आपल्याला मनुष्य स्वभावाच्या विरुद्ध वागायला कधीच सांगत नाही, फक्त ती संयमाची अपेक्षा बाळगते. आणि चांगल्या सवयी लागल्या तर गीतेची ही अपेक्षा पूर्णही होऊ शकते. पुन्हा मानसशास्त्रदृष्ट्या इंद्रिय संयमनाचे दोन प्रकार संभवतात. पहिला प्रकार साधा संयम तर दुसरा प्रकार निष्ठापूर्वक निग्रह. निग्रह हा महत्वाचा, अर्थात आपण सामान्य माणसं काही वेळापुरता निग्रह करतोही,
जसं आपण विशिष्ट दिवशी किंवा विशिष्ट वारी उपवास करतो।

पण हे तात्कालिक झालं. खरं म्हणजे संयम हे सबंध जीवनाचंच तत्व असतं. जसे आपले प्राचीन ऋषीमुनी हे आयुष्यभर मिताहारीच असत, याचा अर्थ संयम हा स्थितप्रज्ञाच्या अंगातच मुरलेला असतो, तोच त्याचा स्थायी भाव असतो. ज्ञानेश्वर माऊली एके ठिकाणी म्हणतात की माझ्या इंद्रियांचा स्वभावच असा बनलाय की जे पाहू नये तिकडे दृष्टी जातच नाही, जे ऐकू नये ते मी ऐकतच नाही. यावर विनोबाजी म्हणतात, आणि हे फार कठीण आहे असं नाही, कारण जिथे अग्निकुंड आहे त्यात हात घातला जाईलच कसा. पण हा विषयांचा धोका आपल्या मनाला आधी कळायला हवा. आपल्याला तो कळत नाही आणि स्थितप्रज्ञाला तो कळतो, हेच त्याचं मोठेपण आहे. यासाठी संयम हवा, निग्रह हवा. या दोन्हीमध्ये एक गोष्ट समान आहे, ती म्हणजे स्वतःचा स्वतःवर अंकुश हवा, आणि हीच स्थितप्रज्ञा असण्याची गुरुकिल्ली आहे. श्रीमद भगवद्गीतेतल्या या कासवाच्या दृष्टांतामागे यजुर्वेदातला एक संदर्भ असू शकेल. आपल्या मनातली कामना नियंत्रित करणं हा संदेश यजुर्वेदात सात ऋषींच्या दृष्टांतांनी सांगितलेला आहे. तिथे असं म्हटलंय की नासिका, जिव्हा, नेत्र, त्वचा, कर्ण, वाणी आणि मन ही सात इंद्रिय म्हणजे सप्तर्षीच आहेत. ते इंद्रियांना भुरळ घालणाऱ्या सर्व विषय सुखांपासून म्हणजे सप्त नद्यांच्या महापुरापासून मानवी देहाला सुरक्षित ठेवतात, आणि या कार्यात त्यांना मदत करण्याचं काम दोन वीर कुमार करतात, ते म्हणजे प्राण आणि अपान. या संदर्भात पंडित सातवळेकर म्हणतात, यजुर्वेदात या सप्त ऋषींना तपोनिधी होऊन अंतर्मुख व्हायला सांगितलेलं आहे. अंतर्मुख होणं याचाच अर्थ आपल्या मनातल्या सगळ्या कामना सोडणं, वितरागी होणं, अनासक्त बनणं आणि आपल्या आत्म्यामध्येच आत्मशक्तीच्या योगाने सदा संतुष्ट राहणं. ही गोष्ट अत्यंत महत्वाची आहे. इथे यजुर्वेदात सर्व शहा आणि सर्व थैव असे दोन महत्वाचे शब्द उपयोगात आणलेले आहेत, याचंही भान हवं. नाहीतर विषय भावना केवढ्या प्रभावी असतात हे नव्यानी सांगायला नको. या श्लोकाचा आजच्या संदर्भात विचार करायचा तर आज सर्वत्र माहितीचा महापूर येतोय. अशा वेळी अनावश्यक माहिती आपल्या मनाला विचलित करत असते. अशा वेळी अनावश्यक माहितीपासून स्वतःला दूर ठेवणं हे शिकलं पाहिजे, त्यामुळेच आपल्या मनाची एकाग्रता साधू शकेल. तसंच आज समाजात चंगळवाद वाढतोय, अशा वेळी आपण इंद्रियांवर ताबा ठेवला पाहिजे, स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहिलं पाहिजे. जगाच्या स्पर्धेत टिकण्यासाठी धावलं पाहिजे हे खरं, पण कधीतरी थांबायचं कुठे हेही ठरवता आलं पाहिजे. तसंच बाह्य कोलाहलापासून स्वतःला तोडायचं कसं ही कला सुद्धा साध्य करायला हवी. थोडक्यात, बाह्य जगाचा गुलाम होण्यापेक्षा आपल्या आंतरिक शक्तीवर आपण आपलं लक्ष केंद्रित करायला हवं.

0: पिता श्री कृष्णार्पणमस्तु।
1: श्रोते हो, ओंकार आयुर्वेद अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 58वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं डॉक्टर मुकुंद दातार यांनी. श्लोक गायन केलं होतं अनुजा चोपडे यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ऍड्रेसवरती, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर पुणे 411005 या पत्त्यावरती.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. ऐकूयात आपल्या कार्यक्रमांविषयी काही निवेदनं.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड, नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 2 सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.

0: येईल मनात येईल तेव्हा करून टाका म्हणून, कारण
1: टुमॉरो नेव्हर कम्स.
0: नाही पण आता आपण आणूया टुमॉरोला, परत भैरवीच्या सुरांनी त्या

0: मैफिलीची सांगता होत असली तरी पुढच्या मैफिलीची आसही ते सूर लावता. हा, तेच मनात साठवून प्रत्येक वेळी इकडे या.
1: नक्की.
0: हा, म्हणजे आता दरवर्षी इथे या. बर का, येवा, कोकण आपलाच असा.
2: यावेळी उमासदांची मंडळी गेली आहे कोकणात. कोकणातून ते नक्की काय बरं सांगतायत ते समजून घेण्यासाठी ऐकूया तुमची आवडती कौटुंबिक श्रुतिका मालिका 101 उमासदन, गुरुवारी 4 जूनला सकाळी 10 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर आणि दुपारी 2 ला पुणे विविध भारती 101 FM वर. मालिकेचं लेखन रुचा नामजोशी, सादर करत्या गौरी लागू.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत
1: गजर हरिनामाचा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहे पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: पीपल्स बँक, आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत.
3: पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
0: आज कार्यक्रमात ऐकूयात काही भक्ती गीतं.

0: पंडित सज्जीव अभ्यंकर यांनी गायलेली सदाशिव जावडेकर यांची ही भक्तिरचना संगीतबद्ध केली होती आशिष केसकर यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक, मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात, अनमोलाची साथ.

0: सुरेश वाडकर यांनी गायलेला संत नामदेव महाराजांचा अभंग संगीतबद्ध केला होता श्रीधर फडके यांनी.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात पुणे पीपल्स बँक प्रस्तुत कार्यक्रम गजर हरिनामाचा. पीपल्स बँक आम्ही सतत बदलत आहोत, आधुनिक तंत्रज्ञान आणलं पण पारंपरिक जिव्हाळा मात्र तसाच आहे. नव्या पिढीला हव्या असलेल्या सर्व सुविधा देखील आम्ही देत आहोत. पुणे पीपल्स बँक मल्टी स्टेट बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.
2: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग, ट्रॅव्हलर बॅग, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
3: रमेश डाईंग.
1: तेव्हा आजच नजीकच्या शोरूमला भेट द्या.

0: मनोहर कवेश्वर यांची ही भक्तिरचना गायली होती सुधीर फडके यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच पुणे पीपल्स बँक गजर हरिनामाचा हा भक्तिगीतांचा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत.
1: गजर हरिनामाचा या कार्यक्रमाचे प्रायोजक होते पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मोलाची साथ.

कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या विविध भारती सेवेच्या पुणे केंद्रावरून FM बँड 101 MHz वर. यानंतर काही क्षणातच म्हणजे 8 वाजल्यापासून आपण ऐकणार आहोत हवा महल.

0: हर रोज रात 10 बजे सुनिए छाया गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक है वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार। दररोज रात्री 11 ते 11:30 या वेळेत जरूर ऐका जुन्या सुमधुर हिंदी चित्रपट गीतांचा आपला आवडता कार्यक्रम बेला के फूल। आणि या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ।

0: वीको वज्रदंती, भारत का गम एक्सपर्ट।
1: हर रोज सुबह 7 बजे सुनिए भूले बिसरे गीत। इस कार्यक्रम के प्रायोजक वीको वज्रदंती,
2: भारत का गम एक्सपर्ट।
3: दररोज सकाळी 8 ते 8:30 या वेळेत जरूर ऐका लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत मराठी भक्ती संगीत। प्रायोजक लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, आपले विश्वासू लोकमान्य।
4: आणि लग्न बसत्याची खरेदी सणोत्सवासह फक्त स्वामिनी मध्ये, बिझलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे।
5: आप सुन रहे हैं छाया गीत।

0: दररोज सकाळी 8:30 ते 9 या वेळेत जरूर ऐका कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक गदिमांजली. या कार्यक्रमाचे प्रायोजक कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह बँक. जीवन करा समृद्ध.
1: दररोज 9:30 ते 9:30 या वेळेत जरूर ऐका एस हॉस्पिटल लाखात अशी लेखणी. या कार्यक्रमाचे प्रायोजक एस हॉस्पिटल. किडनी तुमची, काळजी आमची.
0: श्रोते हो, दररोज 9:30 ते 9:30 जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा ऐकेर मर्मबंधातली ठेवही. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा ऐकेर मिशन हेल्दी आईज.
2: रोज 11 ते 12 या वेळेत ऐकायला विसरू नका चंदूकाका सराफ ज्वेल्स मधुमालती. प्रायोजक चंदूकाका सराफ ज्वेल्स 1827 पासून परंपरा तीच रूप नवे.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक. विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

छाया गीत का आज का सफर आपने तय किया जयंत के साथ, अब इजाजत दीजिए।

0: श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5 वाजता जरूर ऐका कार्यक्रम देशपांडे आय हॉस्पिटल संध्याकाळची गोष्ट. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत देशपांडे आय हॉस्पिटल, असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी. श्रोते हो, दररोज संध्याकाळी 5:30 वाजता जरूर ऐका कार्यक्रम पुन्हा आय केअर सांज धारा. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पुन्हा आय केअर, मिशन हेल्दी आईज.
1: दररोज सायंकाळी 5:30 ते 6 या वेळेत जरूर ऐका सुमधुर मराठी गाण्यांचा कार्यक्रम सांज धारा. सहप्रायोजक जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक.
2: दररोज संध्याकाळी 6:15 जरूर ऐका सुमधुर गीतांचा कार्यक्रम. डॉक्टर परीक्षित फेगडे गीतांजली, प्रायोजक डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: पुणे पीपल्स बँक प्रस्तुत गजर हरिनामाचा दररोज संध्याकाळी 7:30 ते 8 जरूर ऐका. प्रायोजक पुणे पीपल्स बँक, विश्वासाचा हात आणि मुलाची साथ.

0: हे आहे आकाशवाणी नेटवर्क आणि आपण ऐकत आहात पुणे विविध भारती 101 FM, पुण्यातलं पहिलं लोकप्रिय FM चॅनल. रात्रीचे 11 वाजले आहेत. प्रसारित करीत आहोत डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक आहेत जितेंद्र घोडके सराफ.
0: श्रोते हो, आज आपण ऐकणार आहोत सुमन कल्याणपूर यांनी इतर गायकांबरोबर गायलेली काही निवडक गाणी.

0: हे राजकुमार चित्रपटासाठी मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हसरत जयपुरी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.

0: खरीद या।
1: सर्व प्रकारच्या ब्रँडेड बॅग्स, स्कूल बॅग्स, कॉलेज सॅग साठी पुण्यातील सुप्रसिद्ध एकच नाव रमेश डाईंग। आजच जवळच्या शाखेस भेट द्या।
2: आपण ऐकता डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल। या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार।

0: सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं सांज और सवेरा चित्रपटातलं हसरत जयपुरी यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं शंकर जयकिशन यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये. स्वतःचं घर म्हणजे आपुलकी, आधार आणि आपलं स्वप्न.
3: जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे घेऊन आली आहे गृह कर्जाची खास योजना.
2: फक्त 7.75% व्याजदरापासून, तेही 3 कोटी रुपयांपर्यंत.
3: तसंच तुमच्या वेगवान स्वप्नाला आता जनता बँकेचं पाठबळ.
2: चारचाकी वाहनासाठी कर्ज फक्त 8.40%
3: तर दुचाकीसाठी फक्त 10% व्याजदरापासून.
2: आमच्या सर्व कर्ज योजनांमध्ये कमीत कमी व्याजदर, कमीत कमी कागदपत्र, कमीत कमी प्रोसेसिंग फी, त्वरित मंजुरी आणि गतिमान वितरण.
3: आजच आपलं स्वतःचं घर आणि वाहन घेण्याचं स्वप्न साकार करा. जनता सहकारी बँक लिमिटेड.
4: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
5: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स, नवनवीन दागिन्यांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
4: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वास खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन, अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.

0: जिंदगी और ख्वाब या चित्रपटासाठी मन्नाडे आणि सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं प्रदीप यांचं गीत संगीतबद्ध केलं होतं दत्ताराम यांनी. आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, विजी लँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.

0: चित्रगुप्त यांच्या संगीत नियोजनात प्रेम धवन यांची गीतरचना आधी रात के बाद या चित्रपटासाठी गायली होती सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
2: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार.
3: तुम्ही लक्ष्मी रोड, नारायण पेठ, शनिवार पेठ, सदाशिव पेठ, कसबा पेठ, नवी पेठ ह्या भागात तुम्ही राहताय किंवा बाहेर गावाहून सोने खरेदीला पुण्यात येत आहे आणि दागिने तर आपल्याच विश्वासाच्या सराफाकडून घ्यायचे, तर मग
4: आपल्या सेवेत सुरू झालंय एक नवे खोरे दालन. पुन्हा गाडगीळ आणि सन्स नवनवीन दागिनांच्या भरपूर व्हरायटीज आणि आपुलकीची सेवा.
3: म्हणूनच सांगते, नाविन्यपूर्ण दागिन्यांच्या विश्वासानं खरेदीसाठी पुन्हा गाडगीळ आणि सन्स, सरस्वती सदन अगदी कुंटे चौकात, सिग्नलच्या मागे, लक्ष्मी रोड, पुणे.
5: सर्व प्रकारच्या स्कूल बॅग्स, ट्रॅव्हलर बॅग्स, छत्र्या, रेनकोट साठी एकच नाव, रमेश डाईंग.
2: रमेश डाईंग. तेव्हा आजच नजिकच्या शोरूमला भेट द्या.

0: हसरत जयपुरी यांची गीतरचना रोशन यांच्या संगीत नियोजनात दिल ही तो है या चित्रपटासाठी गायली होती सुमन कल्याणपूर यांनी. श्रोतेहो, ऐकूयात आपल्या कार्यक्रमाविषयी एक निवेदन.
1: मैत्रिणींनो, सध्या सुरू असलेला अधिकाधिक फळ देणारा मास म्हणजे अधिक मास. आणि या महिन्यातली आणखी एक अतिशय गोड, नात्याचा सन्मान करणारी गोष्ट म्हणजे जावई पूजन. मैत्रिणींनो, यावेळच्या सखी संदेश या कार्यक्रमात आमच्याशी बोला तुमच्या जावयांविषयी, आणि त्याबरोबरच तुमच्या आईवडिलांच्या जावयांविषयी देखील, ज्यांच्यामुळे तुमच्यातलं हे नातं समृद्ध झालं त्या नात्याविषयी. आणि यासाठी आपण फोन करू शकता 2 जूनला सकाळी ठीक 11 ते 11:30 या वेळात. आमचे फोन नंबर आहेत 2553-1705 आणि 2553-1706. आणि हा कार्यक्रम प्रसारित होईल 7 तारखेला आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून आणि 5 सोमवारी विविध भारती पुणे केंद्रावरून 12:00 आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात.
2: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
3: आपण ऐकत आहात डॉक्टर परीक्षित फेगडे, बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. आपल्याला गुडघेदुखी आणि सांधेदुखी आहे, आपण एकदा डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार घ्या. 100% खात्रीशीर उपचार आहे. संपर्क 95-95-24-25-59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक, पिंपरी चिंचवड. संपर्क 95-95-24-25-59.
4: श्री गजानन लक्ष्मी अंगठी तुम्हाला मिळू शकते, त्यामुळे त्वरा करा. आपल्या परिवाराच्या सुख समृद्धीसाठी ही अंगठी तुम्ही जरूर वापराच. या अंगठ्या मिळण्याचे ठिकाण जितेंद्र घोडके सराफ, न्यूझीलँड बिल्डिंग, विश्रामबाग वाड्याजवळ, चितळी बंधूंच्या मागच्या लेन मध्ये.
0: आणि आता शेवटी आपण ऐकणार आहोत मोहब्बत इसी को कहते है या चित्रपटासाठी सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेली मजरूह सुलतानपुरी यांची गीतरचना, संगीत नियोजक खय्याम.

0: सुमन कल्याणपूर आणि मोहम्मद रफी यांनी गायलेलं मोहब्बत इसी को कहते हे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल या कार्यक्रमाचे प्रायोजक होते डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. आरोग्यम नमोस्तुते. सांधेदुखी आणि गुडघेदुखीवर रामबाण उपचार. या कार्यक्रमाचे सहप्रायोजक जितेंद्र घोडके सराफ.
0: आणि श्रोते हो, याबरोबरच डॉक्टर परीक्षित फेगडे बेला के फूल हा कार्यक्रम आम्ही आता समाप्त करत आहोत. आकाशवाणीच्या विविध भारती सेवेचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:30 आणि 20 सेकंद झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. मी सीमा सहस्रबुद्धे आता आपली अनुमती घेते. शुभरात्री. 101 मेगाहर्ट्सवर पुन्हा आपली भेट उद्या 5:50 जय हिंद.